सुप्रभात श्रोतेहो, हे 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 5:57 झाली आहेत. आमचं आजचं प्रसारण आता सुरू करतो आहोत. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 24/1948 म्हणजेच 15 जुलै 2026.

सुरेश वाडकर यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांनी लिहिलेली पुपाळी आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता जितेंद्र अभिषेकी आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात संत नामदेव महाराजांचा अभंग.

जितेंद्र अभिषेकी आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अमृतधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता सुरेश वाडकर यांनी गायलेला संत एकनाथ महाराजांचा अभंग ऐकूया.

सुरेश वाडकर यांनी गायलेला संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात आता दिलराज पवार यांची रचना ऐकूया आनंद शिंदे यांच्या आवाजात.

आनंद शिंदे यांच्या आवाजामध्ये दिलराज पवार यांची रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये हिंदी भजन रचना.

लता मंगेशकर यांच्या आवाजात संत मीराबाईंचीही हिंदी भजन आपण ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी वसंत बापट यांनी लिहिलेलं देशभक्त प्रमिला दातार आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

प्रमिला दातार आणि सहकाऱ्यांच्या आवाजात वसंत बापट यांनी लिहिलेलं देशभक्तीपर गीत आताच आपण ऐकलं. याबरोबरच अमृतधारा हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आता जाणून घेऊया आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर लगेचच कृषी वार्ता, यामध्ये मत्स्य बीज वाहतूक नियोजन याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा यांतर्गत त्वचा विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर भारती चिलगर यांनी दिलेली माहिती. सादर करते सदानंद कांबळी. 6:50 परिसर, यामध्ये पावसाळ्यातील आहार आणि पोषण याविषयी माहिती आपण ऐकू शकाल, लेखन प्राध्यापक बापूराव आंधळे. 6:55 आजचे काही दिनविशेष आपण जाणून घेऊ शकाल. 7:00 ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये दीपलक्ष्मी पुजारी यांचा वैचारिक बंध आपण ऐकू शकाल, मौन. 7:25 दिलखुलास. 7:40 श्वास हेल्थ केअर हे प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावगीत. 8:15 कोल्हापूर दर्पण. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर 9:00 गीत बहार. 9:30 उमंग हा NCERT चा प्रायोजित कार्यक्रम.

10 वाजता जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित रूपक आपण ऐकू शकाल. कौशल्याची कास, प्रगतीची आस. लेखन प्राध्यापिका सपना टाक, सादर करते अतुल साखरकर. 10:30 वाजता आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात मेघदूतातील सौंदर्य स्थळ हे रूपक आपण ऐकू शकाल. लेखन शीतल महाजनी. अकरा वाजता रामचरित मानस गान. 11:10 गातारही मिरातील. 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये आज महाकवी कालिदास दिनानिमित्त कवी संमेलन आपण ऐकू शकाल. काव्य त्रिवेणी, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुशे यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत. नेहमीच्याच वेळेमध्ये बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447।
2: कृषी वार्ता। आज या कार्यक्रमात ऐकूया मत्स्यबीज वाहतूक करतानाचं नियोजन याविषयी माहिती। आज या माहितीचा भाग तिसरा। खुली वातावरण पद्धत। खुल्या वातावरणातील मत्स्यबीज वाहतूक ही बीज वाहतूक करण्याची पारंपरिक पद्धत आहे। यामध्ये प्रामुख्यानं मातीचं मडकं, प्लॅस्टिक टाक्या किंवा ताडपत्रीनं झाकलेल्या चारचाकी ट्रॉली, ॲल्युमिनियम टाकी यांचा वापर केला जातो। ही पद्धत प्रामुख्यानं मोठ्या आकाराच्या मत्स्यबीजासाठी किंवा मोठ्या माशांच्या वाहतुकीसाठी वापरली जाते। मंडळी, माशांच्या श्वासोच्छ्वासामुळे सभोवतालच्या पाण्यातील विरघळलेल्या स्वरूपातील प्राणवायूची कमतरता होऊ शकते आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढू शकतं। तापमानात अचानक आलेला चढ उतार, माशांना हाताळताना त्यांच्यावर आलेला तणाव, जागेसाठी चढाओढ या कारणांमुळे लॅक्टेटचा साठा तयार होतो। शरीरातील प्राणवायूची क्षमता कमी होते, त्यांची दमणूक होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते। तणावामुळे आयन आणि ऑस्मॉटिकचा समतोल ढासळतो। वाहतूक करण्याआधी आणि वाहतुकीदरम्यान माशांना हाताळताना माशांना शारीरिक इजा होऊ शकते, रोगांमुळे माशांचा मृत्यूही होऊ शकतो। मंडळी, मत्स्यजिरे मत्स्यबीज नाजूक असल्यानं वाहतुकीदरम्यान वातावरणाची अनुकूलता फार महत्वाची बाब असते। थंड शांत वातावरणात वाहतूक केली तर मत्स्यबीज मरतुकीचं प्रमाण कमी करणं आपल्याला शक्य होतं। थंड वातावरणात मत्स्यबीज चयापचय क्रिया आणि श्वसनाचा वेग मंद असतो, त्यामुळं त्यांच्यामध्ये ऑक्सिजनची गरज कमी असते। वाहतुकीदरम्यान मत्स्यबीज अतिचपळ झाले तर त्यांची ऑक्सिजन घेण्याची गरज 3 ते 5 पटीनं वाढते। त्यामुळं वातावरणाची अनुकूलता लक्षात घेता मत्स्यबीज वाहतूक पहाटे किंवा सायंकाळच्या थंड वातावरणात केली तर सोयीचं ठरतं। मत्स्यबीजाला पिशवीत भरण्यापूर्वी खाद्य देत नाहीत, त्यामुळं पोट रिकामं राहतं। प्रवासात याच कारणामुळे विष्ठा पाण्यात न पडल्यानं तळाशी साठत नाही, पाणी स्वच्छ आणि प्लवंगरहित असतं, त्यामुळे सर्व प्राणवायू मत्स्यबीजाला श्वसनासाठी उपलब्ध होतो। कृषी वार्ता। या कार्यक्रमात आत्ताच आपण मत्स्यबीज वाहतूक करतानाचं नियोजन याविषयी माहिती ऐकलीत। हा होता या माहितीचा भाग तिसरा। संकलक आणि वाचक अंजर मुजावर।

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।

श्रोते हो अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 श्वास हेल्थ केअर, 8:40 चिंतन हाच चिंतावणी आणि सकाळी 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. जरूर ऐका हे प्रायोजित कार्यक्रम 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती.

0: पणारी
1: तुमच्यासाठी तुमच्या घरी
0: रोज भेटणारी आकाशवाणी
1: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्ज
0: आणि न्यूज ऑन एआयआर ऍप वर.
2: सहा वाजून 45 मिनिटं झाली आहेत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना सोरायसिस या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकणार आहात.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत की सोरियासिस म्हणजे काय असते. तर श्रोत्यांनो, सोरियासिस म्हणजे एक इम्युनिटी डिपेंडंट म्हणजे ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. तुमची इम्युनिटी डाऊन झाली की तुमच्यामध्ये काहीतरी अँटीबॉडीज तयार होतात, त्याच्यामुळे सोरियासिस तयार होतो. पण सोरियासिस हा नेमका कसा असतो हे तुम्ही फोटोवरून, गुगलवरून किंवा ऑनलाईन याच्यावरून कन्सल्ट करू नका किंवा कोणाला जज करू नका की याला सोरियासिस आहे की बाबा त्याला सांगू नका की हे तुझं डायग्नोसिस आहे. कारण सोरियासिस हे डायग्नोस करायसाठीच तुम्हाला एक त्वचारोग तज्ज्ञाची गरज असते. कोणीही सोरियासिसला डायग्नोस करू शकत नाही. त्याच्यामुळे सोरियासिस हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. हा जनरली 5 वर्षापासून 60 वर्षापर्यंत कधीही होऊ शकतो. त्यामुळे पाय उललेत मग याला सोरियासिस झाला असं समजू नका. कारण पाय उलणं हा वेगळा प्रकार, पायाला भेगा पडणं हा वेगळा प्रकार आणि सोरियासिस हा वेगळा प्रकार. सोरियासिस म्हणजे असे लाल चट्टे असतात, त्याच्यावर अशा स्केल्स येतात म्हणजे असे पापुद्रे तयार होतात. तर या पेशंटमध्ये जे असतं ते ड्रायनेस डेव्हलप झालेला असतो. तर हा कुठेही येऊ शकतो बॉडीला. जनरली हा जो सोरियासिस हा आजार आहे हा तुमचे जॉईंट जास्त इन्व्हॉल्व करतो. म्हणजे तुमचे बोट, तुमचे सांधे ह्याच्यामध्ये लाल पुरळ येणं, पण सुरुवातीला त्याला खाज येतो, त्याच्यानंतर पुरळ तयार होतं आणि त्याच्यानंतर मग एक पापुद्रा तयार होतो. तर हा आजार पूर्णपणे बरा होत नाही पण बरा ठेवू शकतो आपण. हा ट्रिगर होतो म्हणजे ऍग्रिवेट होतो हा जनरली उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये. ह्या दोन ऋतूंमध्ये सोरियासिसच्या पेशंटला जास्त काळजी घ्यावी लागते. तर त्याला ऍग्रिवेटिंग फॅक्टर काय असतात, तर ते जनरली असतात की तुमची थंडी म्हणजे बाहेरचं वातावरण जर खूप थंड झालं किंवा अतिउष्ण झालं तर ह्या पेशंटमध्ये हे हा डिसीज वाढतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर पेशंटची इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती कमी झाली, पेशंटनी टेन्शन घेतलं, रात्रीचं जागरण जास्त केलं, फास्ट फूड जास्त खाल्लं, तर याच्यामुळे पण हा जो डिसीज आहे सोरियासिस हा डिसीज ऍग्रिवेट होतो. त्यामुळे असे कारणं पण टाळायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही कोणत्या तरी मोठ्या आजारातून उठला, तुमची प्रतिकारशक्ती झाली कमी, तर त्याच्यामुळे पण सोरियासिस होतो. तर असे कारणं आपण जाणून घेऊन त्याच्यावर योग्य ते उपचार करणं गरजेचं असतं. त्यामुळे सोरियासिस हा नेमका होतो कशाने, हा आपल्या स्किनमध्ये जर अँटीबॉडीज तयार झाल्या त्या सोरियासिसच्या तर त्याच्यामुळे होतो. आणि हे जे मी तुम्हाला फ्रॅक्टर सांगितले याच्यामुळे ते ऍग्रिवेट होतो. त्यामुळे जेवढं होईल तेवढं उन्हाळा आणि हिवाळा सोरियासिसची काळजी काय घ्यायची, तर सगळ्यात महत्वाचं की तुम्ही साबण, सोडा, डिटर्जंट हे वापरणं शक्यतोवर टाळा. जितकं कमी वापरता येईल तितकं कमी वापरा. दुसरी गोष्ट, तुमची स्किन मॉइश्चरायझर जास्त ठेवा. मॉइश्चरायझर म्हणजे साधं तुम्ही पॅराशूट ऑइल किंवा साधं कोकोनट ऑइल कोणतं पण वापरलं तरीही चालेल, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील, त्याला कडकपणा येणार नाही, त्याला खाज येणार नाही, ह्या काळजी घेणे गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही ड्राय स्किन झाली आणि त्याला काहीच लावत नाही आहे तर तुमचे सोरियासिस हा फॅक्टर वाढणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची स्लीप सायकल. जनरली आजकालच्या काळात असं झालंय की रात्री 12 झोपणे, सकाळी 8 उठणे ही स्लीप सायकल नाही आहे. तुमचे जे स्लीपिंग हार्मोन्स असतात, स्ट्रेस हार्मोन असतात, हे सगळे 9 ते 10 सिक्रेट होतात. म्हणून तुमचा आयडियल टाईम जो असतो हा 9 ते 10 तुम्ही झोपणं गरजेचं असतं. 24 असतात तुमच्याकडे, त्याच्यामधले 8 हे काढा की ज्याच्यामुळे तुमची साऊंड स्लीप होईल. साऊंड स्लीप म्हणजे अगदी शांत झोप. तिसरी गोष्ट म्हणजे तुमची डाएट इम्प्रूव्ह करा, ज्याच्यामुळे तुमचे खाज वाढते. जसे पथ्य म्हटलं तर वांगे, गवार, शेंगदाणे अशाने तुमच्या खाजा वाढतात. अशा खाण्यामध्ये येणारे पदार्थ टाळा. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचा आहार हा पोषक घ्या. जसं काही बाहेरचं बेकरी प्रोडक्ट किंवा मग मैदा असे प्रोडक्ट अवॉइड करा. आजकाल पॅकेट फूड हा फार ट्रेंड आलाय. बाहेर

खाण्याचा, त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं असे पदार्थ टाळा, शिळं अन्न घ्यायचं टाळा. तर हे सगळे पदार्थ खाल्ल्याने जर तुमची प्रतिकार शक्ती वाढली तर तुम्ही सोरियासिस पासून नक्कीच बरे होऊ शकता. धन्यवाद श्रोत्यांना.

0: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना सोरायसिस या त्वचा आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 6:50 आणि 45 सेकंद झाली आहेत.
2: परिसर.
0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सिवंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळा आहार आणि पोषण याविषयीची माहिती आज आपण करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. ऐकूयात ही माहिती.
3: नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्व ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू आपणाला आनंददायी वाटतो, कारण उकाड्याने त्रस्त झालेल्या अबालवृद्धांना पावसाच्या गार सरींनी दिलासा मिळतो. सर्व शिवार हिरवागार होऊन नवचैतन्य पांघरतो. या आनंददायी ऋतूचा आनंद घ्यायचा असेल तर आपली तब्येतसुद्धा चांगली राहणे आवश्यक आहे. तसे नसेल तर बाहेर पावसाच्या सरी पडतात आणि आपली तब्येत बरी नाही. अशा परिस्थितीत आपले हे पावसाळी दिवस दवाखान्याच्या एरझारा मारण्यातच निघून जातात. म्हणून आता पावसाळा सुरू होत आहे, त्यामुळे पावसाळ्यातील आपला आहार आणि पोषण कसं असावं ज्यामुळे आपली तब्येत बरी राहील याविषयी आपण चर्चा करू. तसं पाहिलं तर पावसाळ्यात आपला जठराग्नी मंद असतो, त्यामुळे खाल्लेलं अन्न पचायला जड जातं. म्हणून या ऋतूत आपला आहार आणि पोषण हे योग्य असलं पाहिजे. या ऋतूत पचायला हलके अन्न सेवन केले पाहिजे, जसे की ज्वारीची भाकरी, गव्हाच्या पिठाचा फुलका, मुगाच्या डाळीचे वरण, जुन्या तांदळाची आणि मुगाची डाळ घालून केलेली खिचडी, किंवा कद्दू, पडवळ, भोपळा, दोडका, कारली यासारख्या फळभाज्या यांचा आहारात समावेश करावा आणि तो आपल्या शरीराला भरपूर पोषण देखील देतो. यामुळे आपले शरीर सतत ऊर्जादायी राहते. संत तुकाराम महाराज आहाराविषयी म्हणतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियासिसार, किंवा सुभाषितकार म्हणतात, भोजन औषधम भवते. या उलट आपण या ऋतूत संतुलित आहार घेतला नाही तर मग आपणाला आजारांना सामोरे जावे लागते. म्हणून या ऋतूत तळलेले पदार्थ जसे की पुरी भाजी, आलू वडा, भजे, पाणीपुरी, मैद्याचे पदार्थ, जंक फूड, केक, बिस्किट, पिझ्झा, बर्गर आदी पदार्थ वर्ज्य आहेत किंवा ते आपल्या शरीराला अपायकारक ठरतात. तसेच पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन सुद्धा हानिकारक ठरते. पहिल्या पावसात चालणाऱ्या पालेभाज्या स्वच्छ धुवून आणि योग्य त्या प्रमाणात शिजून खायला पाहिजेत. पावसाळ्यात शिळे अन्न खाऊ नये, तसेच उघड्यावरचे अन्न पदार्थ खाऊ नयेत, कारण की या दिवसात मोठ्या प्रमाणात जंतू संसर्ग होतो. या दिवसात माशा, डास आणि वेगवेगळे कीटक असतात, ते अन्न पदार्थावर बसून त्यांची बाधा लवकर होते. म्हणून पावसाळ्यात आपला आहार औषधासारखा असला पाहिजे, नाहीतर औषध जेवणासारखे घ्यावे लागतात. विशेष करून या दिवसात शरीराला स्वच्छ आणि उकळून कोमट केलेले पाणी आवश्यक आहे. पावसाच्या पाण्यात अनेक सूक्ष्मजीव जंतू मोठ्या प्रमाणात असतात. आपल्या आहारात अद्रक, लसूण, हळद, जिरे, मोहरी, लवंग, दालचिनी, काळे मिरे यासारख्या मसाला पदार्थाचा भरपूर वापर केला पाहिजे. यामुळे सर्दी, खोकला, पडसे, ताप यासारखे संसर्गजन्य आजारांचे संक्रमण होत नाही आणि आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती शाबूत राहते. या दिवसात आपण जांभूळ, पपई, डाळिंब, सफरचंद ही फळे आहारात घेतली पाहिजेत. तसेच आपल्या आहारात योग्य प्रमाणात दूध, दही, ताक, लोणी या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केला पाहिजे. आपल्या शारीरिक व मानसिक पोषणात सर्वात जास्त गरज असते ती सुकामेवा पदार्थाची.

0: यात बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते, चारोळी, अंजीर यांचा समावेश करावा. आपले पोषण हे चांगले असेल तर आरोग्य उत्तम राहते. पण या ऋतूत आपला आहार जरी चांगला असला तरी तो प्रमाणात असला पाहिजे. आपण नेहमी जेवढा आहार घेतो त्यापेक्षा कमी आहार घेणे या ऋतूत सोयीस्कर आहे. सतत काही ना काही खाण्यापेक्षा भूक लागली तरच आहार घ्यावा. शेवटी एवढेच म्हणता येईल की पावसाळ्यात आजाराचे संक्रमण लवकर होते म्हणून आपला आहार आणि पोषण याकडे लक्ष द्यावे. हित भूक, मित भूक, ऋत भूक सदा सुखी. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील आहार आणि पोषण याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव आंधळे. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
3: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
3: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
2: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा। यासाठी
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर।
2: फोन 940-440-8000।
4: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे, नको काय म्हणतेस?
5: तात्या, त्याचं दात लई बाध आहेत।
4: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात।
5: मग चालते की?
6: माधव मिशन, डेबल क्लब, तळमजला।
7: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
8: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
9: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
10: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
11: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। श्रोते हो, काही दिनविशेष आपण जाणून घेऊया। नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बाल गंधर्व यांचा स्मृती दिन। ज्येष्ठ लेखिका माधवी रणजित देसाई यांचा स्मृती दिन। गान तपस्विनी मोगूबाई कुरडीकर यांचा जन्मदिन। बंगाली नाटककार रंगकर्मी बादल सरकार यांचा जन्मदिन। ज्येष्ठ संगीतकार विश्वनाथ मोरे यांचाही आज जन्मदिन। निर्माता दिग्दर्शक विजय कोंडके, त्याचबरोबर अभिनेता पुष्कर जोग, गायिका अनुराधा मराठे यांचे आज वाढदिवस आहेत। त्याचबरोबर अभिनेत्री चारुशीला साबळे वांछानी यांचाही आज वाढदिवस आहे।

शेकापचे ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांचा जन्मदिन. केसरी मराठाचे संपादक गवी म्हणजेच गजानन केतकर यांचा स्मृतिदिन. महिला आणि बाल आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणार

श्रोते हो, आज आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आषाढाचा पहिला दिवस. आजचा दिवस हा महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कालिदासांच्या मेघदूत या महान काव्यामध्ये आषाढस्य प्रथम दिवसे या ओळींनी सुरू होणारा एक श्लोक आहे आणि त्या निमित्तानंच आजचा हा दिवस, आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा महाकवी कालिदास दिन म्हणून आपण साजरा करतो. पत्नीच्या विरहामुळे व्याकुळ झालेला एक यक्ष मेघाबरोबर स्वतःच्या पत्नीला संदेश पाठवतो या कल्पनेवर आधारित असलेलं मेघदूत हे काव्य आहे. या संदर्भातला आमचा विशेष कार्यक्रम आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आज सकाळी 10:30 आपण ऐकू शकाल. मेघदूतातील सौंदर्य स्थळ, लेखन शीतल महाजनी. काही दिनविशेष आपण जाणून घेतले. आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 7 वाजलेत. ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये दीपलक्ष्मी पुजारी यांचा वैचारिक बंध ऐकूया, मौन.

मौन म्हणजे चूप राहणं, निशब्द असणं. मौन पाळणं म्हणजे न बोलणं. मौन पाळणं जर साधलं तर आपल्या जिभेवर आपला संयम राहतो. मौनात एक विलक्षण सामर्थ्य आहे. न बोलता खूप काही साधता येतं. मौन राहून एखादं काम करताना एकाग्रता वाढते. वाढलेली एकाग्रता कामातील उत्कटता वाढवते. काम अधिक चांगलं होतं. कधी कधी बोलून सांगून न जमणाऱ्या गोष्टी मौन साधून साधता येतात. मौन साधणारा अंतर्मुख होतो, त्यामुळे तो आत्मपरीक्षण करू लागतो. वरवर सोपी साधारण वाटणारी क्रिया आत्मिक उन्नतीचा साधा मार्ग आहे. जसं पैसे वापरले की संपतात, वापर केल्यानं वीज संपते, पाणी संपतं आणि त्यातील ऊर्जा संपत्ती नष्ट होते. त्याचप्रमाणे आपण बोलून आपली ऊर्जा आपली शक्ती नष्ट करतो. विजेचा संचय केल्यास ऊर्जा साठून राहते. अगदी त्याचप्रमाणे मनाचं मौन पाळल्यास आपल्या आंतरिक ऊर्जेचा ऱ्हास थांबतो, आपली शक्ती वाढते. योग्य वेळी शांत राहणं महत्त्वाचं असतं. मौनामुळं भांडण वादविवाद टाळता येतात, शांतता टिकून राहते. तसं पाहिलं तर वाणी ही मानवाला मिळालेली देणगी आहे. डोळे, नाक, कान, त्वचा आणि याबरोबरच जीभ हे देखील महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आहे. जिभेचा उपयोग आपण बोलण्यासाठी आणि चव घेण्यासाठी करतो. दोन्हींचा अतिरेक घातकच ठरतो. मौनव्रत म्हणजे मानसिक तपच आहे. परंतु वाणीला विराम देणं इतकं सोपं नाही. सर्वांनाच ते जमत नाही. आपल्यामध्ये काही जण असे असतात की त्यांच्या तोंडात तीळही भिजत नाही. न बोलता राहणं अशक्यप्राय असतं बऱ्याच जणांसाठी. त्यांची जीभ सतत चालू असते, विषय कोणताही असो. त्यातील काही माहिती नसली तरी ते बोलत असतात. बोलण्यासाठी काही असो वा नसो, पण त्यांच्या बडबडीत खंड पडत नाही. समंजस लोक कमी बोलतात. त्यांना त्याचे काही फायदेही मिळतात, काही गोष्टी साध्य होतात. मौन पाळणं म्हणजे तोंडानं न बोलणं एवढंच मर्यादित नाही. खाणाखुणा करणं, लिहून दाखवणं, चेहऱ्यावर विविध भाव प्रगट करणं, मान हलवणं, यातलं काहीही न करता राहणं म्हणजे खरं मौन. मौन काळात व्यावहारिक गोष्टींचा विचार करायचा नसतो. अगदी कोणतेच विचार मनात आणायचे नसतात. चित्ताची एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न मात्र करत राहायचा असतो. म्हणून चिंतन करण्याची कला मौनव्रतामुळे शिकून घेता येते. त्यामुळे विकारांवर ताबा मिळवता येतो. काम, क्रोध, मोह, लोभ

0: मद आणि मत्सर असे विकार मनात उत्पन्न होत असतात. मनातील विचारांनी या षड्रिपूंना खतपाणी घातलं जातं. विचारांमुळे शरीराची ऊर्जा खर्ची पडते, अस्वस्थता वाढते. केवळ वाणीनच नाही तर मनातल्या मनात बोलणंही बंद करता आलं पाहिजे, मग या षड्रिपूंना जिंकता येईल. म्हणून नेहमी नेहमी नाही तरी प्रसंग परत्वे मौन पाळायला काय हरकत आहे, कारण मुद्देसूद प्रसन्नता देणारं आनंद देणारं बोलणं ही एक संवाद कला आहे. शब्दामुळे दंगल, शब्दांमुळे मंगल, शब्दांचे हे जंगल जागृत राहावे. जिभेवरी ताबा सर्व सुखदाता, पाणी वाणी नाणी नासू नये. तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या या ओळी किती सार्थ आहेत. जिभेवर ताबा मिळवला पाहिजे हे खरंच आहे. कधी कधी मौनातही संवाद असतो, म्हणून मौन हे एक असं साधन आहे जे न बोलताही सांगण्याचं काम करतं. आरडाओरडा करून जे सांगता येत नाही ते मौनात सांगता येतं. मौन म्हणजे स्वतःच्या गोंधळलेल्या भावनांचं संयोजनही असू शकतं. मौन ही एक सकारात्मक विधानात्मक शैली आहे, शक्तिशाली शैली आहे, कारण मौन पाळणाऱ्यांच्या आजूबाजूचे लोकही ही व्यक्ती का बोलत नाही याचा विचार करता करता अंतर्मुख होतात आणि न बोलता प्रश्न सुटतात. म्हणूनच मौन म्हणजे विरोध नाही तर मौन एक परीक्षण आहे.
1: ऐसी अक्षरे रसिके यामध्ये दीपलक्ष्मी पुजारी यांचा वैचारिक बंध आपण ऐकलात. मौन सादर करते होते प्रवीण चिपळूणकर. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 7:06 झाली आहेत.
2: त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
3: कणीस आणि हत्ती
4: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
1: आकाशवाणीचं हे कोल्हापूर. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत.

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया।
1: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं।
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया।

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली। कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
3: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
4: ऐकूया प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. वाढवणजवळच्या दापचरी इथं जागतिक कृषी बाजारपेठ विकसित करण्याचा निर्णय. पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एटीएसकडून छापे. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करण्याला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे 2019 कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफी मिळणार आहे. तर 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांनाही मिळणार आहे प्रोत्साहनपर लाभ. पालघर जिल्ह्यातल्या वाढवणपासून जवळच असलेल्या दापचरी इथं आंतरराष्ट्रीय कृषी बाजार विकसित करायलाही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 558 हेक्टर जागेवर हा कृषी बाजार असेल. यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन चांगला दर मिळेल असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. यामुळे कृषी मालाची निर्यात वाढायला मदत होणार आहे. राज्यातील महानगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायतींना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी त्यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या विनियोगातून उत्पन्न मिळवता येईल अशा मुद्रीकरण धोरणासही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राज्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक त्या बदलांसह राबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जागांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणातून सवलत द्यायला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. या स्थानकाचं लवकरच लोकार्पण करण्यात येईल. बारामती हे राज्यातलं एक महत्वाचं कृषी शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असल्यानं या पुनर्विकासामुळे स्थानिक व्यापार दळणवळण आणि पर्यटन स्थळांना मोठी चालना मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला आहे. आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्तानं पुण्यासह राज्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कालिदास दिनानिमित्त कविकुलगुरू कालिदासांची महती सांगताना संस्कृततज्ञ प्राध्यापिका अंजली पर्वते म्हणाल्या,
1: आषाढस्य प्रथमे दिवसे या शब्दांनी ज्या मेघदूताची सुरुवात कालिदासांनी केली आहे आणि निसर्ग हा माणसाचा अंतरंग मित्र असल्याचं वर्णन केलंय, त्यावरूनच तर आषाढाचा पहिला दिवस आपण कालिदास दिन म्हणून साजरा करतो. आपल्या 7 साहित्य कृतीतून संस्कृत भाषेला ललामभूत ठरलेला हा महाकवी, त्यांनी यज्ञ दान तप या भारतीय संस्कृतीतल्या 3 महत्वाच्या तत्वांवर रघुवंश आणि कुमार संभव या आपल्या महाकाव्यातून भर दिला आणि त्यागाचं प्रेमाचं महत्व आपल्या नाटकांमधून दाखवून दिलं असा हा महाकवी. भारतीय संस्कृतीचा उद्गाता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजही त्यामुळेच आपण त्याला स्मरणीय मानतो, वंदनीय मानतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्याकरता राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत खचल्यामुळे झालेल्या अपघातात 9 जणांचा बळी

0: गेला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्क विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात नुकतीच मोठी कारवाई केली आहे. एटीएसनं सोमवारी एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या छाप्यात जप्त केलेल्या साहित्याचं तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. या विश्लेषणामधून तसंच या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीमधून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता एटीएसनं व्यक्त केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात उद्या गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे. आषाढी यात्रेसाठी सुमारे 20 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. या कालावधीत सुमारे 2500 मनुष्यबळ सेवेसाठी उपलब्ध राहील अशी माहिती मंदिर समितीनं दिली आहे. दरम्यान आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांना येत्या 29 जुलैपर्यंत पथकरातून सवलत देण्यात येणार आहे. यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. आषाढी वारीच्या निमित्तानं राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे संवादवारी हा उपक्रम राबवला जात आहे. याद्वारे चित्ररथ आणि लोककलेच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामं आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती लाखो वारकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीवरही संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातलं पाऊसमान आणि खरीपाच्या पिकांबाबत अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 28% पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक फटका हा शहादा, तळोदा आणि नंदुरबार तालुक्यांना बसला असून या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील पीक पाणीवरही परिणाम झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात अवघ्या 1,15,000 ते 1,20,000 हेक्टरपर्यंत पेरण्या होऊ शकलेल्या आहे. जिल्ह्यातील पेरणी क्षेत्र हे 2,73,000 हेक्टरच्या जवळपास असल्यानं यंदाची पेरणी पाहता अवघी 40% पेरण्या पूर्ण झाल्याचं चित्र आहे. यंदा कमी वेळात उत्पादित होणाऱ्या बाजरीसारख्या पिकाकडे शेतकरी वळण्याची शक्यता दिसून येत आहे. पर्जन्यमानाची ही त्रुट पाहता कृषी विभाग देखील सजग झाला असून जिल्ह्यातील कृषी घटकांची उद्या कार्यशाळा देखील होणार आहे. शिवाय जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नंदुरबारहून निलेश पवार.
0: पुणे शहरातली पाणी कपात 22 जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात उपलब्ध पाणीसाठा आणि सध्याची जलस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान विभागानं 22 जुलैनंतर वर्तवलेला पावसाचा अंदाज, धरणातला उपलब्ध पाणीसाठा, पाण्याची आवक तसंच एकूण जलस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असं पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं आहे. पाणी कपात रद्द झाली असली तरीही पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीनं आणि काटकसरीनं करण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे. राज्यातल्या मच्छीमारांना सॅटेलाईट फोन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनानं महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे असं मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत राणे बोलत होते. मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क साधता यावा तसंच सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं राणे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सावळगाव इथं काल संध्याकाळी झालेल्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व मृत गुजरातचे रहिवासी असून वणी इथं श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनाहून परत येत असताना हा अपघात झाला आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं जिंकला आहे. या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला आणि मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. बर्मिंगहॅममध्ये काल झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा संघ 48व्या षटकात 258 धावांमध्ये सर्वबाद झाला. भारताकडून अक्षर पटेलनं 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 46व्या षटकात सहजपणे विजयाचं लक्ष नोंदवलं. आता उद्या कार्डिफ इथं दुसरा आणि रविवारी लॉर्ड्स मैदानावर 3रा सामना होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या टेक्सास इथं झालेल्या कालच्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेननं फ्रान्सला 2-0 हरवून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. या स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना आज रात्री अर्जेंटिना आणि इंग्लंड

यांच्यात होणार आहे. हवामान. राज्यात येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. वाढवणजवळच्या दापचरी इथं जागतिक कृषी बाजारपेठ विकसित करण्याचा निर्णय. पाकिस्तानी गुंड शेहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एटीएसकडून छापे. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी।
1: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे। कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल।
0: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी।
2: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी।
0: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी।
3: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर।
4: मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर।
5: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
6: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही।
5: काय
6: अग रुचिराची एव्हन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी चवीची हमी।
7: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एव्हन चटणी।
8: प्रधानमंत्री पीक विमा योजना।
9: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना।
8: खरीप हंगाम 2026।
10: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
9: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
10: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
11: झटपट पटापट लक्ष्मीजी घरके अंदर।
12: काय चाललंय काय झटपट पटापट?
11: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोन मुळे माझं मोठं काम पटापट झालं।
12: कसलं?
11: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते, आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतलं, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात।
12: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास, आमच्या बाबांसारखं फसव्या मिशाला बळी पडला असतास ना तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असतास।

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोत्यांनो जरूर ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम 7:25 दिलखुलास, 7:40 श्वास हेल्थ केअर, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, तर सकाळी 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम जरूर ऐका आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरून। 7:25 होतात दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून तुम्ही सहक्षेपित करतो आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गट शेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गट शेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गट शेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: तर आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351. 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट, यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत
0: पूर्ण
1: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40 होते,
0: वाढत जाते.
1: कारण ती शब्दांनी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणून मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यांमधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि इतकी कठीण परिस्थिती असून सुद्धा प्रचंड उत्साह आहे आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट

0: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते ती गोष्ट रिझल्ट येतोय तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार
1: नाही. निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट हे निर्विवाद सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80% जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे तर हे 1.5 एकर अर्धा एकर पाऊण एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणं शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
0: नक्कीच. तर तुम्ही सांगत होता की अल्पभूधारक शेतकरी सगळ्यात याच्यामध्ये जास्त आहेत आणि याच्यामध्ये जोपर्यंत जसं तुम्ही सांगितलं की आकडे किंवा ह्या गोष्टी महत्वाच्या नाहीये तर कृती महत्वाची आहे, रिझल्ट दिसणं हे खूप महत्वाचं आहे. सर, या सगळ्या आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं, काय संदेश द्याल? कारण ज्या शेतीवर आपण जगतो, जे शेतकरी आपल्याला जगवतात, ज्यांना आपण राजा म्हणतो आणि त्यांच्यासाठी खूप मोठं काम तुम्ही करत आहात.
1: मी शेतकऱ्यांना संदेश देण्याचं धाडस अजिबात करणार नाही पूनमजी. मी एवढंच म्हणेन की शेतकरी ऍक्च्युली आपल्याला संदेश देत आहेत आणि कदाचित आपण शेतकऱ्यांचा संदेश हा ऐकला पाहिजे. शेतकरी निश्चित अडचणीत आहे पण तरी शेतकरी हा प्रचंड सक्षम आहे आणि शेतकऱ्यामुळेच आपण आज अन्न खाऊ शकतो. शेतकरी आपल्याला त्यांच्या कृतीतनं हे जे काही गेल्या 4-5-6 वर्षांमध्ये गटशेती ही जी चळवळ वाढते आहे त्यातनं शेतकरी आपल्याला संदेश देत आहेत की आम्ही सक्षम आहोत, आम्ही चांगली शेती करू शकतो, आम्ही चांगला समाज घडवू शकतो. म्हणजे मी तुम्हाला विशेष सांगतो की जेवढं प्रेम सौहार्द किंवा विनय तुम्हाला ग्रामीण महाराष्ट्रात दिसेल तो क्वचितच तुम्हाला शहरी महाराष्ट्रात दिसू शकतो. तर मला खूप म्हणजे श्रद्धा आहे आपल्या शेतकऱ्यांबद्दल की खूप हुशारही आहेत, अतिशय मेहनतीही आहेत आणि मला वाटतं आपण त्यांचा या गोष्टीबद्दल आदर केला पाहिजे. थोडा विषयाला सोडून पण धरून सुद्धा एक मला एक निरीक्षण करावं असं वाटतं आणि ते म्हणजे की अनेक शेतकरी निसर्ग आधारित शेती करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे विशेषतः आपला प्रयत्न गटशेतीमार्फत हाच असतो की कमीत कमी रसायनं वापरून कमीत कमी फवारण्या करून आणि जमलं तर पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती व्हावी जेणेकरून ग्राहकाला अतिशय चांगल्या दर्जाचं आणि अतिशय हेल्दी आपल्याला खाणं मिळावं. त्याला आजच्या घडीला म्हणावा तसा तशी बाजारपेठ नाहीये आणि अनेक ठिकाणी आमचे शेतकरी हे फार्मर मार्केट ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करतात की पिकवतातही तेच आणि तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आणून ते माल विकतात सुद्धा आणि ही प्रक्रिया आपण निश्चितच यंदाच्या फार्मर कपमध्ये वाढवणार आहोत. तर मला वाटतं जिथे जिथे आपल्याला संधी मिळते अशा फार्मर मार्केटमध्ये बनणं खरेदी करण्याची, मी म्हणतोय मोठ्या मॉलवरनं खरेदी करण्यापेक्षा आपण निश्चितच थेट शेतकऱ्यांकडनं आपण विकत घेण्याचा आपण प्रयत्न करावा. एक तर संदेश जर म्हणावा तर हा एक मला वाटतं असू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते विकत घेताना भाव प्लीज करू नका. आपण जे काही विकत घेतो, मोबाईल घेतो, कपडे घेतो, बूट घेतो, तेव्हा आपण भाव करत नाही पण आपण शेतकऱ्याबरोबर आपण भाव करायला खूप लगेच आपण तयार होतो. तर मला वाटतं आपण तो भाव करू नये, चांगल्या मालाचा आपण आदर करावा आणि जिथे शक्य आहे तिकडे थेट शेतकऱ्यांकडनं आपण विकत घ्यावं.
0: अगदी खरंय सर. सर, खूप पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाचा हा संयुक्त उपक्रम जो तुमचा सुरू आहे त्याच्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. आज 7वे जयते फार्मर कप 2026 या उपक्रमातून म्हणजे हे आधुनिक तंत्रज्ञान किंवा महिला आणि युवा शेतकऱ्यांचा सहभाग किंवा हा जो महाराष्ट्राच्या शेतीचा एक रोडमॅप जो तुम्ही आम्हाला सांगितला त्यासाठी खरंच मी तुमचे मनापासून आभार मानतो.
1: मी तुम्हाला इकडे थांबवणार आहे तुम्ही आभार मानण्या अगोदर, कारण तुम्ही याचं श्रेय मला देतात हे श्रेय अजिबात माझं किंवा पाणी फाउंडेशनचं नाहीये. हे मी म्हणेन की खऱ्या अर्थाने हे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या आग्रहाखातर आम्ही ही हिंमत केली की आपण हे अख्ख्या महाराष्ट्रात करू शकलो आणि ही जी पार्टनरशिप आहे एक प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप ज्याच्यामध्ये एक पैशाची घेवाणदेवाण नाहीये
0: हे महत्वाचं
1: ही महत्वाची गोष्ट आहे.

0: पण ही पार्टनरशिप मनाची पार्टनरशिप आहे की ज्याच्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन शेती माती पाणी हे आपल्या महाराष्ट्राची कशी समृद्ध करता येईल, शेतकऱ्याला कसं समृद्ध करता येईल यासाठीची ही पार्टनरशिप आहे. आणि या पार्टनरशिपचं म्हणजे श्रेय मी महाराष्ट्र सरकारला देईन की आपल्याला या निमित्ताने एक चळवळ उभी करण्याची आपल्याला संधी मिळते आहे आणि पूर्ण प्रयत्नाने आम्ही आणि ताकदीने आम्ही प्रयत्न करू जेणेकरून पुढच्या 2-3 वर्षांमध्ये खऱ्या अर्थाने आपण यात एक आमूलाग्र बदल घडू शकू.
1: नक्की सर, खरंच खूप खूप धन्यवाद सर. सर, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीची गरज, जलसंधारणाचे महत्व, गट शेतीचे दीर्घकालीन फायदे, ग्रामीण तरुणांचा सहभाग आणि महाराष्ट्राच्या शेतीच्या भविष्यासंदर्भात पाणी फाउंडेशनची दृष्टी याविषयी आपण अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यासाठी आपले खरंच मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या या विशेष मालिकेतून आपण सत्यमेव जयते फार्मर कप

0: आणि पूर्ण प्रयत्नाने आम्ही आणि ताकदीने आम्ही प्रयत्न करू जेणेकरून पुढच्या 2-3 वर्षांमध्ये खऱ्या अर्थाने आपण यात एक आमूलाग्र बदल घडू शकू.
1: नक्की सर, खरंच खूप खूप धन्यवाद सर. सर, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीची गरज, जलसंधारणाचे महत्व, गट शेतीचे दीर्घकालीन फायदे, ग्रामीण तरुणांचा सहभाग आणि महाराष्ट्राच्या शेतीच्या भविष्यासंदर्भात पाणी फाउंडेशनची दृष्टी याविषयी आपण अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यासाठी आपले खरंच मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या या विशेष मालिकेतून आपण सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा सर्वांगीण आढावा घेतला. गटशेती, लोकसहभाग, जलसंधारण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांची सामूहिक शक्तीच्या बळावर महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम, समृद्ध आणि शाश्वत करण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे. आजचा हा विशेष कार्यक्रम इथे संपवूया. दिलखुलास कार्यक्रम ऐकल्याबद्दल आपल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एकशे 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआर ॲपवर आकाशवाणी.

शेतकरी बंधू भगिनींनो, आपलं पशुधन आपलं जीवन, म्हणूनच पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुशे यांची मुलाखत जरूर ऐका बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात. FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

श्रोते हो, इंद्रधनु या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन या विषयी डॉक्टर मधुकर येवलुजे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका 17 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर. सात वाजून 40 मिनिटं झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार सर.
4: नमस्कार
3: डॉक्टर आशिष. असं कधी होतं का की रुग्णाला त्रास खूप होतोय

0: पण आजार काही फार मोठा आहे असं वाटत तरी नाही. म्हणजे असं झालं होतं की ओळखीचे एक जण होते, ते सहज दाखवायला म्हणून डॉक्टरांना गेले, त्यांना वाटलं काहीतरी किरकोळ असेल तर त्यांना डायरेक्ट ऍडमिटच करून घेतलं डॉक्टरांनी. तर अशी केस तुमच्याकडे असते का आणि काय असतं याच्यामध्ये?
1: बऱ्याचदा रुग्णालाच त्यांच्या तक्रारी समजून येत नाहीत. असाच एक पन्नाशीतल्या बाई, गेले 8 ते 10 वर्षे मानसोपचार त्यांना सुरू होता. त्यांना चिंता, नैराश्य, दडपण आणि दररोजच्या गोष्टी करताना लक्ष विचलित होणे अशा अनेक मानसिक विकारांनी त्या त्रस्त होत्या. यातच आता त्यांना मेनोपॉजचा काळ आला होता आणि त्यामुळे या आजारांमध्ये एक भर पडली होती. आणि या सर्वांमध्ये त्यांचे स्वतःच्या शारीरिक दुखण्यांकडे थोडं दुर्लक्ष झाले असावे.
0: अच्छा.
1: त्यांना साधारण 1.5 ते 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला होता, खोकल्यातून चिकट किंवा पिवळसर किंवा हिरवा कफ पडत होता, अधून मधून छातीत दुखत होते, श्वास घेताना त्रास होत होता, किरकोळ कणकण, ताप येत होता. आणि या सर्वांबरोबर सतत प्रचंड थकवा, अशक्तपणा हा जाणवत होता. आधीच मानसिक विकारांनी ग्रस्त आणि त्यामध्ये खाणे आणखीनच कमी झाले, या सर्वांमुळे मानसिक विकारांचा भाग समजून त्यांनी ह्याकडे दुर्लक्ष केले असावे. जेव्हा आमच्याकडे पेशंट आल्या तेव्हा फुफ्फुसाच्या आवरणांमध्ये पाणी झाले असेल असा अंदाज आम्हाला आला. जेव्हा प्रत्यक्ष छातीची सोनोग्राफी केली त्यामध्ये पस असावा ही शंका आली, त्यामुळे ते पाणी काढण्यासाठी प्लॅन केला आणि ती शंका खरी ठरली. त्यामध्ये पस निघाला, त्याची तपासणी केली, त्यामध्ये क्षयरोगाचे निदान झाले. अर्थात योग्य पद्धतीने उपचार केल्यानंतर त्या बहिणीचा आजार कमी झाला.
0: याबद्दल तुमच्याकडून अधिक ऐकायचंच आहे सर, पण त्याआधी श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385063934. डॉक्टर आशिष, तुम्ही सांगताय अशा रुग्णांबद्दल की ज्यांना दिसत तर काही नाही पण खूप गंभीर आजार झालेला असू शकतो.
1: हो, तर ते त्यांचा क्षयरोगाचं निदान झाले आणि अर्थात योग्य त्या पद्धतीने उपचार केल्यानंतर त्या बाईंचा आजार कमी झाला आणि मानसोपचारासाठी जी औषधी सुरू होती त्या औषधांचा सुद्धा डोस कमी करू शकलो आम्ही.
0: अच्छा.
1: या सर्वांमुळे त्या या आजारातून बऱ्या झाल्या. खरं तर क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे आणि क्षयरोग अशा व्यक्तींमध्ये होतो ज्या व्यक्तींमध्ये रोग प्रतिकारक क्षमता कमी असते, जसे की मधुमेह, कर्करोग, दीर्घकालीन श्वसन विकार किंवा वेगवेगळ्या दीर्घकालीन विकारांसाठी स्टेरॉइड सारखी ट्रीटमेंट चालू असते. याचबरोबर काही अचानक कारणानिमित्त कामाचा ताण वाढतो, जागरणी होतात आणि खाण्याकडे दुर्लक्ष होते. अशा काळात रोग प्रतिकारक क्षमता कमी होऊन त्याचा त्रास होतो. अशा सर्व व्यक्तींमध्ये क्षयरोगाची पॉसिबिलिटी जास्त असते. ही महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी. क्षयरोग पूर्णपणे बरा होतो, नेमके आणि नियमित उपचार महत्वाचे असतात.
0: बरोबर.
1: यामध्ये चालढकल करून चालत नाही, उपचाराचा डोस कमी करून चालत नाही. आणि सर्वात महत्वाचे, घाबरून न जाता सुरुवातीला तपासली जाणारी त्यांची थुंकी किंवा ब्रॉन्कोस्कोपी किंवा आपण ब्रॉन्कोस्कोपी मध्ये घेतला जाणारा ब्रॉन्कियल वॉश, जसे की ह्या केसमध्ये आपण त्यांचा पू काढला, पस काढला, तर त्यामधील क्षयरोगाच्या जंतूसाठी आणि त्याचबरोबर त्या औषधांच्या रेजिस्टन्ससाठी त्याची तपासणी करून घेणं आणि त्याची नेमकी ट्रीटमेंट घेणं हे महत्वाचं असतं. हे सर्वांनी लक्षात ठेवावं.
0: नक्कीच. याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: आयोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
6: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
7: खरीप हंगाम 2026.
8: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
6: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख

0: आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
2: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. भावगीत कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात मंगेश पाडगावकरची गीतरचना. संगीतकार विश्वनाथ मोरे.

सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये मंगेश पाडगावकरांची ही गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते विश्वनाथ मोरे. आपण आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून भावगीत. मोहन सामंत यांनी लिहिलेलं गीत ऐकूया. संगीतकार अरविंद गजेंद्र गडकर, गायक कलाकार रवींद्र साठे.

रवींद्र साठे यांनी गायलेलं, मोहन सामंत यांनी लिहिलेलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अरविंद गजेंद्र गडकर. आपण ऐकत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून भावगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात शेवटी श्रीकांत पारगावकर आणि अनुराधा मराठे यांच्या आवाजात ना धो कानोर यांची गीतरचना. संगीतकार श्रीधर फडके.

0: अनुराधा मराठे आणि श्रीकांत पारगावकर यांच्या आवाजामध्ये नाधो महानोर यांची ही गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते श्रीधर. श्रोते हो, या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज झोन एआर ऍपवरती. समाचार पत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत.
1: कैच द रेन, बारिश के पानी की एक एक बूंद को हमें बचाना है, तो मेरा खास आग्रह है वर्षा का बूंद बूंद पानी हम मिलकर के बचाएं.
2: जल है तो हम है. आइए घरों ऑफिसों में रेन वाटर हार्वेस्टिंग तकनीक अपनाएं, रिचार्ज पिट और शाफ्ट बनवाएं, अनुपयोगी बोरवेलों

कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात श्रोते हो आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसंच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं शनिवारी 18 जुलै रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोल्हापूर इथं नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्यामध्ये 12 उद्योजकांकडून 538 पेक्षा जास्त रिक्त पदं कळवण्यात आलेली आहेत. या पदांकरता किमान 8वी ते 12वी ITI, डिप्लोमा, BTech तसंच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. तसंच स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता विविध प्रकारची महामंडळं, उदाहरणार्थ अण्णासाहेब पाटील आर्थिक महाकास विकास महामंडळ मर्यादित कोल्हापूर, तसंच महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित कोल्हापूर आणि इतर महामंडळं माहिती देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी rozgar.mahaswayam.gov.in आणि ncs.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदवणं आवश्यक आहे. तसंच प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रं आवश्यकतेनुसार रिझ्युमीच्या 3 प्रतींसोबत आणणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे कळवण्यात आलेलं आहे.

प्रधानमंत्री पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना सन 2026-27 अंतर्गत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत मृग आणि आंबिया बहारातील अधिसूचित फळ पिकांना हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून विमा संरक्षण मिळणार आहे. मात्र बोगस कागदपत्र किंवा चुकीची माहिती देऊन विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येणार असून संबंधित खातेदारांना पुढील 5 वर्षांसाठी पीक विमा योजनांमधून वगळण्यात येणार असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक जालिंदर पांगरे यांनी दिली आहे. मृगबहारामध्ये जिल्ह्यात पेरू या पिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळामध्ये योजना राबवण्यात येणार आहे. तर आंबिया बहारामध्ये आंबा, काजू, केळी आणि नारळ या फळ पिकांसाठी विमा संरक्षण घेता येणार आहे. या योजनेद्वारे कमी किंवा जास्त पाऊस, पावसाचा खंड, अवेळी पाऊस, जास्त तापमान, जादा किंवा सापेक्ष आर्द्रता, वेगाचा वारा तसंच गारपीट यांसारख्या प्रतिकूल हवामानांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळणार आहे. या योजनेत सहभागी होताना शेतकऱ्यांकडे योग्य आणि अधिकृत कागदपत्र असणं तसंच संबंधित फळ पीक उत्पादनक्षम वयाचं असणं आवश्यक आहे.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर।

देशातील युवकांना राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून त्यांच्या नेतृत्व गुणांना चालना देण्यासाठी युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियानाला प्रारंभ झालाय. दिनांक 1 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाधिक युवक युवतींना माय भारत पोर्टलशी जोडून स्वयंसेवा, नेतृत्व विकास, कौशल्य विकास, अनुभवाधारित शिक्षण तसंच विविध शासकीय उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. युवकांना www.myBharat.gov.in या संकेतस्थळावर तसंच उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक अथवा QR कोडच्या माध्यमातून माय भारत पोर्टलवर सहज नोंदणी करता येणार आहे.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।

डॉक्टर एन डी पाटील लोक चळवळ अध्यासनाच्या वतीनं प्राध्यापक एन डी पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष व्याख्यानाचं आयोजन आज सकाळी 11:30 राजर्षी शाहू स्मारक राजर्षी शाहू सभागृह शिवाजी विद्यापीठ या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे.

कोल्हापूर ते नंदवाळ प्रतिपंढरपूर या वारीच्या मार्गावर यंदा स्वच्छतेचा जागर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 25 जुलैला होणाऱ्या या वारीत भाविकांच्या सेवेसोबतच वारी मार्ग चकाचक ठेवण्यासाठी शहरातील विविध व्यावसायिक स्वयंसेवी संघटनांनी स्वयंस्फूर्त पुढाकार घेतलाय. वारीत निर्माण होणारा कचरा जागीच उचलून परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार काही संस्थांनी केलाय.

0: श्रोतेहो, कोल्हापूर शहर तसंच जिल्ह्यातल्या वारकरी संप्रदायाच्या दिंड्या या आषाढी एकादशीच्या वारीच्या निमित्तानं उद्या आणि परवा या दोन दिवसांमध्ये पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री

0: पीक विमा योजना
1: खरीप हंगाम 2026
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी भुईमुग ज्वारी भात आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
3: श्रोते हो, इंद्रधनु या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन याविषयी डॉक्टर मधुकर येवलुजे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका 17 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।

शेतकरी बंधू भगिनींनो, आपलं पशुधन आपलं जीवन, म्हणूनच पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुशे यांची मुलाखत जरूर ऐका बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात. FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।

श्रोते हो, तुम्ही केलेली पंढरपूर वारी याविषयी बोलूया आमच्या गप्पा गाणी या फोन इन कार्यक्रमात येत्या शनिवारी म्हणजेच 18 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 02132566224 02132566224 तेव्हा जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी शनिवारी 18 जुलैला सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. श्रोते हो, याबरोबरच कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआर ॲपवर. 8:30 वाजतात. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू। पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बैठक। ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये। भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह 2 रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर। आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीत धडक। आता सविस्तर बातम्या। भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार तसंच दुहेरी अंशदान करार म्हणून ओळखला जाणारा सामाजिक सुरक्षा करार आजपासून लागू झाला आहे। या महत्वाच्या करारामुळे भारतातून ब्रिटनमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। याचा फायदा निर्यात वाढीला होणार असून उत्पादकांसाठी नव्या संधी निर्माण होतील आणि जागतिक मूल्य साखळीमध्ये भारताचा सहभाग अधिक दृढ होईल असं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितलं। हा करार भारत आणि ब्रिटन दरम्यानची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या आणि समृद्धी निर्माण करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचं प्रतिबिंब आहे। हा करार लागू होणं हा भारताच्या व्यापार प्रवासातील एक निर्णायक टप्पा असून त्यामुळे दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भविष्याभिमुख आर्थिक भागीदारी प्रस्थापित होईल असंही अग्रवाल म्हणाले। होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये 2 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील सागरी सुरक्षेबाबत चिंता वाटली आहे। या पार्श्वभूमीवर केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय आंतर मंत्रालयीन आढावा बैठक घेतली। यावेळी भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी खलाशी प्रथम हा सर्वसमावेशक उपक्रम सुरू करण्याचं आणि सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले। प्रत्येक जहाजावर देखरेख ठेवण्याचे आणि या भागातील प्रत्येक बाधित भारतीय खलाशासाठी विशेष संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचे आदेशही त्यांनी दिले। होर्मुझ समुद्रधुनीमध्ये एमटी अल बाहिया आणि एमटी मोम्बासा या व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेण्यात आली। या 2 जहाजांवरील 46 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशी होते। एमटी अल बाहियावरील हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल ब्रुसेल्स इथं युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाविषयक उच्च प्रतिनिधी काजा कल्लास यांची भेट घेतली। पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती आणि तिथं शांतता स्थिरता पुन्हा स्थापन करण्याच्या गरजेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटलं आहे। भारत आणि मालदीवमधील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची पहिली फेरी यशस्वीरित्या पार पडली असून दोन्ही देशातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढीच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे। गेल्या आठवड्यात या वाटाघाटी दुरुस्त पद्धतीनं पार पडल्या। वाटाघाटींच्या अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे। भारत हा मालदीवचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे। या प्रस्तावित मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमध्ये शाश्वत आर्थिक वाढीस हातभार लागेल आणि द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे असंही वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे। ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबाद इथं सुरू होणार असून भारत यजमान देश म्हणून त्याचं आयोजन करत आहे। केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत। 2 दिवसांच्या या परिषदेत श्रम क्षेत्राचा अधिक विकास आणि सुरक्षितता वाढवणं महिलांचा सहभाग वाढवून त्यांचं सक्षमीकरण करणं आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे। याबाबत एक संयुक्त जाहीरनामा तयार करण्याबाबतही चर्चा होणार आहे। ब्रिक्स सदस्य देशांमध्ये कौशल्य विकास कामगार कल्याण श्रमिक नीती आणि रोजगार क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवणं

हा या परिषदेमागचा हेतू आहे. परदेश दौऱ्यावर असलेले भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल स्पेनचा दौरा आटोपून काल बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथं पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वतता या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून युरोपसोबतची भारतीय आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं केंद्रीय मंत्री गोयल एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. गोयल यांनी बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि रोजगार, अर्थव्यवस्था आणि कृषी मंत्री डेव्हिड क्लारिनवेल यांची भेट घेतली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन आणि दोन रशियन अंतराळवीरांचा गट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात यशस्वीपणे पोहोचला आहे अशी माहिती

0: भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन आणि दोन रशियन अंतराळवीरांचा गट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात यशस्वीपणे पोहोचला आहे अशी माहिती नासा अंतराळ संस्थेनं दिली आहे. या गटाने काल भारतीय वेळेनुसार रात्री 8:17 रशियाच्या सोयूज MS-29 या अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली. प्रक्षेपणानंतर अवघ्या काही वेळातच हे अंतराळ यान कक्षेमध्ये पोहोचलं. सुमारे 3 तासांच्या कालावधीत आणि 2 प्रदक्षिणांच्या प्रवासानंतर हे यान ISS-च्या प्रिचाल मॉड्यूल्सशी स्वयंचलितपणे जोडलं गेलं. हे अंतराळवीर पुढील 8 महिने या अंतराळ स्थानकात राहणार असून या दरम्यान तिथल्या कक्षीय प्रयोगशाळेत विविध प्रयोग करणार आहेत. पाकिस्तानव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये अशांतता आणि अस्वस्थता कायम आहे. या प्रदेशातील रावलकोट इथल्या ईदगाह मैदानावर काल गणवेशातील शेकडो शालेय विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह आणि पालकांसह एकत्र आले होते. त्यांनी या व्याप्त प्रदेशात पाकिस्तानी लष्करानं केलेल्या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध केला तसंच शांततेचं प्रतीक म्हणून पांढरे झेंडे फडकावले. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी आम्हाला प्रसिद्धी द्यावी अशा आशयाचा मजकूर लिहिले फलक हाती घेऊन त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात घोषणाबाजी केली. ओडिशातील भगवान जगन्नाथ यांच्या उद्या होणाऱ्या जगप्रसिद्ध रथयात्रेसाठी पुरी शहर सज्ज झालं आहे. काल झालेल्या पवित्र नभ यौवन दर्शनानंतर या वार्षिक रथोत्सवासाठी धार्मिक विधी तसंच प्रशासकीय सुरक्षा व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या आहेत. दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ओडिशाच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यामुळे उद्या होणाऱ्या रथयात्रेच्या नियोजनात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पराभवाची मालिकाही खंडित केली आहे. बर्मिंगहॅममध्ये काल झालेल्या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा संघ 48व्या षटकात 258 धावांमध्ये सर्वबाद झाला. भारताकडून अक्षर पटेलनं 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 46व्या षटकात सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. आता उद्या कार्डिफ इथं 2रा आणि रविवारी लॉर्ड्स मैदानावर 3रा सामना होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या टेक्सास इथं काल झालेल्या पहिल्या उपांत सामन्यात स्पेननं फ्रान्स संघाला 2-0 हरवून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. आज रात्री अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात 2रा उपांत्य सामना होणार असून त्यातील विजेत्या संघाबरोबर स्पेनच्या संघाची अंतिम फेरीमध्ये लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ब्रिटेन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बैठक. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह 2 रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीमध्ये धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM band 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण आपण ऐकत आहात. प्रसारित करत आहोत चिंतन हाच चिंतावणी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: पुरातन काळापासून मूर्तीपूजा हा विषय वादाचा विषय होऊन बसलेला आहे. मूर्तीपूजा हा उपासनेच्या क्षेत्रातील अत्यंत उत्कृष्ट आणि उदात्त असा प्रकार आहे असं सांगणारे लोक आहेत. त्याचप्रमाणे मूर्तीपूजा हा उपासनेचा प्रकार अत्यंत निकृष्ट असून त्याज्य आहे असंही सांगणारे लोक आहेत. काही धर्मीय लोक मूर्तीपूजक आहेत तर दुसरे स्वतःला धार्मिक समजणारे लोक मूर्तीभंजक आहेत. मूर्तीपूजा करणं हे पुण्य आहे असं मानणारे लोक आहेत तर मूर्तीची मोडतोड करण्यात पुण्य आहे असं समजणारेही दुसरे लोक आहेत. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून मूर्तीपूजक आणि मूर्तीभंजक हे दोघेही सारखेच अज्ञानी आणि अडाणी असतात. ते तसे नसते तर मूर्तीपूजा हा कलहाचा विषय झालाच नसता. वास्तविक मूर्तीपूजक आणि मूर्तीभंजक हे दोघेही स्वतःला देवाचे भक्त समजतात. परंतु दोघांनाही देव म्हणजे काय, देवाची भक्ती करायची किंवा त्याला शरण जायचं म्हणजे नेमकं काय करायचं, देव प्रसन्न होतो म्हणजे नेमकं काय होतं आणि नेमकं काय केलं म्हणजे देव प्रसन्न होतो वगैरे गोष्टींसंबंधी पूर्ण अज्ञान असतं. देवाच्या प्राप्तीचा मार्ग किंवा देवाला प्रसन्न करून घेण्याचा मार्ग म्हणजे धर्म असा वास्तविक धर्म या शब्दाचा सरळ अर्थ आहे. परंतु मुक्कामाच्या ठिकाणाचाच पत्ता नसेल तर मुक्कामाला जाण्याचा मार्ग कसा काय उपलब्ध होणार. त्याचप्रमाणे जिथं देवाचाच पत्ता नाही तिथं देवाच्या चरणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कसा काय सापडणार. याचाच अर्थ असा की देव, देवाची मूर्ती आणि धर्म या तिन्ही संबंधी जनमानसात प्रचंड गोंधळ आहे. म्हणूनच इतिहास काळापासून ते आजतागायत सर्वत्र देवाधर्माच्या नावाखाली वादळ होत असलेलं दिसून येतं. म्हणून मूर्तीपूजेचं वर्म नेमकं कशात आहे आणि खरा धर्म नेमका कशात आहे हे पाहण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न करूया. सामान्यपणे जी मूर्तीपूजा केली जाते ती सर्वश्रुत आहे. पाषाणाची किंवा धातूची मूर्ती तयार करून घेऊन आपण तिची स्थापना घरात आणि देवळात करत असतो. गंध, फुलं, अक्षदा वाहून नैवेद्य दाखवून देवाची पूजा करण्यात येते. आपल्या धर्मामध्ये वाडवडिलांनी ही तथाकथित मूर्तीपूजा सांगितली त्याचा खरा हेतू आपल्याकडून खरी मूर्तीपूजा घडावी हा होता. परंतु हा मूळ शुद्ध हेतू दुर्लक्षला गेला आणि आपण तथाकथित मूर्तीपूजेमध्ये गढून गेलो. पाषाणाची मूर्ती हे देवाचं प्रतीक आहे असं मानता मानता ती मूर्ती हा खरोखरच देव आहे अशी लोकांची पक्की धारणा होऊन बसली. वास्तविक मूर्ती हा देव कधीच नसतो आणि नाही हे आपल्या ऋषीमुनींना आणि संतांना पक्कं ज्ञान होतं. परंतु ज्ञानेंद्रिया

त्यांना देव आकळता येत नाही ही लोकांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी उत्तम सोय व्हावी यासाठी मूर्ती हे देवाचं प्रतीक या स्वरूपात मूर्तीपूजा प्रचलित केली. प्रत्यक्षात मात्र मूर्तीपूजेचा हा सर्व प्रकार विपरीतच होत गेला. उपाय हाच अपाय ठरावा तसा प्रकार मूर्तीपूजेच्या संदर्भात होत गेला. याला प्रमुख कारण म्हणजे सामान्य लोकांचं अज्ञान आणि अंधश्रद्धा आणि त्यांना प्रोत्साहन देणारा वर्ग हा होय. मूर्ती हा खरोखरीच देव आहे अशी भ्रामक कल्पना लोकांच्या मनात दृढ होता होता या वर्गानं त्याचा अचूक लाभ उठवला. नाना प्रकारची व्रतवैकल्य आणि कर्मकांड लोकांच्या पाठीमागे या वर्गानं लावून दिले. अमुक केलं किंवा तमुक केलं म्हणजे देव प्रसन्न होतो आणि तो नवसाला पावतो आणि अमुक केलं नाही किंवा तमुक केलं नाही की देवाचा कोप होतो आणि संसारात नाना प्रकारची संकटं तो निर्माण करतो अशी लोकांची समजूत या वर्गानं धूर्तपणे करून दिले. हे सर्व करण्याच्या पाठीमागे या वर्गाचा स्वार्थ होता हे निराळं सांगण्याची जरुरी नाही. या सर्व प्रकारांची परिणिती समाजाची भयानक परिस्थिती निर्माण होण्यात झाली. लोक आत्मविश्वास गमावून बसले आणि बारीक सारीक क्षुल्लक गोष्टींसाठी ते भक्ताकडे बुवाबाबाकडे किंवा पुरोहित वर्गाकडे देवाची कृपा संपादन करण्यासाठी आणि त्याचा कोप टाळण्यासाठी धाव घेऊ लागले. असा सर्व अनिष्ट प्रकार फक्त हिंदू धर्मातच आहे असं नव्हे तर जगातील सर्व धर्मात थोड्याफार निराळ्या प्रकारानं प्रचलित आहे. म्हणून खरी मूर्तीपूजा म्हणजे नेमकं काय आणि खरा धर्म नेमका कशात आहे ते पाहूया. माणसाला प्राप्त झालेलं मानवी शरीर हे परमेश्वराचं एक महान वरदान आहे. वास्तविक शरीर म्हणजे मूर्तिमंत ईश्वर होय. परमेश्वर सर्वत्र वास करतो तसा तो मानवी शरीराच्या ठाई सुद्धा वास करू नये. वीज या शक्तीला प्रगट होण्यासाठी बल्ब ट्यूब वगैरे माध्यमाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे परमेश्वरी शक्तीला प्रगट होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता लागते. म्हणूनच उपाधीच्या किंवा शरीराच्या माध्यमातून परमेश्वरी शक्ती प्रगट होत जाते. शरीर आपण निर्माण केलेलं नसतं किंवा आपल्या आई वडिलांनी सुद्धा ते निर्माण केलेलं नसतं. आपण किंवा आपले माता पिता या शरीराचे निर्माते असते तर जन्माला आलेली सर्वच मुलं गोरी गोमटी उंच धिप्पाड हुशार बुद्धिवान आणि सुंदर सुरेख झाली असती. परंतु प्रत्यक्षात मात्र तशी परिस्थिती नसते असं आपण नेहमी अनुभवत असतो. म्हणून या शरीराला कोणी निर्माताच नाही असं म्हणणं केवळ निर्बुद्धपणाचं लक्षण होय. एखादं सुंदर शिल्प जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याचा निर्माता कोणीतरी असतोच याबद्दल आपल्या मनात किंचितही संशय नसतो. हे सामान्य शिल्प घडवणाऱ्या शिल्पकाराला ते शिल्प साकार करण्यासाठी विविध प्रकारची साधनं आणि उपकरणं लागतात. ते शिल्प घडवण्यासाठी सतत खटपट आणि धडपड करावी लागते. त्यासाठी त्याला धावाधाव करावी लागते. त्याचप्रमाणे त्या शिल्पकाराला शिल्पकलेचं आवश्यक ते ज्ञान कोणाकडून तरी संपादन करावं लागतं. असं हे सामान्य शिल्प घडवणारा शिल्पकार हे शिल्प मी केलं असं मोठ्या अभिमानानं इतरांना सांगत असतो. एवढा सर्व व्याप करून सुद्धा त्या शिल्पकारानं निर्माण केलेलं माणसाचं शिल्प अगदीच फालतू असतं. कारण त्या शिल्पातला माणूस बोलत नाही, हसत नाही, चालत नाही, विचार करत नाही, किंबहुना तो काहीच करत नाही. याच्या उलट ईश्वर निर्मित मानवी शरीराचं शिल्प आहे. हे शरीर हसतं, खेळतं, बोलतं, चालतं, विचार करतं, योजना आखतं, किंबहुना अगणित गोष्टी ते करत असतं. या शरीराची अंतर्बाह्य रचना विलक्षण गुंतागुंतीची असून सुद्धा तिथं कुठल्याही प्रकारचा गुंता नाही. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे शरीराचं शिल्प तयार करणारा शिल्पकार गुप्त आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे.
इतकंच नव्हे तर ते शिल्प तयार करण्यासाठी

0: कसलीही उपकरण, कसलीही साधन अस्तित्वात नाहीत आणि त्यासाठी शिल्पकाराची कसल्याही प्रकारची धावाधाव किंवा पळापळ नाही. शरीराची मांडणी पाहता ती अत्यंत आखीव आणि रेखीव असून तिथं रचना आहे, योजना आहे, प्रमाण आहे, सहजता आहे, व्यवस्थितपणा आहे आणि कौशल्य आहे. एवढं उत्कृष्ट मानवी शिल्प तयार करून सुद्धा ते अद्भुत शिल्प साकार करणाऱ्या परमेश्वरानं हे शिल्प मी केलं असं आत्तापर्यंत कधीही कुठेही आणि कोणालाही सांगितलेलं नाही. या शिल्पकारालाच परमेश्वर असं म्हणतात आणि या शरीराच्या शिल्पाला परमेश्वराची मूर्ती असं म्हणतात. या अद्भुत मूर्तीची जोपासना करणं आणि ही विलक्षण विस्मयकारक मूर्ती निर्माण करणाऱ्या त्या अलौकिक परमेश्वराचं अत्यंत प्रेमानं, निष्ठेनं आणि कृतज्ञतेनं स्मरण करणं हीच परमेश्वराची खरी उपासना किंवा खरी पूजा होय. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवरती.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
4: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
3: काय
4: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
5: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
2: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर।
3: अरे काय चाललंय, काय झटपट पटापट?
2: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोन मुळे माझं मोठं काम पटापट झालं।
3: कसलं?
2: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते, आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतलं, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात।
3: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास, आमच्या बाबांसारखं फसव्या आमिषाला बळी पडला असतास ना तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असता।

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।

श्रोते हो, आज सकाळी 10 वाजता जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित रूपक आपण ऐकू शकाल कौशल्याची कास प्रगतीची आस. लेखन प्राध्यापिका सपना टाक, सादर करते अतुल साखरकर. आज सकाळी 10:30 वाजता आमच्या संग्रहातून या कार्यक्रमांतर्गत मेघदूतातील सौंदर्य स्थळ हे रूपक आपण ऐकू शकाल. लेखन शीतल महाजनी. आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात महाकवी कालिदास दिनानिमित्त कवी संमेलन काव्य त्रिवेणी आपण ऐकू शकाल. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. आज संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुशे यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत.

0: एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 9 वाजलेत. प्रसारित करतो आहोत कार्यक्रम गीत बहार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

गीत बहार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात हार्दिक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया शर्मिली चित्रपटातल्या एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या नीरज यांच्या गीतानं. गायिका

0: लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं नीरज यांचं गीत आपण शर्मिली चित्रपटासाठी.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
0: आपण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण गीत बहार कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात संतोष आनंद.

सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये संतोष आनंद यांचीही गीतरचना आपण ऐकलीत प्यासा सावन या चित्रपटासाठी. संगीतकार होते लक्ष्मीकांत पेरलाल.

श्रोते हो जरूर ऐका उमंग हा NCERT चा प्रायोजित कार्यक्रम. सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचे हे कार्यक्रम आपण ऐकत आहात. गीत बहार कार्यक्रमात आता ऐकूया जावेद अख्तर यांची गीतरचना. संगीतकार ए आर रहमान, गायक कलाकार उदित नारायण, अलका याज्ञिक, सुखविंदर सिंग, शंकर महादेवन, शांत.

लगान या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांची गीतरचना. संगीतकार होते ए आर रहमान. गायक कलाकार होते उदित नारायण, अलका याज्ञिक, सुखविंदर सिंग, शंकर महादेवन आणि शान किशोरी. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि गीत बहार हा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गुरु या चित्रपटासाठी गुलजार यांची गीतरचना. संगीतकार पुन्हा एकदा ए आर रहमान. गायक कलाकार श्रेया घोषाल आणि उदय मजुमदार

गुरु या चित्रपटासाठी श्रेया घोषाल आणि उदय मजुमदार यांच्या आवाजात ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि गीत बहारा कार्यक्रम. कार्यक्रमात शेवटी लता मंगेशकर आणि इला अरुण यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूया. संगीतकार शिवहरी, चित्रपट लम्हे

0: लता मंगेशकर आणि इला आरोणे यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शिवहरी. चित्रपट होता लम्हे. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 9:30 वाजलेत. ऐकूया उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम.

0: प्रगतीची आस, लेखिका प्राध्यापिका सपना टाक, सादर करते अतुल साखरकर।
1: हातात हात घेऊन कौशल्य नवा शिकूया, देशाच्या प्रगतीसाठी आपण पुढे पाऊल ठेवूया। ज्ञान कर्म बुद्धीचा संगम इथे घडवूया, नवीन तंत्रज्ञानाचा हा दीप आपण उजळवूया।
2: आजच्या गतिमान जगात केवळ पदवी किंवा पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, करिअर मध्ये यश मिळवण्यासाठी आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी कौशल्यांची अत्यंत आवश्यकता असते। जागतिक युवा कौशल्य दिन तरुणांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार करण्याची आठवण करून देणारा जनजागृतीच्या कृतीचा दिवस आहे। तसेच कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यापासून तर मार्गदर्शकांशी संपर्क साधण्यापर्यंत हा दिवस कौशल्य विकासाचे पर्याय शोधण्याची आणि समाधानकारक करिअरच्या दिशेने मार्ग आखण्याची एक मौल्यवान संधी देतो। हा दिन जगभरातील तरुणांना रोजगार आणि शिक्षणामध्ये महत्त्वपूर्ण अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी, तसेच तांत्रिक प्रगती, आर्थिक बदल, जागतिकीकरण यामुळे नवीन उद्योग आणि नोकरीच्या भूमिकांशी जुळवून घेण्यास सक्षम बनवण्यास आवश्यक ती कामगिरी पार पाडतो।
3: नमस्कार, मी नीता ओघड, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर। 15 जुलै जागतिक कौशल्य दिन हा दरवर्षी साजरा करण्यात येतो। 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्याची घोषणा केली होती। हा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे जगभरातील तरुणांच्या कौशल्यावर प्रकाश टाकण्यासाठी, तरुणाईला सशक्त करण्यासाठी, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, देशातील तरुणांमध्ये असलेली प्रतिभा ओळखून त्यांनी जास्तीत जास्त कौशल्य आत्मसात करणे हाच या दिनाचा उद्देश। जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने तरुणांना रोजगार, सन्मानजनक काम आणि उद्योजकतेसाठी आवश्यक असलेली कौशल्य प्राप्त करून देणे, त्याचप्रमाणे तरुणांमधील कौशल्य ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे, विकसित युवा विकसित भारत हेच याचं धोरण आहे। शाळा, कॉलेज, महाविद्यालय, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहाने हा दिन साजरा करतो। त्याचप्रमाणे या दिवसाला आपण समुपदेशन, रोजगार मिळावा, जॉब फेअरच्या माध्यमातून युवा शक्तीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत असतो। 15 जुलै जागतिक कौशल्य दिनाच्या निमित्ताने सर्व युवकांना मी हा संदेश देऊ इच्छिते की युवकांनी आपल्यामधील क्षमता ओळखून कौशल्य विकसित करून आपले जीवन सक्षम बनवा आणि जास्तीत जास्त कौशल्य प्राप्त करून आपला जीवन मार्ग सुकर करा। धन्यवाद।
1: आजच्या युवकांना रोजगार क्षमता वाढवण्यासाठी कौशल्यांची गरज असते, त्या हेतूने दरवर्षी 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने डिसेंबर 2014 मध्ये ठराव मंजूर करून जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला। आजच्या युवकांना सामायिक भविष्यासाठी कौशल्य आधारित शिक्षण आणि प्रशिक्षणाची केवळ माहिती असण्यापेक्षा त्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याचे कसब आत्मसात केल्यास करिअरमध्ये प्रगती करणे सोपे जाते। आपलं कौशल्य वाढवून वेगळेपण दाखवण्याची संधी मिळते। कौशल्य केवळ नोकरीसाठीच नव्हे तर चारित्र्य घडवण्यासाठी आणि जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आवश्यक असतात।
2: त्या दृष्टीने आजच्या तरुण मनांना सक्षम करण्यासाठी विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि कौशल्य विकास उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाते, ज्यामध्ये तरुण वर्ग मौल्यवान ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्य मिळवतात। यामुळे त्यांची रोजगार क्षमता, उद्योजकतेची क्षमता वाढते, तसंच भारताच्या आर्थिक विकासाला, सामाजिक विकासाला हातभार लागतो।
4: सर्वांना नमस्कार, मी हेमंत वाघमारे, विभागीय अधिकारी तथा केंद्र प्रमुख व राज्य समन्वयक महाराष्ट्र

0: उद्योजकता विकास केंद्र नागपूर विभाग 15 जुलै हा दिवस विश्व कौशल्य युवा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील युवकांना रोजगार, उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक, व्यावसायिक आणि डिजिटल कौशल्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. आजचे युग हे स्पर्धेचे, तंत्रज्ञानाचे आणि नवकल्पनाचे आहे. केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर त्या ज्ञानाला कौशल्याची जोड देणे अत्यावश्यक आहे. कारण शिक्षण आपल्याला दिशा देते, पण कौशल्य आपल्याला यश मिळवून देते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजच्या काळात या संदेशाला आणखी एक शब्द जोडण्याची गरज आहे, कौशल्य आत्मसात करा. शिक्षणाबरोबर कौशल्य विकसित केले तर युवक स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात आणि समाजात परिवर्तन घडवून आणू शकतात. आज प्रत्येक क्षेत्रात कौशल्याची गरज आहे, पण जे कौशल्य आपण आत्मसात केले, या कौशल्याबरोबरच उद्योजकतेची जोड दिली, तर मला असं वाटतं की युवकांनी नोकरी शोधणारे न बनता नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनण्याचा संकल्प केला पाहिजे. स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांना रोजगार देणे हेच खरे राष्ट्रनिर्माण आहे असं मला या ठिकाणी वाटतं. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD ही मागच्या 38 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतं आणि कौशल्याबरोबरच उद्योजकतेची वाट पकडली तर आपण स्वतःच चांगलं व्यवसाय निर्माण करू शकता. आज आपण बघतोय की डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, आज सर्व जग AI कडे बघताय. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान याकडे आपण बघतोय. उद्योजकता आणि स्टार्टअप याकडे मोठ्या प्रमाणात युवक युवतींची ओढ आहे. व कृषी उद्योगावर आधारित अन्न प्रक्रिया उद्योग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, आरोग्य सेवा, संवाद कौशल्य, नेतृत्व आणि व्यक्तिमत्व विकास, अशा प्रकारचं आपण या ठिकाणी युवकांना एक उद्योजकीय समाज, उद्योजकीय युवक घडवण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करू शकतोय. आपण सोशल मीडियावर वेळ घालण्यापेक्षा नवीन कौशल्य शिकण्यासाठी वेळ दिला तर भविष्य अधिक उज्ज्वल होईल. दररोज एक नवीन गोष्ट शिकण्याचा निर्धार करा. प्रत्येक कौशल्य तुमच्या आत्मविश्वासात भर घालते. मित्रो, आज भारत हा जगातील सर्वात तरुण देशापैकी एक आहे. आपल्या देशाची खरी ताकद म्हणजे आपले युवक. ही ताकद योग्य कौशल्य, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक परिश्रम यांच्या आधारावर विकसित झाली तर भारत जगात ज्ञान, उद्योजकता आणि उद्योग आणि नवकल्पकतेचे नेतृत्व निर्माण करू शकतं. आज आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पदवी तुम्हाला मुलाखतीपर्यंत पोहोचवते, पण कौशल्य तुम्हाला यशाच्या शिखरावर नेते. चला या विश्व युवक कौशल्य दिनानिमित्त आपण सर्वजण हा संकल्प करूया, सतत नवीन कौशल्य शिकू, डिजिटल आणि तांत्रिक तंत्रज्ञान आत्मसात करू, स्वावलंबी आणि उद्योजक बनू, समाजाच्या विकासासाठी आपल्या कौशल्याचा उपयोग करू. विकसित भारत हा युवकांच्या निर्मितीत सक्रिय योगदान देऊ शकतो. त्यामुळेच कौशल्य हे सामर्थ्य, कौशल्य हाच आत्मविकास, कौशल्य हाच विकसित भारताचा पाया, या ठिकाणी मला आवर्जून म्हणावंसं वाटतं. कौशल्यवान युवक विकसित भारताची नवीन ओळख हीच या ठिकाणी होता येऊ शकतं आणि याकरता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD प्रामुख्याने पुढे येऊन युवक युवती महिलांना स्वयंरोजगाराकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या चळवळीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी सहकार्याने पुढे न्याल, जेणेकरून आपण आज फक्त नोकरी मागणारे नाही तर आपण नोकरी देणारे, निर्माण करणारे बनण्याची आज या ठिकाणी संकल्प करू शकतो. हाच एक युवकांना मला या ठिकाणी संदेश देण्यासाठी वाटला. थँक्यू व्हेरी मच.
1: कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय महाराष्ट्र शासन या माध्यमातून कौशल्य विकास स्वयंरोजगार औद्योगिक प्रशिक्षण संस्था मार्फत तांत्रिक शिक्षण मिळते. महास्वयंरोजगार या पोर्टल वरून वेळोवेळी रोजगार मेळावे आयोजित केले जातात. तरुणांना उद्योगाभिमुख बनवण्यासाठी अल्प आणि दीर्घ मुदतीचा अभ्यासक्रम ITI मार्फत उपलब्ध आहे. त्याचबरोबर योग्य करिअर निवडीसाठी जिल्हा स्तरावर मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत. कौशल्य ही शिक्षण, प्रशिक्षण, अनुभव यातून तयार झालेलं कार्याचं यशस्वी बळ होय, ज्याचा वास्तविक जागतिक परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असतो.
2: नमस्कार, मी प्रदीप चेचरे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नागपूर. आजचा काळ केवळ पदवी किंवा प्रमाणपत्रांचा नाही तर कौशल्य, तंत्रज्ञान आणि स्वावलंबन

0: मनाचा आहे. युवकांकडे ऊर्जा आहे, कल्पकता आहे आणि बदल घडवण्याची ताकद आहे. परंतु या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी कौशल्य विकास अत्यंत आवश्यक आहे. कौशल्य म्हणजे फक्त हाताने काम करण्याची क्षमता नाही, तर विचार करण्याची पद्धत, समस्या सोडवण्याची ताकद, तंत्रज्ञानाचा उपयोग आणि स्वतःच्या कामाला बाजारपेठ देण्याची कला आहे. भारताची खरी ताकद गावांमध्ये, पारंपरिक कारागिरांमध्ये आणि श्रम करणाऱ्या हातांमध्ये आहे. पण आजच्या स्पर्धात्मक युगात हे पारंपरिक ज्ञान, आधुनिक कौशल्य, डिझाईन, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग आणि AI सारख्या नव्या तंत्रज्ञानाशी जोडले गेले तरच युवकांसाठी मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. याच उद्देशाने भारत सरकारने PM विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पारंपरिक कारागीर आणि कौशल्य आधारित व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना ओळख, प्रशिक्षण, टूलकिट, कर्ज सुविधा, डिजिटल व्यवहार प्रोत्साहन आणि मार्केटिंग सपोर्ट दिला जातो. या योजनेत लाभार्थ्यांना PM विश्वकर्मा प्रमाणपत्र व ID कार्डद्वारे औपचारिक ओळखही दिली जाते. युवकांनी या योजनेकडे फक्त सरकारी मदत म्हणून पाहू नये, तर ती स्वतःचा व्यवसाय उभारण्याची सुरुवात म्हणून पाहावी. पारंपरिक व्यवसायांना आधुनिक रूप देणे, उत्पादनांची गुणवत्ता वाढवणे, पॅकेजिंग सुधारणे, डिजिटल पेमेंट स्वीकारणे, सोशल मीडियावर ब्रँड तयार करणे आणि AIच्या मदतीने ग्राहकांपर्यंत पोहोचणे ही आजच्या युवकांसाठी मोठी संधी आहे. PM विश्वकर्मा सोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, जसे की प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्टार्टअप इंडिया इत्यादी योजना युवकांना प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि उद्योजकतेसाठी मार्गदर्शन देतात. या योजनांचा योग्य लाभ घेतल्यास युवकांना स्थानिक पातळीवरच काम, व्यवसाय आणि उद्योगाच्या संधी मिळू शकतात. आज युवकांसाठी डिजिटल तंत्रज्ञान, शेती प्रक्रिया, हस्तकला, खादी व ग्रामोद्योग, सौर ऊर्जा, सेवा क्षेत्र आणि ई कॉमर्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहे. गरज आहे ती योग्य दिशा, सातत्य आणि शिकण्याची तयारी ठेवण्याची. आज जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांना एवढेच सांगू इच्छितो की तुमच्या हातात कौशल्य आहे, बुद्धीत कल्पना आहे आणि आज तंत्रज्ञानाची साथही आहे. पारंपरिक कलेला कमी लेखू नका, तीच तुमची ओळख, तुमची ताकद आणि तुमच्या भविष्याची संधी आहे. PM विश्वकर्मा सारख्या योजनांचा लाभ घ्या, AI सारखे नवे तंत्रज्ञान शिका आणि स्वतःला रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बना. धन्यवाद.
1: कौशल्य हे केवळ रोजगाराचे साधन नसून ते व्यक्तीच्या स्वप्नांना आकार देणारी शक्ती आहे. योग्य प्रशिक्षण, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अनेक युवकांनी आपल्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विविध व्यवसायाचे कौशल्य आत्मसात करून आज अनेक युवक देशातील नामांकित उद्योगांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. अशाच काही यशस्वी युवकांचे अनुभव आपण त्यांच्या शब्दातून ऐकूयात.
2: माझं नाव खुशी रजक आहे. मी एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या ट्रेड मधून गव्हर्नमेंट ITI नागपूर इथून ITI केलं आहे. ITI ने मला फक्त तांत्रिक ज्ञान दिलं नाही तर शिस्त, आत्मविश्वास आणि प्रत्येक परिस्थितीत टिकत राहण्याची सवयही दिली. आज स्किल बेस्ड युगात योग्य कौशल्य असतील तरी आपण कोणत्याही क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू शकतो. फक्त पदवी नाही तर कौशल्य, मेहनत आणि जिद्द हे यशाचे खरे आधार आहेत. मी माझ्या जिद्दीवर आणि कौशल्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि स्वावलंबी बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जात आहे. जागतिक कौशल्य युवा दिनानिमित्त सर्व युवकांना हार्दिक शुभेच्छा. कौशल्य हेच यशाचा खरंच बळ आहे. नवीन कौशल्य आत्मसात करा, आत्मनिर्भर बना आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची वाट स्वतः तयार करा. धन्यवाद.
3: नमस्कार, माझे नाव चेतना जीवन पंधरे. मी नागपूरला इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या ट्रेड मध्ये माझं ITI चा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि त्यामध्ये कम्प्युटरला कसं ऑपरेट करायचं, भाषण कौशल्य, संवाद कौशल्य, जीवन जगण्याचा मार्ग, प्रत्येक गोष्ट मला इतकी व्यवस्थित शिकवली. मी आज पुणे इथे नॅशनल डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये कार्यरत आहे. आज मी चांगल्या पदावर आणि चांगल्या पगारावर काम करत आहे. एका वर्षात खूप कमी कालावधीमध्ये मी खूप चांगला स्किल शिकून तिथपर्यंत पोहोचली. माझा एकच संदेश आहे आजच्या या दिनानिमित्त, स्किल शिकायला मिळत असेल, शिकायला हरकत नाही, कारण ही आपल्याला उत्तम रोजगाराची संधी निर्माण करून देऊ शकते आणि कमीत कमी कालावधीमध्ये आपण चांगल्या पदावर कार्यरत राहू शकतो, आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो. आजच्या या दिनानिमित्त माझं एवढं सांगणं असेल. धन्यवाद.
4: नमस्कार, माझं नाव सौरभ राजेश पावडे. मी माझं एज्युकेशन हे गव्हर्नमेंट ITI मध्ये मोटर व्हेकल

0: या विषयामध्ये पूर्ण केलेला आहे. आता मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये कार्यरत आहे ऍज अ फायर ऑफिसर म्हणून. तुम्ही विचार करत असेल की तुम्ही आयटीआय मोटर व्हेकलला आणि करताय जॉब फायरला, तर फायर म्हणजे आग नव्हे तर त्याच्यामध्ये दंकलकर्मीची गाड्या सुद्धा आल्या, त्यांचं मेंटेनन्स वगैरे हे तुम्ही शिकू शकता. म्हणजे तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट स्किल असेल तर तुम्ही भरपूर पुढे जाऊ शकता. आजच्या युवकांना फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की स्किल जे आहे तुम्ही नवीन डेव्हलप केली किंवा तुम्ही काही नवीन शिकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही भरपूर पुढे जाल. तुम्ही आपल्या जीवनामध्ये समोर जावे, आपलं स्किल समजावे आणि भविष्यामध्ये मोठं व्यक्ती व्हावे, हे माझी इच्छा आहे. धन्यवाद.
1: माझं नाव योगेश उत्तम बोंबे आहे. मी आयटीआय नागपूर येथून स्टेनोग्राफी केलेली आहे. आज मी ज्या ठिकाणी उभा आहे त्यामागे माझ्या आयटीआयचे खूप मोलाचे योगदान आहे. शिकवणीचा फायदा आम्हाला आजही आमच्या कामात मोठा बदल घडून आणत आहे. संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास आणि व्यावसायिक मूल्य आत्मसात करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना एवढेच सांगू इच्छितो, कौशल्याच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवा. एवढ्या शुभेच्छा मी आज कौशल्य दिनानिमित्त देऊ इच्छितो.
2: आजच्या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांच्या कार्याला, कृतीला, कर्तृत्वाला जागृत करून भविष्यातील वाटचालीत मार्गदर्शनाचा हा सर्व युवकांना संदेश दिला जातो. प्रत्येकच व्यक्ती जन्माला येताना एक काहीतरी कौशल्य घेऊन येतो. त्या कौशल्याला कृतीची जोड मिळाली तर वैचारिक बौद्धिक क्षमतेचा विकास होतो. याकरिता जिद्द, चिकाटी, निरंतरता अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता प्रत्येकच तरुणाने स्वतःला ओळखणे आणि योग्य कौशल्य विकसित करून स्वतःसोबत देशाचं उज्ज्वल भविष्य घडवून दाखवणं हे या दिनाचं महत्व आहे.
3: मी श्वेता सचिन कुलकर्णी, उपसंचालक संताजी जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर. मला नक्की सांगायला आवडेल की औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील क्राफ्टमन ट्रेनिंग स्कीम अंतर्गत पारंपरिक व्यवसाय अभ्यासक्रम चालतात. त्यात इलेक्ट्रिशियन, फिटर, एमएमबी, सगळेच इलेक्ट्रिकल सेक्टर, मेकॅनिकल सेक्टर आणि ऑटोमोबाईल सेक्टर यासारख्या सगळे पारंपरिक व्यवसायासोबतच नवयुगीन अभ्यासक्रम जसं ड्रोन टेक्निशियन, इलेक्ट्रिक व्हेकल, एरोनॉटिकल स्ट्रक्चर फिटर यासारखे व्यवसाय सुद्धा आता नवीन युवकांसाठी उपयुक्त ठरत आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये वाढतं महत्व हे आहे की आपल्याला या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या अभ्यासक्रमांमध्ये मुलांना रोजगार, स्वयंरोजगार आणि त्यांना ज्या वेगवेगळ्या संधी मिळतात इंडस्ट्रीमध्ये पण त्यांना ऑप्शन्स आहे, त्यांना वेगवेगळ्या दिशा आहे, हायर एज्युकेशन घेण्याची संधी आहे. आपल्या इथला 2 वर्षाचा अभ्यासक्रम केलेला विद्यार्थी हा पॉलिटेक्निक मध्ये सेकंड इयरला जाऊ शकतो. तसंच आपल्या मुलांना स्वयंरोजगार निर्माण करता येतो, त्यामुळे कौशल्य प्रशिक्षण घेतलेला व्यक्ती कधीही रिकामा राहत नाही. त्याला आपण अप्रेंटिसशिपसाठी पण प्रयत्न करतो, जॉबसाठी पण प्रयत्न करतो आणि त्यामुळे 10वीनंतर साधारण 1 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्याला ताबडतोब अर्थाजनता सुरू होऊ शकतं 1-2 वर्षामध्ये. त्यामुळे या कौशल्य प्रशिक्षणाचं महत्व हे दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला त्याच्या मनाने रोजगारी करता येईल आणि स्वयंरोजगारी करता येईल, त्याला त्या विविध संधी उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षण घ्यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो.
4: चला तर सर्व मिळून कौशल्याचा विकास करूया, रोजगाराची क्षमता वाढवूया, कौशल्याचा दिवा प्रत्येक युवकांच्या मनी लावूया. उठा जागे वा सारे, कौशल्य पणाला लावूया, उजळवूनी भविष्य साऱ्यांचे, आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करूया.
5: श्रोते हो, आताच आपण जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत कौशल्याची कास, प्रगतीची आस. निवेदन होतं अश्लेषा भट आणि समर बोबडे यांचं. लेखिका प्राध्यापिका सपना टाक. सादर करते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
6: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM 102.7 MHz आणि न्यूज झोन एअर ॲपवर.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026
1: कोल्हापूर जिल्हा

0: करिता अधिसूचित पिके आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
3: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
3: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
2: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
2: फोन 940-440-8000.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: खरीप हंगाम 2026.
0: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
6: फसली.
7: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: खरीप हंगाम 2026.
0: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
8: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस
9: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
8: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
9: मग चालते की?
10: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: खरीप हंगाम 2026.
0: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
11: त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
12: कणीस आणि हत्ती?
13: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: खरीप हंगाम 2026.
0: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
14: शेतकरी बंधू भगिनींना आपलं पशुधन आपलं जीवन, म्हणूनच पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुशे यांची मुलाखत जरूर ऐका बुधवारी संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात. FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2000

0: 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
2: श्रोते हो, इंद्रधनु या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन या विषयी डॉक्टर मधुकर येवलुजे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका 17 जुलै रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
6: पत्रोत्तरांची खुमारी,
7: अनुभवांची शिदोरी,
6: हिंदी मराठी गाणी,
7: तुमची आणि आमची आकाशवाणी.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।

श्रोते हो, तुम्ही केलेली पंढरपूर वारी याविषयी बोलूया आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात. येत्या शनिवारी 18 जुलैला सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2562-26 0231-2562-26. तेव्हा जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी येत्या शनिवारी 18 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत.

0: श्रोते हो नमस्कार. आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: महाकवी कालिदास दिनानिमित्त सादर करीत आहोत रूपक मेघदूतातील सौंदर्य स्थळे. लेखिका शीतल महाजनी.

0: हे मेघ, आपण पृथ्वी तलावर चैतन्याचं सिंचन करायला निघाला आहात. मलाही बरोबर येण्याची अनुमती आपण दिली आहे. किती लगबगीनं आपण वसुंधरेच्या द्वाराशी पोहोचलो. पण हा कोणता बरे सूर आपल्याला आर्त बनवतो आहे? हे कोण असेल जे इतके विरह व्याकुळ झाले आहे?
1: चपले, तुझे म्हणणे योग्यच आहे, पण मला वाटते रामगिरीच्या टेकडीवरच्या आश्रमाच्या आवारात कोणीतरी विलाप करीत असेल. तिथूनच ही विरहिणी येत असावी.
0: रामगिरी टेकडी ही कुठे आहे आणि तिथे कोणीतरी का दुःखी झाले आहे? आपणास काही कल्पना आहे का?
1: चपले, तू तर माझी सहचरी आहेस. पुष्कर आणि आवर्तकांसारख्या कुळात माझा जन्म झाला आहे हे तुला माहीत नाही का? कुली नसल्यामुळे मला इच्छेनुरूप आकार आणि रूप बदलण्याचा वर आहे, आणि माझी पत्नी असल्यामुळे तुलाही अनेक अधिकार आहेत. तूही माझ्या बरोबर मूकपणे येऊ शकतेस. कधी माझ्या पोटात लपून बसतेस, तर कधी पृथ्वीला चमकून दाखवतेस आणि संतापलीस म्हणजे.
0: म्हणजे संतापल्यावर काय?
1: चवताळून माझ्या पुढे येतेस आणि माझ्या समोर वसुंधरेला चाबकाच्या फटकाऱ्यांनी मारावे त्याप्रमाणे कडाडतेस. मागाहून मीही साथ देत तिला घाबरवतो. मग सारी पृथ्वी कशी घाबरते ते विसरलीस?
0: ते जाऊ दे. मी आता वेगळाच प्रश्न विचारला होता. ही रामगिरी टेकडी कुठली? तिथे कोण बरे अश्रू ढाळते आहे?
1: प्रिये, सीतेच्या स्नानामुळे पावन झालेले पाणी अंगा खांद्यावर खेळवणारा घनदाट वृक्षांची छाया असलेला विदर्भ प्रांतातील रामटेक पर्वत तुला माहित नाही का? तीच ही रामगिरी टेकडी. अगं, तिथूनच तर आपण वसुंधरेच्या प्रदेशात प्रवेश नाही का करत?
0: बर,
1: तो रामगिरीचा परिसर मला खूप आवडतो. तिथे गेल्यावर हत्तीचे रूप घेऊन त्या खडकावर सोंड घासणे मला फार आवडते. प्रिये, आपण लगबगीनं तिथे जायला हवे. खरच कुणीतरी फारच दुःखी आहे असे दिसते आहे. चल आपण पाहूया.
0: हो हो, चला स्वामी.
2: तस्मिन्नद्रौ कतिचिदबला विप्रयुक्तः सकामी नीत्वा मासान् कनकवलय भ्रंशरिक्तप्रकोष्ठः आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडा परिणतगज प्रेक्षणीयं ददर्श.
3: प्रिये, तुझ्या वाचून मी इथे कासावीस होतो आहे. विराहाच्या अग्नीत जाळला जातोय मी. यक्ष आपल्या अलकानगरीपासून खूप दूर या रामगिरीच्या आश्रयाने राहतो आहे. मला खात्री आहे विरह व्यथेने तुलाही माझ्या इतकेच व्याकुळ केलेले असणार. सीतेच्या स्नानामुळं पावन झालेल्या या तीर्थक्षेत्रावर राहूनही माझ्या विरहाग्नीच्या झळा सुसह्य होत नाहीत. अरे, हे इथे काय चमकते आहे बरे? अरे चा, हे तर माझ्याच हातातील सोन्याचे कडे. हे कधी बरे माझ्या हातातून गळून पडले? माझे मनगट बारीक झाल्यामुळे हे इथे पडलेले असावे. प्रियेच्या विराहाने मला किती कृश बनवले आहे. इथल्या कणाकणात मी तुला शोधतो आहे. तुझ्या आठवणीमध्ये मी स्वतःला हरवून जातो. प्रियंगूची वेली पाहिली की मला तुझे लवणारे अंग आठवते. एखादी घाबरलेली हरिणी जवळून धावत गेली, तिच्या नजरेत मला तुझा भास होतो. चंद्राच्या ठिकाणी तू दिसतेस का? त्यात तरी तुझा मुखचंद्र दिसतो का?

त्याचा मी शोध घेतो. मोराचा पिसारा पाहिला की तुझ्या मुलायम रेशमी केशसंभारातून हात फिरवण्याची अनिवार्य इच्छा होते. इतकंच काय, इथल्या नदीच्या बारीकशा लाटांकडे लक्ष गेले तरी तुझ्या भुवयांचे नर्तन विभ्रम मला आठवत राहतात. मी काहीही करायला लागलो तरी त्याच्याशी जोडलेली तुझी आठवण मला अशी सतावते. गेले 8 महिने हे असेच चालले आहे. मला पुन्हा पुन्हा तो दिवस आठवतो. कुबेर महाराजांनी पूजेसाठी कमळाची फुले तोडून आणण्याचे काम मला दिले होते. त्या दिवशी मी फुले घेऊन घरी आलो आणि तुझ्या प्रेमरज्जूनी बांधला गेलो. किती सुंदर दिसत होतीस तू त्या दिवशी. आपण प्रेमालापात दुनिया विसरलो, त्यामुळे फुले नेऊन द्यायला उशीर झाला आणि संतापलेल्या कुबेर महाराजांनी

0: दडलेली तुझी आठवण मला अशी सतावते. गेले 8 महिने हे असेच चालले आहे. मला पुन्हा पुन्हा तो दिवस आठवतो. कुबेर महाराजांनी पूजेसाठी कमळाची फुले तोडून आणण्याचे काम मला दिले होते. त्या दिवशी मी फुले घेऊन घरी आलो आणि तुझ्या प्रेमरज्जूनी बांधला गेलो. किती सुंदर दिसत होतीस तू त्या दिवशी. आपण प्रेमालापात दुनिया विसरलो, त्यामुळे फुले नेऊन द्यायला उशीर झाला आणि संतापलेल्या कुबेर महाराजांनी मला 1 वर्ष तुझ्यापासून दूर राहण्याची शिक्षा केली. आपली प्रिय अलकानगरी सोडून दूर इथे रामगिरी पर्वतावर मी गेले 8 महिने वास्तव्याला आहे. इथल्या एकाकीपणात सुद्धा एक क्षणभरही तुझं विस्मरण मला होत नाही आणि मला खात्री आहे की माझ्याप्रमाणेच तूही विरह व्याकुळ आणि कृश झालेली असणार. आपल्या सहवासातील क्षणांच्या आठवणींच्या आधाराने पुन्हा आपली भेट कधी होईल याच्या प्रतीक्षेत तू असणार. पण प्रिये, माझ्याप्रमाणेच तुलाही कुशलतेची चिंता वाटते का ग? मी येईन तेव्हा तू असशील ना? का विरहाग्नीत भस्म झालेल्या तुझी आणि माझी भेट होणारच नाही? माझ्याप्रमाणेच तूही याच शंकेनं हळवी होतेस का ग? पण मी नक्की परत येणार आहे. केवळ तुझ्यासाठी, तुला भेटण्यासाठी, तुझ्याबरोबर आनंदात कालक्रमणा करण्यासाठी मला परत यायचंच आहे. तोपर्यंत प्रिये, तोपर्यंत तूही धीर धर. माझे कुशल मला तुझ्यापर्यंत पोहोचवायचे आहे, पण योग्य दूत मिळेपर्यंत प्रतीक्षा करायला हवी. प्रेमिकांनी कुणासमोरही याचना करू नये. योग्य दूत भेटला की माझा निरोप मी तुझ्यापर्यंत पोहोचविनच. प्रिय व्यक्तीला संदेश पोहोचवणारा दूत तितकाच विश्वासाचा आणि उच्चकुलीन असायला हवा ना? अरे हे काय, मदमत्त हत्तीप्रमाणे चित्कार करीत क्षितिजापासून हे कोण बरे धावत येते आहे? या रामगिरीशी वप्रक्रीडा करणारा हा मेघच आहे का? पुष्कर आवर्तकांच्या घराण्यातला इच्छेनुरूप रूप बदलणारा हाच तर तो मेघ नाही? हा जर तोच मेघ असेल तर तो त्याच्या प्रिय पत्नी चपलेसह अलकानगरीकडे जायला निघाला असणार. माझा दूत होण्यासाठी याच्या इतके योग्य कुणीही नाही. यालाच विनंती करावी काय? पण पोहोचवेल का तो माझा निरोप? तयार होईल ना अलकानगरीकडे जायला? असं म्हणतात की याचना नेहमी गुणवान व्यक्तीकडे करावी. त्यांनी अभेरले तरी हरकत नाही, पण अधम व्यक्तीकडून पूर्ण होणारी याचना सुद्धा योग्य नाही. हे मेघा, संतप्त झालेल्या लोकांचे तू आश्रयस्थान आहेस आणि मी कुबेराच्या क्रोधामुळे पत्नीपासून वियुक्त झालेलो आहे. तू माझ्या प्रियेला माझा निरोप देशील का? मी कोण आहे हे तुला कसे माहिती असणार बरे? बाह्यभागी असलेल्या उद्यानातील शंकराच्या डोक्यावरील चंद्राच्या प्रकाशाने उज्ज्वल झालेले राजवाडे असलेल्या श्रेष्ठ अशा यक्षलोकांच्या अलका नावाच्या राजधानीच्या नगरीला तुला जावे लागणार आहे. आहेस का तू तयार?
1: हे यक्ष, तुझा विलाप ऐकून चपलेसह मी येथे आलो. रामगिरी पर्वत हे आमचे आवडते ठिकाण आहे. येथे क्रीडा करून दमल्यावर जड पावलांनी आम्ही आमचे प्रस्थान ठेवतो. तू तर आम्हाला अलका नगरीला पाठवू इच्छितोस, पण आमच्यावर वेगळी जबाबदारी आहे. वसुंधरा ही माझी प्रिया माझ्या विरहाग्नीने तापलेली आहे. तिच्यावर वृष्टी करून तिला तृप्त करून अंकुरित करण्याचे काम ईश्वराने माझ्यावर सोपवले आहे. या कामी चपला ही माझी पत्नी मला साथ देते. तुझा निरोप देण्यासाठी मी तुला का बरे योग्य वाटलो?
0: अरे अरे, तू तर श्रेष्ठ.

0: कुळातला आहेस, वसुंधरेचा विरह तुलाही जाणवतो, आणि म्हणूनच तर तिला तृप्त करण्यासाठी तू घाईने पृथ्वीवर उतरला आहेस. विरही मनाच्या व्यथा तुझ्या इतके कोण बरे चांगल्या रीतीने जाणू शकेल? माझे एवढे काम तू करावेस अशी मी याचना करतो आहे.
1: स्वामी, या विरही जीवाला दिलासा देण्याचे काम आपण करावे असे मला वाटते. विरहाने याची अवस्था कशी केली आहे ते आपण पाहत आहात ना. किती कृश झाला आहे हा. वियोगात पुनर्मिलनाच्या आशेचा धागा हाच प्रेमिकांचा जगण्याचा आधार असतो. त्यासाठीच तर चेतन अचेतनाच्या पलीकडे जाऊन तो आपल्यासमोर याचना करतो आहे. श्रेष्ठ लोक याचकांना विनमुख पाठवत नाहीत, तेव्हा आपणही त्याच्यावर कृपेचा वर्षाव करावा असे मलाही वाटते.
2: खरे आहे तुझे म्हणणे. आपण याचा निरोप त्याच्या प्रियेपर्यंत पोहोचवूया. यक्षा, सांग तुझा निरोप.
1: स्वामी, तो यक्ष किती चतुर आणि बुद्धिमान आहे. आपल्याला त्याने निरोपाबरोबरच प्रियेच्या घरापर्यंतचा मार्गही सांगितला. आणि ते पहा, माझ्या हसण्याने हळूच गर्जना करणाऱ्या आपणास पाहून ते राजहंस पहा कसे मानस सरोवराकडे उत्सुकतेने जायला निघाले आहेत. कमलदेठांच्या अंकुरांचे पाथेयही त्यांनी घेतले आहे. यक्षाने सांगितल्याप्रमाणे ते कैलास पर्वतापर्यंत आपली सोबत करतील. चला, आपण उत्तर दिशेला प्रयाण करूया.
2: प्रिये, हा, आपण यक्षाचा संदेश पोहोचवू, पण तत्पूर्वी माझ्या विरहाने आर्त व्याकुळ झालेल्या अनेक जीवांना मला संतुष्ट करायचे आहे. त्यामुळे आपण माझे कर्तव्य करीत करीत उत्तरेकडे जात राहू. परिश्रमाने थकल्यानंतर अधेमध्ये आपण झऱ्याचे पाणी प्राशन करू शकू.
1: ठीक आहे, मग निघूया का? स्वामी, मालपठारावरून आम्रकूट पर्वत पार करून आपण विंध्य पर्वताच्या परिसरात पोहोचलो सुद्धा, पण हे काय? हत्तीच्या अंगावर रेखाटलेल्या वेलबुट्टीप्रमाणे हे काय दिसते आहे?
2: अग, ही रेवा म्हणजे नर्मदा नदी.
1: असं
2: बघ ना, तीरावरच्या वनांमधील हत्तींच्या सुगंधी मदाने सुवासित आणि जांभळाच्या कुंजामुळे मंद गतीने वाहणारी ही रेवा किती मनोरम दिसते आहे. थांब, मी तिचे पाणी प्राशन करतो. अर्धवट वाढलेल्या केसरांनी हिरव्या पिंगट झालेल्या नीप वृक्षाला पाहून भ्रमर, कर्दळीच्या पहिल्या कळ्या खाणारे हत्ती, सुगंधित पृथ्वीचा वास घेऊन उत्साहाने विहरणारे हरिण आपल्याला जणू मार्गच दाखवत आहेत. चल, आपण पुढे जाऊया.
1: चला स्वामी. स्वामी, आपली विलासी वृत्ती जाणणारी ही कोण बरे आहे? आणि भुवयांचे विलास करणाऱ्या कामिनीप्रमाणे चंचल लाटांचा खेळ करणारी ही कोण बरे तुम्हाला निमंत्रण देते आहे? हा, कोण आहे बरे ही?
2: बघ, तुझ्या हसण्याने मीही थोडासा बोललो तर तिच्या अंगावर केवढे रोमांच उभे राहिले.
1: हो ना,
2: या वेत्रवतीच्या जलरूपी अधराचे प्राशन माझ्या जलबिंदूद्वारे मला करायलाच हवे, तरच ती आपल्याला पुढे जाण्यास अनुमती देईल.
1: हो स्वामी. स्वामी, पहा पहा.
2: काय बरे?
1: या शहरातील चंचल स्त्रिया माझ्या चमकण्याने केवढ्या घाबरून गेल्या आहेत, केवढे विभ्रम दाखवत आहेत त्या. या राजवाड्यांमधल्या ललना दिसत आहेत. आपण कुठे बरे आलो आहोत? आणि हे पाहिलत का स्वामी, लाटांच्या हेलकाव्यांमुळे किलबिल करणारी पक्ष्यांची रांग जणू हिची मेखला बनली आहे. मेखलेमुळे अडखळत पुढे जाणारी नाभीप्रमाणे भोवरे दाखवणारी ही कोण आहे बरे?
2: प्रिये, माझ्यावरचे प्रेम शृंगारिक हावभावातून व्यक्त करणारी ही माझी प्रिया निर्विंध्या नदी.
1: असं
2: माझ्या विरहाने तिची अवस्था कशी झाली आहे बघ. तिचा प्रवाह वेणीप्रमाणे बारीक झाला आहे, इतकी ती कृश झाली आहे. तीरावरील वाढलेल्या वृक्षांची पिवळी पाने

0: तिच्या पात्रात गळून पडल्यामुळे ती पांडुवर्ण झाली आहे. थांब, माझ्या भेटीने मी तिला पुष्ट करतो, मगच आपण मार्गस्थ होऊया.
1: हो स्वामी. स्वामी, स्वर्गाचा तुकडा पृथ्वीवर चिकटवावा असे हे काय दिसते आहे? इथे सारस पक्ष्यांचे कुजन सुरू आहे. कमळांच्या फुलण्याने सारे सुगंधित झाले आहे. क्षिप्रेवरचा वारा प्रेमिकांचा थकवा दूर करतो आहे. बाजारांमध्ये शंख, शिंपले, पाचू आणि प्रवाळांचा खच पडलेला दिसतो आहे. समुद्रात काही रत्ने उरली आहेत की तो केवळ पाण्याचा साठा म्हणून उरला आहे? आणि हे पहा, जागोजागी इथले लोक कसल्या बरे गप्पा मारत आहेत.
0: अगं, ही उज्जैनी म्हणजे विशाला नगरी.
1: हो,
0: यक्षाने आपल्याला वाकडी वाट करून यायला सांगितले ते हेच ठिकाण. आणि हे पहा,
1: काय बरे,
0: आपल्या स्वागतासाठी मोरांचे नृत्य सुरू आहे. फुलांनी सुगंधाचा नजराणा दिला आहे. शिवाप्रमाणे माझा रंग असल्याने शिवगण आदराने माझ्याकडे पाहत आहेत. गंधवतीच्या सुगंधी पाण्यात स्नान करणाऱ्या युवतीही आपल्याकडे रोमांचित होऊन पाहत आहेत.
1: हो ना.
0: पण इथे नको आपण रेंगाळायला. महांकालेश्वराचे दर्शन घेऊन आपण थेट पुढे जाऊया.
1: बरे आहे स्वामी.
0: यक्षाने मुद्दाम सांगितल्याप्रमाणे शंकराच्या सायंकाळच्या पूजेच्या वेळी नगाऱ्याप्रमाणे गर्जना करण्यासाठी मला तू मदत करायची आहेस.
1: हो तर, करेन ना. स्वामी, गजासुराचा संहार केल्यानंतर शंकराने त्याचे रक्ताने माखलेले चर्म आपल्या बाहुमंडलात धारण करून तांडव नृत्य केले होते. संध्याकाळचे जास्वंदीप्रमाणे लाल तेज आणि आपला कृष्णवर्ण पाहून मला त्या प्रसंगाची आठवण झाली.
0: ते पहा.
1: काय बरे,
0: रात्रीच्या वेळी प्रियकराला भेटण्यासाठी लगबगीने निघालेल्या युवती. तुझ्या बाणासारख्या दर्शनाने तू त्यांना मार्ग दाखवशील का?
1: हो,
0: मी त्यांच्यावर पाण्याचा वर्षाव करीन, पण गर्जना करून त्यांना घाबरवणार नाही.
1: हो स्वामी. स्वामी, उज्जैनीत मी आपले म्हणणे ऐकले, पण तटरूपी मांड्यांवरून हातांनी ओढून धरल्याप्रमाणे लव्हाळ्यापर्यंत पोचलेले जलरूपी वस्त्र धरून थांबलेली ही कोणती नदी आहे?
0: प्रिये, हिचे नाव गंभीरा नदी. अजून आपल्याला चर्मणवती, कुरुक्षेत्र, सरस्वती आणि गंगेलाही भेट द्यायची आहे. त्यानंतर आपण अलका नगरीजवळ जाऊ.
1: स्वामी, गंगा म्हणजे शंकराच्या जटा धरून ठेवणारी पार्वतीला हसणारी तीच ना?
0: हो, पार्वती ही तर शंकराची अर्धांगी, पण मी तर शंकराच्या डोक्यावर बसले आहे असं हसून तिला फेसाद्वारे चिडवणारी ती गंगा. पण आपण असे रेंगाळलो तर कसे चालेल? अलका नगरीत यक्षप्रिया वाट पाहते आहे.
1: हो हो हो हो, ती यक्षाची वाट पाहते आहे, आपली नाही बरे.
0: पण संदेश तर आपल्याकडे आहे ना, चल थेट तिथेच जाऊया.
1: चला. स्वामी, ते पहा.
0: काय बरे?
1: अहो, प्रियकराच्या मांडीवर असावी तशी ही कैलास पर्वताच्या कुशीत अलका नगरी विसावली आहे. इथल्या राजवाड्यात काय काय नाही. मण्यांनी मढवलेली भूमी आहे. संगीतासाठी मृदंग वाजत आहेत. भिंती चित्रांनी सजल्या आहेत. सुंदर स्त्रियांची लगबग सुरू आहे. सहाही ऋतूत उमलणारी फुले इथे बारमाही असतात.
0: हो ना.
1: अहो, रोजची रात्र चंद्रप्रकाशात उजळलेली असते. इथल्या लोकांच्या डोळ्यात फक्त आनंदामुळे पाणी येते. मदनाचा ताप वगळता कोणतेच आजार इथे नसतात. यौवनाखेरीज अन्य वयही इथल्या लोकांना माहीत नाही. कल्पवृक्ष त्यांच्या सर्व मागण्या पुरवण्यास समर्थ असतो. देवांनीही मागणी घालण्यास योग्य अशा मुली इथे सोन्यासारख्या वाळूच्या मुठीत ठेवून लपवलेल्या शोधून काढायच्या मण्याद्वारा खेळतात. इथे मदनाचे काम सुंदर युवतींच्या डोळ्यांचे विभ्रम करतात. संपत्तीचा साठा न संपणारे श्रीमंत.

0: अप्सरांसारख्या सुंदरींची सोबत आणि कुबेराचे यशगान आणि प्रेमालाप करणारे यक्ष सर्वत्र दिसतात अशी ही अलकानगरी, ही म्हणजे पृथ्वीवरचा जणू स्वर्गच आहे. स्वामी, आता आपण यक्षाचे घर शोधूया. त्याने सांगितलेल्या खुणा तुमच्या लक्षात आहेत ना?
1: हो तर.
2: तत्रागारं धनपतिगृहादुत्तरेणास्मदीयं दूराल्लक्षं सुरपतिधनुश्चारुणातोरणेन यस्योपान्ते कृतकतनयः कान्तया वर्धितो मे हस्तप्राप्यस्तबकनमितो बालमन्दारवृक्षः.
1: कुबेराच्या घराच्या उत्तरेला इंद्रधनुष्याप्रमाणे सुंदर तोरण असणारे घर दिसते आहे ना, ते यक्षाचेच. आणि हा बघ
0: काय ते,
1: यक्ष पत्नीचा लाडका बाल मंदार वृक्ष, आणि ही मरकतमणी जडवलेल्या पायऱ्यांचा मार्ग असलेली मृदू वैदुर्य मण्यासारखे देठ असलेल्या सोन्यासारख्या चमकणाऱ्या कमळांनी भरलेली विहीर.
0: आणि स्वामी हा पहा
1: काय बरे,
0: तिच्या शेजारचा क्रीडा पर्वत इंद्रनील मण्यांनी त्याचे शिखर रचलेले दिसते आहे. पिवळ्या कर्दळींनी वेढल्यामुळे तो सुवर्णाप्रमाणे दिसतो आहे. आणि ही पहा, यक्षाने सांगितलेली त्या दोघांची बसण्याची इथली जागा, कोमल वेळूच्या वर्णाच्या मण्यांचा पायथा, त्यावर स्फटिकांची फळे असलेली सुवर्णमयी काठीची ही जागा, आणि दाराजवळच रेखाटलेली शंख पद्मांची आकृती, मला वाटते हेच यक्षाचे घर असणार. जरा आत डोकावून पाहता का यक्षपत्नी काय करते आहे ते?
1: खरे आहे तुझे, सूर्यास्तानंतर कोमेजलेल्या कमळाप्रमाणे दिसणारे हे घर त्याचेच असणार. आत मला यक्षपत्नीही दिसते आहे. प्रिये, ही यक्षपत्नी पाहता क्षणी मला वाटले की ती नक्कीच ब्रह्मदेवाने निर्माण केलेली पहिली स्त्रीची आकृती असावी.
0: का बरे तुम्हाला असे वाटले?
1: सौंदर्याची सारी लक्षणे पूर्ण करणारी स्त्री पाहिल्यावर दुसरे काय म्हणणार?
0: एवढे काय विशेष आहे तिच्यात?
1: तू पाहते आहेस ना, ती यौवन संपन्न तर आहेच, पण कृशांगी आहे. तिचे दात बारीक टोकदार आहेत, ओठ पक्व झालेल्या तोंडल्यासारखे दिसतात. तिची नजर बघ, घाबरलेल्या हरिणीसारखी ती दिसते.
0: खरेच आहे स्वामी, तिची कंबरही नाजूक बारीक आहे, नाभी खोल आहे, पण आता ती किती निस्तेज आहे. लांब केश संभाराने झाकला गेल्यामुळे अर्धवट दिसणारा मुखचंद्र किती दिनवाणा झाला आहे.
1: विरहाचा हा दीर्घ काळ या सुंदरीने कसा घालवला असेल कुणास ठाऊक.
0: हो ना, कधी वीणा घेऊन विरह गीत गाऊन, कधी मैनेशी बोलून, कधी उंबरठ्यावर रचून ठेवलेली फुले मोजत, शय्येवर एखाद्या चंद्रकोरीप्रमाणे अंग टाकून देऊन, विरह व्यथेने रडून रात्र घालवून. पहा ना, शरीराकडे नीट लक्ष न दिल्याने झालेली हेळसांडही न जाणवणारी, दुर्बल झालेली, अलंकारांचा त्याग केलेली, झोपेत तरी प्रियाची भेट होईल म्हणून निद्रेची आराधना करून असेच काहीतरी करत तिने दिवस व्यतीत केले असणार.
1: प्रिये, माझ्या जलबिंदूंनी तिच्यावर वर्षाव करून मी गवाक्षातूनच तिला प्रसन्न करतो आणि यक्षाचा निरोप तिला सांगतो.
0: हो, पण स्वामी, तुम्ही गडगडाट करून त्या विरहिणीला घाबरवू नका बरे. हलक्याशा आवाजात तिच्या कानात सांगावे त्याप्रमाणे हा निरोप सांगा.
1: बरोबर आहे तुझे म्हणणे.
2: भर्तुर्मित्र प्रियमविधवे विद्धि मामम्बुवाहम् तत्सन्देशैर्हृदय निहितैरागतं त्वत्समीपम् यो वृन्दानि त्वरयति पथि श्राम्यतः प्रेषितानां मन्द्रस्निग्धैर्ध्वनिभिरबला वेणि मोक्षोत्सुकानि.
1: हे सौभाग्यशाली स्त्रिये, तुझ्या पतीचा प्रिय मित्र असलेल्या मला तुझ्या जवळ आल्यावर हृदयात ठेवलेल्या संदेशातून ओळख. मी म्हणजे मेघ, नेहमीच स्त्रियांची वेणी सोडण्यास उत्सुक असलेल्या, रस्त्यात थकणाऱ्या, परदेशी गेलेल्या प्रियकरांच्या समुदायाला मंद्र आणि आर्द्र गर्जनेने घरी जाण्यास उद्युक्त करतो.

0: माझ्या पतीची अवस्था विरहाने तुझ्यासारखीच केली आहे.
1: नन्वात्मानं बहुविगणयन्नात्मनैवावलम्बी तत्कल्याणी त्वमपि नितरां मागमः कातरत्वं कस्यात्यन्तं सुखमुपनतं दुःखमेकान्ततो वा नीचैर्गच्छत्युपरिच्छदशा चक्रनेमिक्रमेण.
2: विरहातही तो यक्ष आपला धीर सोडत नाही, म्हणून हे कल्याणकारक स्त्रिये, तू सुद्धा घाबरून जाऊ नकोस. अत्यंत सुख किंवा अत्यंतिक दुःख असे कधी कुणाला प्राप्त झाले आहे का? नाही ना. जीवनाची अवस्था चाकाच्या धावेच्या क्रमानुसार खाली वर जातेच. जीवनात सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे असतेच, नाही का?
0: हे सौभाग्यशालिनी, यक्षाने तुला निरोप दिला आहे की विष्णू सर्पशय्येहून उठल्यावर माझ्या शापाचा अंत आहे. उरलेले 4 महिने डोळे मिटून घालव, त्यानंतर आपण विरहावस्थेत कल्पिलेल्या त्या त्या स्वतःच्या अभिलाषा पूर्णचंद्राच्या शरद ऋतूच्या रात्री पूर्ण करू.
2: स्वामी, तुमचा संदेश ऐकून तो पहा, तो पहा यक्षप्रियेचा मुखचंद्र कसा उमलला आहे. चला आपण आता परत फिरूया. आपल्याला यक्षाला पुन्हा भेटायचे आहे. आपला वियोग कधीच न होवो अशा सदिच्छा आपणा दोघांना अशा अवस्थेतही देणाऱ्या त्या यक्षापर्यंत आपल्याला लगबगीनं पोहोचायला हवं, हो ना?
0: हो हो, चल चल चल तर मग.
3: आत्ताच आपण महाकवी कालिदास दिनानिमित्त रूपक ऐकलत मेघदूतातील सौंदर्य स्थळे. लेखिका शीतल महाजनी, भूमिका यक्ष प्रवीण चिपळूणकर, मेघ अंजर मुजावर आणि चपला उमाताई लोणारकर, श्लोक पठण स्वरूपा बेलापूरकर आणि सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
4: पुन्हा भेटूया आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार. आमच्या संग्रहातून हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

देहो 11 वाजलेत, प्रसारित करतो आहोत रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग 408वा. गीतकार संत तुलसीदास, संगीतकार सतीश भाटिया, गायक कलाकार सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल.

रामचरितमानस गान हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आज या कार्यक्रमाचा 408वा आणि शेवटचा भाग आपण ऐकलात. गीतकार संत तुलसीदास, संगीतकार सतीश भाटिया आणि गायक कलाकार होते सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरती. प्रसारित करतो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया इतिहास या चित्रपटासाठी समीर यांची गीतरचना. संगीतकार दिलीप सेन, समीर सेन. गायक कलाकार अनुराधा पौडवाल आणि हरिहरन.

इतिहास या चित्रपटासाठी. अनुराधा पौडवाल आणि हरिहरन यांच्या आवाजात समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते दिलीप सेन, समीर सेन. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया हमेशा या चित्रपटासाठी राहत इंदोरी यांची गीतरचना. संगीतकार अनु मलिक, गायक कलाकार कुमार सानू आणि साधना सरगम.

0: हमेशा या चित्रपटासाठी कुमार सानू आणि साधना सरगम यांच्या आवाजात राहत इंदूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अनु मलिक.
1: श्रोते हो, इंद्रधनु या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन याविषयी डॉक्टर मधुकर येवलुजे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका 17 जुलै रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 100 डेज या चित्रपटातलं SP बालसुब्रमण्यम यांच्या आवाजातलं गीत ऐकूया.

हंड्रेड डेज या चित्रपटासाठी एस पी सुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे गीत आपण ऐकलं. आपण आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर होगी प्यार की जीत या चित्रपटासाठी समीर यांचं गीत, संगीत आहे आनंद विलीन यांचं, गायक कलाकार उदित नारायण.

0: उदित नारायण यांच्या आवाजामध्ये समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आनंद मिलिन. चित्रपट होगी प्यार की जीत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आपलं पशुधन आपलं जीवन, म्हणूनच पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुशे यांची मुलाखत जरूर ऐका बुधवारी संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात. FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप वरती आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
0: आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून. कार्यक्रमात आता हम दिल दे चुके सनम या चित्रपटासाठी महबूब यांचं गीत. संगीतकार इस्माईल दरबार, गायक कलाकार कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती.

हम दिल दे चुके सनम या चित्रपटासाठी कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात महबूब यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते इस्माईल दरबार. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया बाबुल सुप्रियो आणि श्रीनिवास यांच्या आवाजात महबूब यांची गीतरचना. संगीतकार ए आर रहमान.

डोली सजा के रखना या चित्रपटासाठी बाबुल सुप्रियो आणि श्रीनिवास यांच्या आवाजात महबूब यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते ए आर रहमान.

श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात महाकवी कालिदास दिनानिमित्त कवी संमेलन आपण ऐकू शकाल. काव्य त्रिवेणी, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. आज संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुशे यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत.

तुम्ही केलेली पंढरपूर वारी याविषयी बोलूया आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात. येत्या शनिवारी म्हणजेच 18 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02132566224, 02132266224. तेव्हा जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी 18 जुलैला सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. आपण ऐकत आहात.

आता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता मैंने प्यार किया या चित्रपटासाठी राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं असद भोपाळी यांचं गीत ऐकूया. एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात.

एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजामध्ये असद भूपाळी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते राम लक्ष्मण, चित्रपट होता मैने प्यार किया. श्रोते हो, या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळाचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.

मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुमचं मनापासून स्वागत करते. सख्यानो, आज आहे आषाढाचा पहिला दिवस. आषाढ आपल्या पहिल्या सरींनी धरती सुगंधित करतो. आभाळात मेघांची दाटी होते, निसर्ग नवचैतन्याने बहरून येतो. अशाच या रम्य आषाढस्य प्रथम दिनी आपण स्मरण करतो संस्कृत साहित्यातील अद्वितीय महाकवी कवी कालिदास यांचं. मेघदूत या खंडकाव्याची सुरुवात आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाच्या वर्णनाने होते, म्हणून हा दिवस संपूर्ण देशात कवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका महान कवीचं स्मरण करण्याचा नाही बरं का, तर भारतीय साहित्य परंपरेच्या या वैभवाला वंदन करण्याचाही आहे. आजच्या या विशेष दिनानिमित्त महाकवी कालिदास यांच्या प्रतिभेला विनम्र अभिवादन करूया आणि साहित्य संस्कृती निसर्गाची ही अमूल्य परंपरा पुढे नेणाऱ्या कवितांचा आस्वाद घेऊया काव्य त्रिवेणी या कार्यक्रमात. या काव्य संमेलनात सहभागी होत आहेत शब्दांवर, निसर्गावर, माणसांवर प्रेम करणाऱ्या संवेदनशील मनाच्या तीन कवयित्री. त्यांचा परिचय करून घेऊया. कविता राजन क्षीरसागर. बालवयापासूनच काव्यरचनेचा छंद आहे. पुणे मुंबई आकाशवाणीवर तसंच बालचित्रवाणीवरती काव्यवाचनाचे कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. अनेक नियतकालिकातून, दर्जेदार मासिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. विविध साहित्य संमेलनांमध्ये काव्यवाचन आणि काव्यलेखनाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मंगेश पाडगावकरांची प्रेमकविता या विषयावरती एमफिलसाठी त्यांनी प्रबंधिका सादर केलेली आहे. तर मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, वसंत बापट, शांता शेळके, सरिता पत्की यांच्यासारख्या मान्यवर ज्येष्ठ कवींसोबत काव्यवाचनाची संधी त्यांना लाभली आहे. दुसरे आहेत प्राजक्ता पटवर्धन. लेखिका, कवयित्री, गीतकार, गझलकार, निवेदिका आणि शिक्षिका अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या प्राजक्ताताई अनेक मासिकं, दिवाळी अंक तसंच प्रातिनिधिक संग्रहात

0: तून कविता तसंच गझलांचं प्रकाशन झालं आहे. त्यांचे काही काव्यसंग्रह, गझल संग्रह, ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेल्या मराठी गीतांचे अल्बमही प्रकाशित झालेले आहेत. काही मराठी मालिकांच्या पटकथा आणि संवाद लेखनात त्यांचा सहभाग होता. तर सल आणि मामाच्या गावाला जाऊया या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केलं आहे. त्यांना महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणाहून विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्रात तसंच भारतभर अनेक गझल मुशायरे काव्यसंमेलनातून त्यांचा सहभाग असतो. तिसरे आहेत प्रणिता प्रसाद कुलकर्णी. गेली 32 वर्ष पुणे महानगरपालिकेच्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासून वाचन आणि कवितेचा छंद त्यांनी जोपासला आहे. काव्यमयी हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला. त्यांच्या काही कवितांची गीतही झालेली आहेत. अनेक काव्यसंमेलनातून त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि तिथे त्यांना सन्मानितही करण्यात आलं आहे. आकाशवाणीवरूनही त्यांच्या काव्यवाचनाचे कार्यक्रम झालेले आहेत. तसंच आकाशवाणीच्या काही कार्यक्रमांसाठी त्यांनी शीर्षक गीतं लिहिली आहेत. अशा या तिघी कविता प्रेमी मैत्रिणी आज आपल्यासाठी घेऊन आले आहेत काव्य त्रिवेणी हा कार्यक्रम. या काव्य त्रिवेणीचं सूत्रसंचालन केलं आहे प्राजक्ता पटवर्धन यांनी.
1: आकाशवाणी पुणे केंद्राच्या या विशेष काव्य मैफिलीत आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. आषाढ हा शब्द उच्चारताच भारतीय मनात सर्वप्रथम दाटून येतो तो मेघ. आणि त्या मेघासोबत स्मरतात संस्कृत काव्याचे अमर शब्द आषाढस्य प्रथम दिवसे. महाकवी कालिदासांच्या मेघदूत या अमर काव्याचीही सुरुवात. आषाढाच्या पहिल्या दिवशी पर्वत शिखराला अलगद बिलगलेल्या मेघाचे त्यांनी केलेले हे वर्णन आजही भारतीय काव्य परंपरेत तितकेच ताजे, तितकेच जिवंत आहे. म्हणूनच आषाढाच्या प्रारंभाचे स्मरण अनेक साहित्यप्रेमी कालिदास दिन म्हणून साजरा करतात. पण मेघदूतातील तो मेघ केवळ आकाशात तरंगणारा ढग नव्हता, तो विरहाने व्याकुळ झालेल्या यक्षाच्या हृदयातील आर्त हाक घेऊन निघालेला दूत होता. तो आशेचा होता, तो प्रतीक्षेचा होता, तो स्मृतींचा होता. आणि म्हणूनच भारतीय काव्य परंपरेत मेघ हा केवळ निसर्गाचा भाग राहिला नाही, तर तो भावनांचा, स्मरणांचा आणि संवादाचा एक शाश्वत मेघ बनला. महाकवी कालिदासांनी ज्याची सुरुवात केली तोच मेघ पुढे संतांच्या अभंगातून बरसला, ज्ञानदेवाच्या ओव्यातून औलावला, तुकारामांच्या शब्दात भक्तिरंग झाला, बहिणाबाईंच्या मातीत मिसळला आणि बोरकरांच्या कवितेत समुद्राकडे धावला. आणि आजच्या समकालीन कवितेतही तो तितक्याच प्रेमाने बरसत राहिला आहे. आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी काजव्यांच्या रानात प्रकाशित होईल, तर कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल. या काव्यप्रवासात आपल्या सोबत आहेत तीन संवेदनशील कवयित्री, प्राजक्ता पटवर्धन म्हणजे मी स्वतः, कविता क्षीरसागर आणि प्रणिता कुलकर्णी. या तिन्ही लेखणींचा स्वर वेगळा असला तरी त्यांना जोडणारा धागा एकच आहे, माणसावरचं प्रेम, निसर्गाविषयीचं अपार कुतूहल आणि शब्दांवरचा नितांत विश्वास. चला तर महाकवी कालिदासांना कृतज्ञ अभिवादन करून आषाढाच्या पहिल्या मेघासोबत या काव्य मैफिलीची सुरुवात करूया. काळ पुढे सरकतो, पिढ्या बदलतात, भाषा बदलतात, पण काही कवी काळाच्या पलीकडे जाऊन अमर होतात. कालिदास हे असेच एक नाव. ऋतूंचे सौंदर्य, निसर्गाचे वैभव, मानवी भावभावनांची सूक्ष्म जाण आणि शब्दांची अप्रतिम अभिजातता, या सर्वांचा अद्भुत संगम त्यांच्या काव्यात दिसतो. त्यांच्या प्रतिभेचा प्रकाश आजही भारतीय साहित्याला मार्गदर्शन करतो. अशा या महाकवीला शब्दांमधून वंदन करणारी कविता आहे प्रणिता कुलकर्णी यांची.
2: तो मस्त कलंदर होता बेभान जसा की वारा, तो मस्त कलंदर होता बेभान जसा की वारा, तो मुलखाचा स्वच्छंदी परिनीतळतेचा पारा, तो एकाएकी झाला एकटा असा की शाप, तो एकाएकी झाला एकटा असा की शाप, ओटी तजगन मातेचा मागितला उषा.

0: जाप मी वसेन जिव्हे वरती सरस्वतीचे बोल मी वसेन जिव्हे वरती सरस्वतीचे बोल अन कालिदास नावाने गेला जिंकून काल कुमार संभव आणिक मेघदूत ही स्त्रवले कुमार संभव आणिक मेघदूत ही स्त्रवले विरह गीत यक्षाचे अजरामर जगिया झाले शाकुंतल रघुवंश माल विकाग्नी मित्र शाकुंतल रघुवंश माल विकाग्नी मित्र ऋतुसंहार ऋतूंचे चुंबून घेते गात्र तो महाकवी निश्चित यात काही ना शंका तो महाकवी निश्चित यात काही ना शंका कळिकाळाच्या पुढती काव्याचा अविरत डंका भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर कालिदास आठवतो काळ लोपतो दूर कालिदास आठवतो काळ लोपतो दूर
1: अतिशय सुंदर कविता महाकवींच्या स्मरणाने आपल्या काव्ययात्रेची सुरुवात तर झाली कालिदासांनी मेघदूतमध्ये ज्या मेघाला विरहाचा संदेशवाहक बनवले तोच मेघ आता आपल्या मराठी कवितेत नव्या रूपाने अवतरतो आषाढ म्हणजे केवळ ऋतू नाही तो आपल्या मनाला जागवणारा क्षण आहे धरणीच्या ओठांवर येणारे पहिले हसू आहे भक्तीची चाहूल आहे पंढरीकडे निघालेल्या पावलांचा नाद आहे आषाढाच्या उंबरठ्यावर उभे राहिल्यावर मनालाही नकळत एखादी ओढ लागते कोण बोलवतंय कुठे जायचंय हे समजत नसतं पण तरीही मन पावसाच्या पहिल्या सरींसारखं वाहू लागतं त्या अनामिक ओढीचं भक्तिभावाचं आणि निसर्गाच्या चैतन्याचं सुंदर शब्दचित्र रेखाटलं आहे प्राजक्ता पटवर्धन यांनी कविता आहे आषाढाच्या द्वारी चैतन्याचे लेणे आषाढाच्या द्वारी चैतन्याचे लेणे सरसर झरझर सरी घालती रम्य उखाणे अतर्क्य कसली ओढ लागली मनास माझा अतर्क्य कसली ओढ लागली मनास माझा कुठे निघाले कशी निघाले कोणी न जाणे अजाणता पाऊले चालती वाट निराळी अजाणता पाऊले चालती वाट निराळी जळी स्थळी काष्ठी पाषाणी मूर्त सावळी कळेनाच गारुड मनावर कसले आहे कळेनाच गारुड मनावर कसले आहे मन आनंदे नाचत राही होत गोंधळी विठुरायाची वारी ही की त्याचे लाघव विठुरायाची वारी ही की त्याचे लाघव मने मनाशी जोडत जातो भक्ती साकव टाळ मृदंगी एक रूप मी होते आहे टाळ मृदंगी एक रूप मी होते आहे दर्शन द्यावे श्रीरंगा मी करते आर्जव दर्शन द्यावे श्रीरंगा मी करते आर्जव आषाढाची ओढ अखेरीस कुठे नेते ती घेऊन जाते पंढरीच्या वाटेवर वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही ती समतेची प्रेमाची आणि माणुसकीची चालती बोलती शाळा आहे बरं प्रत्येक वर्षी लाखो पावलं त्या दिशेने निघतात त्यात काही पावलं जन्मापासून वारकरी असतात तर काही कुतूहलाने त्या प्रवासात सामील होतात पण वारीचं वैशिष्ट्य असं की ती कोणालाच पूर्वीसारखं परत येऊ देत नाही
2: वारी असाच या वारीत मी सामील झालोय पण मी काही कोणी वारकरी नाही माझ्या गळ्यात तुळशीची माळ नाही हातात कसला झेंडा नाही वा टाळ नाही कपाळावर गंध वा बुक्का नाही मुखामध्ये विठ्ठलाचे नाव नाही पायही माझे अनवाणी नाहीत की मनामध्ये कसल्याही श्रद्धेचा भाव नाही असाच केवळ या वारीत मी सामील झालोय केवळ कुतूहल अन औत्सुक्य आहे माझ्या मनात अन शिक्षणाचा शहरीपणाचा माज आहे डोळ्यात असाच या वारीत मी सामील झालोय तटस्थपणे आपल्याच मिजाशीत काही दिवस होतो चालत तरीही या वारकऱ्यांनी माझे प्रेमभराने केलेच स्वागत शिक्षित अडाणी उच्च नीच कसलाच नव्हता इथे भेदभाव डोळ्यात त्यांच्या अपार श्रद्धा अन मुखामध्ये त्याचे नाव ब्रँडेड कपड्यावरती माझ्या चढत गेला मग भगवा रंग ब्रँडेड कपड्यावरती माझ्या चढत गेला मग भगवा रंग कधी कळेना हृदय माझे जयघोषात झाले दंग
3: छान छान
2: शहरी

0: पणाचा टाय गळ्यातला वाटेवरतीच पडला गळून. शहरीपणाचा टाय गळ्यातला वाटेवरतीच पडला गळून. बुद्धी तर्क भेदाभेद कुठच्या कुठे गेले पळून. तिथून पुढची सारी वाटच माझी झाली होती भगवी. तिथून पुढची सारी वाटच माझी झाली होती भगवी. या वारीमुळेच मिळाली मला मानवतेची दृष्टी नवी. या वारीमुळेच मिळाली मला मानवतेची ही दृष्टी नवी.
1: वा वा वा, खूप छान. आजच्या वेगवान तंत्रज्ञान प्रधान जगातला हा तरुण मंडळी बघा, ज्याच्या गळ्यात तुळशी माळ नाही, कपाळी गंध नाही, हातात टाळ नाही, पण त्याला वारीमध्ये साध्या निरागस आणि प्रेमळ माणसांमध्ये आधुनिकतेकडून अध्यात्माकडे जाणारा अंतर्मनाचा प्रवास कसा प्रभावित करतो हे कविता क्षीरसागर यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केलेलं आहे. वारीचा हा अनुभव ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती श्रद्धा ही अनेकदा परंपरेतून मिळत नाही, ती अनुभवातून जन्मते. माणसांवरचा विश्वास, समतेची जाणीव, प्रेमाचा सहज स्पर्श आणि विठ्ठल नामात विरघळलेले अहंकाराचे आवरण, या सगळ्यांचा प्रत्यय एकदा आला की वारी संपते, पण तिचा प्रवास मनात अखंड सुरू राहतो. खरं तर आषाढाच्या ढगांनी सुरुवातीला कालिदासांच्या यक्षाचा संदेश वाहिला आणि महाराष्ट्रात तेच ढग वारकऱ्यांच्या पावलांवरून पंढरीकडे निघाले. आषाढ, मेघ आणि भक्ती यांचे हे नाते आपल्या सांस्कृतिक स्मृतीत खोलवर रुजले आहे. मेघदूत मधील आषाढस्य प्रथम दिवसे या आरंभानेही या ऋतूला एक वैश्विक काव्यात्मता लाभली आहे. आता पाहूया वारीचे आणखी एक रूप माझ्या कवितेतून. वारी म्हणजे चालणारी भक्ती, टाळ मृदंगाच्या नादावर हेलकावे घेणारी श्रद्धा, चंद्रभागेच्या वाळवंटात स्वतःला विसरण्याचा आनंद आणि हाच अनुभव मी आता सादर करते. ओवी छंदातली ही कविता ऐका मंडळी. देहू आळंदीला जागली पहाट, देहू आळंदीला जागली पहाट, पालखीचा थाट रंगरंगी, चिपळ्यानी टाळ धरतात ताल, रंग भवताल विठूरंगी. दिसे जरी काळा मनाचा निर्मळा, भक्तांचाही मेळा त्याच्या पाशी, गरजे विठू नाम चंद्रभागेतिरी, गरजे विठू नाम चंद्रभागेतिरी, आषाढाची वारी येता दारी, रूप सावळे से उभे विटेवरी, रूप सावळे से उभे विटेवरी, डोळ्यात साजिरी छबी तुझी.
0: वा,
1: चंद्रभागा गाते जनीचे अभंग, चंद्रभागा गाते जनीचे अभंग, कीर्तनात दंग भागवत, ऊन पावसाचे नाही कुणा भान, ऊन पावसाचे नाही कुणा भान, जन्माचे सोपान गवसले, हरिनाम घेता गळाला सत्वर, हरिनाम घेता गळाला सत्वर, मनाचा मत्सर सहजची.
0: बाबा छान.
1: प्रत्येकाच्या ठाई दिसे मज देव, प्रत्येकाच्या ठाई दिसे मज देव, होई देव घेव भक्तिरूपी, होई देव घेव भक्तिरूपी.
0: छान,
1: धन्यवाद. या कवितेतून आपण विठ्ठलाच्या पायी जाऊन आलो, आता त्या पाय वाटेवरून परतताना आकाशात पुन्हा मेघ दाटू लागले आहेत. वारकरी घरी परतत आहेत, शेतकरी आकाशाकडे पाहत आहेत, झाडांच्या पानांवर पहिल्या थेंबाची चाहूल लागली आहे आणि निसर्ग एका मोठ्या जल्लोषाची तयारी करू लागला आहे. पाऊस येतो तेव्हा तो फक्त भिजवत नाही, हा तो रंग उधळतो, गंध पेरतो आणि प्रत्येक सजीवाला नव्याने जगायला भाग पाडतो. ऐकूया भिंगर वारा, प्रणिता कुलकर्णी यांची कविता. यामध्ये पहिल्या सरींच्या स्वागतासाठी जणू सारी सृष्टी सजून उभी आहे असे त्या म्हणतात. ऐकूया त्यांची कविता.
2: भिंगर वारा उभा दरारा मेघ जरासे झुकले, भिंगर वारा उभा दरारा मेघ जरासे झुकले, धावत धावत थेंबट पोरे दारा पुढती आले, काळ्या मेघावरून लखलख वीज परतुनी गेली, काळ्या मेघावरून लखलख वीज परतुनी गेली, कौलावरती पागोळ्यांची अलोट गर्दी झाली, त्या थेंबांचे त्या मोत्यांचे गीत बिलोरी झाले, त्या थेंबांचे त्या मोत्यांचे गीत बिलोरी झाले, ऊन पसरता किती पहावे इंद्रधनुचे त्याला, डोंगर माथे उजळून देऊन हिरवे झाले पाणी, डोंगर माथे उजळून देऊन हिरवे झाले पाणी, या झाडावर त्या झाडावर किती अनावर गाणी, हिरवाशेला असा पसरला.

0: मोजून घेता काय, हिरवाशैला असा पसरला मोजून घेता काय, वाटेवरती पडले घुंगूर शोधून देता काय, सावळ बाधा त्या वाटेला कशी सुचावी नीज, सावळ बाधा त्या वाटेला कशी सुचावी नीज, पाऊस गोंदून रान जाहले उन्हाड राघू पीस, पाऊस गोंदून रान जाहले उन्हाड राघू पीस।
1: खूप छान गोड गोंडस कविता। पाऊस कोसळून गेला, धरती न्हाऊन निघाली, पानापानांवर मोत्यांची उधळण झाली। आता निसर्गात एक विलक्षण शांतता उतरलीय। ऋतूंची ही एक भाषा असते हा। प्रत्येक ऋतू आपल्याला काहीतरी देऊन जातो। आषाढ ओल देतो, शरद निर्मळता देतो, वसंत रंग देतो आणि हिवाळा तो देतो उबेची खरी किंमत। गार वाऱ्याच्या स्पर्शातही माणसाला माणसाची ऊब का हवीशी वाटते याचं सुंदर उत्तर पुढच्या कवितेत सापडतं। कवितेचं नाव आहे मंडळी हवा थंड आहे। कविता क्षीरसागर यांची ही कविता। थंडीचे वर्णन अनेकांनी केले पण ही कविता केवळ गारव्याची नाही, ही आहे माणसा माणसामधल्या उबदार नात्याची। शिशिराच्या धुक्यातूनही प्रेमाचा गुलाबी रंग कसा फुलतो याचा हळुवार अनुभव देणारी ही कविता आहे कविता क्षीरसागर यांची।
2: हवा थंड आहे गुलाबी गुलाबी, ऋतूंचे बहाणे गुलाबी गुलाबी, उभा गारवा डोंगराच्या कपारी, सभोती हवा वेढते बोचणारी, उभा गारवा डोंगराच्या कपारी, सभोती हवा वेढते बोचणारी, उशिराचं ये सूर्य आकाश द्वारी, प्रभा फाकते अन गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी। घरा भोवतीने धुके ताटलेले, गवाक्षावरी थेंबही गोठलेले, घरा भोवतीने धुके दाटलेले, गवाक्षावरी थेंबही गोठलेले, अशी जीवघेणी जरी फार थंडी, उबारा मिठीचा गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी। दुपारीस जादू उन्हाची पसरते, दुपारीस जादू उन्हाची पसरते, धरेला जणू बाहुपाशात घेते, कुडी मोहरे स्पर्श होता उन्हाचा, कुडी मोहरे स्पर्श होता उन्हाचा, उमलती फुले अन गुलाबी गुलाबी, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी। लवंडून देते कुणी रंग गगनी, लवंडून देते कुणी रंग गगनी, हळू सांज येते मुक्या पावलांनी, लपेटून वारा तनु थरथरेही, लपेटून वारा तनु थरथरेही, उठे शिरशिरी मग गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी। ऋतू गारठ्याचा हवासाच वाटे, ऋतू गारठ्याचा हवासाच वाटे, शिशिर स्पर्श होता सुगंधित काटे, जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, अशी ऊब असते गुलाबी गुलाबी, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी।
1: मला जर गुलाब फुलल्यासारखे वाटायला लागले सगळीकडे। हिवाळ्याची गुलाबी गुलाबी ऊब हळूहळू विरते आणि पुन्हा एकदा आकाशाच्या कडेवर मेघांची गर्दी होऊ लागते। निसर्गातला प्रत्येक ऋतू जसा बाहेर घडतो तसाच तो आपल्या मनातही घडत असतो। म्हणूनच कवी जेव्हा पावसाकडे पाहतो तेव्हा त्याला फक्त बरसणारे ढग दिसत नाहीत प्रणिता, त्याला दिसते मनाची ओल, आठवणींची धूसर किनार, विरहाची चाहूल आणि कधी स्वतःचाच आरसा। कालिदासांच्या मेघदूतातील मेघ हा एका विरही यक्षाचा दूत होता। मराठी कवितेतही पाऊस अनेकदा माणसाच्या मनाचा सखा बनतो, नाही का?
2: अगदी खरं आहे, अगदी खरं आहे।
1: कधी ऐकणारा, कधी समजून घेणारा, तर कधी न बोलताही सगळं सांगणारा। आपण नेहमी पावसाची वाट पाहतो, त्याच्या येण्याचा आनंद साजरा करतो, पण कधी त्या पावसाला विचारलं आहे का की तुझ्या मनातही एखादी व्यथा दडली आहे का? पावसाशी साधलेला हा अतिशय हळवा संवाद मी सादर करते माझ्या कवितेतून। कविता ताई ऐक, मगाशी गुलाबी गुलाबी तुझं वृत्त होतं भुजंग प्रयात आणि आता मी सुमनदार माला लिहिलेली।
2: अरे वा, फेवरेट,
1: अतिशय आवडत। मनाचा फुटावा जसा

0: मनाचा बांध माझ्या तसा का बरसतो सतू पावसा. मनाचा फुटावा जसा बांध माझ्या तसा का बरसतो सतू पावसा. तुझ्याही मनावर खरे सांग मजला उमटला या कुठल्या व्यथेचा ठसा. कुणी येत नाही कुणी जात नाही कुणी येत नाही कुणी जात नाही कुणाला कळावी तुझी वेदना. कुणी येत नाही कुणी जात नाही कुणाला कळावी तुझी वेदना. नवे एकटे पण तुझ्या भोवती सांग माझ्या परी रोज असतेच ना. कशी पालवी कोण नखलून गेले. कशी पालवी कोण नखलून गेले मनातील वेलीस कळले कुठे. मनाला जणू लावण्या फक्त चकवा नकोशा क्षणांचेच येती तिथे. तुझे मेघ दाटून येताच होते जसे शुभ्र आभाळ हे पारवे. तुझे मेघ दाटून येताच होते जसे शुभ्र आभाळ हे पारवे. तसे का मनाच्या नभावर विहरती उदासीनतेचे निराळे थवे. जरी मी न मागितलेली कधीही जरी मी न मागितलेली कधीही तरी वेगळी सांगते मी व्यथा. जरी मी न मागितलेली कधीही तरी वेगळी सांगते मी व्यथा. तुझीही असेलच तुझ्या सारखी पण मला सांग ना पावसा तू कथा. तुझ्यातील मी आणि माझ्या तलातून तुझ्यातील मी आणि माझ्या तलातू कधी भासलो ना जरी वेगळे. तुझेही बरसणे नि माझे तरसणे जणू सात रंगातले सोहळे. म्हणूनी जरा ढाळते आसवे म्हणूनी जरा ढाळते आसवे मी तुझ्या सोबतीने आता जन्मभर. म्हणूनी जरा ढाळते आसवे मी तुझ्या सोबतीने आता जन्मभर. जगाला कधी तू न समजून देशील विश्वास तूही पुन्हा सार्थ कर. विश्वास तूही पुन्हा सार्थ कर. मंडळी आतापर्यंत पाऊस आपल्या मनाशी बोलत होता आता तो संपूर्ण सृष्टीशी संवाद साधणार आहे. कारण पाऊस जेव्हा येतो तेव्हा तो एका माणसाचा राहत नाही. तो शेतकऱ्याचा असतो तो नदीचा असतो तो मातीचा असतो तो प्रत्येक जीवाच्या नव्या जन्माचा उत्सव असतो. काळ्या मेघांच्या गर्जनेत पहिल्या सरींच्या स्पर्शात मातीच्या सुगंधात आणि नवजीवनाच्या आश्वासक चाहुलीतून उलगडणारा पावसाचा हा मंगल सोहळा ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांच्या कवितेतून.
1: कवितेचं नाव आहे पाऊस. मेघधरेचा प्रीत सोहळा अपूर्व सजला. मेघधरेचा प्रीत सोहळा अपूर्व सजला वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला. बाष्पजलाने मंथर किमया केली वरती. बाष्पजलाने मंथर किमया केली वरती काळ जातली ओल नभाला कळली पुरती. संध्याकाळी दूत मुराळी वळी वाला वाजत गाजत मेघ नभीचा धावता. कामधेनुची लक्ष आचळे झरू लागली. कामधेनुची लक्ष आचळे झरू लागली भूलोकावर जलबिंदूंची वर्षा झाली. चराचराला ओलसरीचा आनंद झाला वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला.
2: सुरेख
1: खोप्यामध्ये चुकाऊची धांदल झाली. खोप्यामध्ये चुकाऊची धांदल झाली खिल्लारांनी मागे परतत धूम ठोकली. रानामध्ये कृषिक युवती सचैल न्हाल्या. रानामध्ये कृषिक युवती सचैल न्हाल्या वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला. छताखालती पागोळ्यांचे तोरण चढले. तृणांकुरांना नवसृजनाचे वेध लागले. छताखालती पागोळ्यांचे तोरण चढले तृणांकुरांना नवसृजनाचे वेध लागले. झिम्मडवारा विजेस चिडवून सुसाट सुटला वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला. तप्त भूमीच्या घनतृप्तीचे स्थित्यंतर हे. तप्त भूमीच्या घनतृप्तीचे स्थित्यंतर हे जणू ऋतूचे अतीव सुंदर भाषांतर. व्यापून जातो असा पयोधर जीवा शिवाला वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला. व्यापून जातो असा पयोधर जीवा शिवाला वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला.
0: सुरेख सुरेख खूप सुंदर. पाऊस कोसळला धरती तृप्त झाली आकाशाने आपली सारी संपत्ती जमिनीवर उधळून दिली. अशा वेळी मनाला नकळत बाहेर पडावेसे वाटते. पायाखाली मऊ गवत असावे डोक्यावर झाडाची सावली असावी आणि श्वासाश्वासागणिक

0: निसर्ग आपल्याशी बोलत राहावा. माणूस चालत असतो पण प्रत्यक्षात चालत असते त्याच्या आतली शांतता.
1: वा वा.
0: पहाटेच्या निवांत वेळेत निसर्गाशी पुन्हा एकदा ओळख करून देणारी, दिवसभरासाठी नव चैतन्य देणारी आणि साध्या क्षणात दडलेला आनंद दाखवणारी कविता ही आहे कविता क्षीरसागर यांची मॉर्निंग वॉक.
2: पानांचीही सळसळ रोज देई आवतन. पानांचीही सळसळ रोज देई आवतन. चलसये चालसये ठेका आमच अधरून.
1: बर.
2: पाय पडता तालात सारी सृष्टी रिझवते. पाय पडता तालात सारी सृष्टी रिझवते. जणू देण्या प्रोत्साहन सगळ्यांना बोलावते. उगवता सूर्य देतो सोन किरणांची शाल. उगवता सूर्य देतो सोन किरणांची शाल. घालवते सारा शिण पाखरांची किलबिल. वारा लावतो देहास रोज वेगळे अत्तर. वारा लावतो देहास रोज वेगळे अत्तर. वाटे मध्ये बहाव्याचे कधी झुलते झुंबर.
1: वा वा वा.
2: अन

0: आणि पावलांना गवताचा स्पर्श मऊ अनवाणी पावलांना गवताचा स्पर्श मऊ किती चाललो तरीही वाटे चालतच राहू चामर धरती झाडे माझ्या डोळीवर छत्र चामर धरती झाडे माझ्या डोळीवर उन्हापासून वाचवे झू माये सपद प्रेमे दट्टावते झाड नको तलकी सोसूस प्रेमे दट्टावते झाड नको तलकी सोसूस देवली सर येणा जरा सावली
1: किती
0: घेते क्षणांचा विसावा निसर्गाच्या सानिध्यात घेते क्षणांचा विसावा निसर्गाच्या सानिध्यात दिसभराचे चैतन्य घेते भरून श्वासात दिसभराचे चैतन्य घेते भरून श्वासात
1: म्हणजे पहाट संपली सूर्य चढून लागल्यावरती वरती निसर्गाचा चमत्कार अजून संपला नाही बरं दिवसा दिसणारे जे होताच एका वेगळ्याच जादुई विश्वात रुपांतरित होते अंधार पसरतो आणि त्या अंधारालाच प्रकाशाचे असंख्य ठिपके लागतात जणू पृथ्वीवरच चांदण्यांनी आपला मुक्काम हलवलाय याच अद्भुत अनुभवाकडे घेऊन जाईल पुढची कविता ती कविता आहे प्रणिता कुलकर्णी यांची
2: ढगामध्ये येण्याआधी कस्तुरीचा थेंब ढगामध्ये येण्याआधी कस्तुरीचा थेंब रानामध्ये दिवाळीची सुरू लग बग रानसार विसावत अंधाराच्या मिठी रानसार विसावत अंधाराच्या मिठी हळूहळू महालात शेतू लागे ज्योती चांदण्याचं दळ घेई सोनियाचा पारा चांदण्याचं दळ घेई सोनियाचा पारा एक एका पानावर उजेड शहारा पान पान उजळता झाड उजळते पान पान उजळता झाड उजळते शृंगाराला बघे कोणी वेलला जाळते उजळून जाती वाटा चमचमे झाड
1: खेळत
2: उजळून जाती वाटा चमचमे झाड बुट्टीदार जर तारी नदीचा पदर भुऱ्या भुऱ्या काळोखात रातव्याचा नाद भुऱ्या भुऱ्या काळोखात रातव्याचा नाद ऐल तीर पैल तीर कोण घेई साध
1: वा वा वा
2: काजव्याच्या काळजात लक लक होते काजव्याच्या काळजात लक लक होते ओल्या सरीतून नभ प्रेम गीत गाते ओल्या सरीतून नभ प्रेम गीत गाते
1: सुरेख सुरेख सुरेख
2: धन्यवाद
1: मंडळी कालिदासाच्या मेघदूत मध्ये मेघ हा आकाश आणि पृथ्वी यांच्यातला दुवा बनतो तसेच काजवे या कवितेत अंधार आणि प्रकाश यांच्यामधला दुवा बनतात असं म्हणू किंवा मग ते संवाद साधण्याचं माध्यम बनतात असं म्हणायलाही हरकत नाही मंडळी काजव्यांचा म्हणजेच प्रकाशाचा हा उत्सव आता हळूहळू अंतर मनाकडे वळतो निसर्गातले दृश्य संपते आणि मनातले दृश्य सुरू होते माणूस जगाशी जितका संवाद साधतो त्यापेक्षा कितीतरी अधिक संवाद तो स्वतःशी साधत असतो त्या संवादाला कधी छंद लाभतो कधी मुक्त छंद आणि कधी गझलेचा नेमका संयत आणि अचूक आविष्कार
2: खरे
1: गझल ही शब्दांची मितव्ययी अभिव्यक्ती असली तरी तिच्या प्रत्येक शेरामागे अनुभवांचे मोठे विश्व दडलेले असते दैनंदिन आयुष्यातील छोट्या प्रसंगामधून स्वतःकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देणारी अंतर्मुख करणारी ही गझल माझी म्हणजेच प्राजक्ता पटवर्धन यांची गझल सादर करते
3: इर्शाद
1: कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी
3: बर
1: कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी सातत्याने जमते सारे आधी नाजमलेले सातत्याने जमते सारे आधी नाजमलेले खडकालाही खळी पाडते छोटीशी पागोळी
3: वा वा
1: खडकालाही खळी पाडते छोटीशी पागोळी आणि शेर आहे शिळी भाकरी नको म्हणत तो देवळामध्ये गेला शिळी भाकरी नको म्हणत तो देवळामध्ये गेला त्यास खुणावत होते तिथले अन्न छत्र अन पोळी त्यास खुणावत होते तिथले अन्न छत्र अन पोळी आणि शेर एक कविता ताई हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते चुकून शिशिराकडे पसरली होती माझी झोप.

0: हिरवा हिसे दान मागण्यासाठी गेले होते, चुकून शिशिराकडे पसरली होती माझी जोळी. प्रणिता हा शेर पहा, छानच सगळे घडल्यागत तो कायम वागत असतो. छानच सगळे घडल्यागत तो कायम वागत असतो, घेत असावा रोज रात्रीला विस्मरणाची गोळी. घेत असावा रोज रात्रीला विस्मरणाची गोळी, आणि अंधाराशी सलगी झाली आताशा इतकी की. अंधाराशी सलगी झाली आताशा इतकी की, उजेडास घाबरते माझ्या स्वप्नांची पाकोळी. उजेडास घाबरते माझ्या स्वप्नांची पाकोळी. आणि हा पुढचा शेर आपल्या तिघींसाठी आहे की कविते पायी साठत गेली अडगळ झाली त्यांना. कविते पायी साठत गेली अडगळ झाली त्यांना, स्मृतीचिन्हांची माझ्या नंतर त्यांनी केली होळी. स्मृतीचिन्हांची माझ्या नंतर त्यांनी केली होळी, कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी, तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी. मंडळी
1: मस्तच
0: गझल संपते, पण तिचे प्रतिध्वनी मनात बराच वेळ घुमत राहतात. प्रत्येक कवीचा अनुभव वेगळा असतो, प्रत्येक शब्दामागचे आयुष्य वेगळे असते, आणि म्हणूनच एका गझलेनंतर दुसरी गझल ऐकताना आपण एका वेगळ्याच भावविश्वात प्रवेश करतो. जीवनाच्या वाटेवर चालताना स्वतःशी चाललेला संवाद, स्वाभिमान, संघर्ष, वेदना आणि प्रकाश शोधण्याची ती धडपड असते. यांना अत्यंत नेमक्या शब्दात व्यक्त करणारी आहे पुढची गझल. जीवनाकडे सरळ न पाहता थोडे थांबून, थोडे स्वतःला प्रश्न विचारत आणि तरीही आशेचा दिवा जपणारी ही गझल आहे कविता क्षीरसागर यांची. ऐकूया.
2: कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे. कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे. पुढचं बघा
0: इर्शाद.
2: तुझ्या भोवतीने सरावाप्रमाणे, तुझ्या भोवतीने सरावाप्रमाणे, किती राबते रे गुलामाप्रमाणे. प्रत्येक स्त्रीचं आयुष्य. नको जीवना क्रूर घालू उखाणे, नको जीवना क्रूर घालू उखाणे, दिवस रोजचा यक्ष प्रश्नाप्रमाणे. कुणाच्या मताने असे वागशी तू, कुणाच्या मताने असे वागशी तू, मना वागणारे शहाण्याप्रमाणे. इथे पोचल्यावर मला उमजले की, इथे पोचल्यावर मला उमजले की, उगा चालले मी नकाशाप्रमाणे. दिसे चेहरा एक ऐन्यात परका, दिसे चेहरा एक ऐन्यात परका, कळेना असे हा कुणाच्या प्रमाणे. हा पुढचा शेर आहे एक प्राजू
0: इर्शाद.
2: करू काय ह्या स्वाभिमानी कण्याचे, करू काय ह्या स्वाभिमानी कण्याचे, न जगणे जमे दीनवाण्याप्रमाणे.
0: हसिले गझल.
2: न दृष्टी सयावे घरंदाज दुःखा, न दृष्टी सयावे घरंदाज दुःखा, दिसो वेदनाही सुहास्याप्रमाणे. पुढचा. तिथे जायचे पण इथे पोचले मी. प्रणिता. तिथे जायचे पण इथे पोचले मी, तरी चालते मी रिवाजाप्रमाणे. किती खोल गनगोर अंधार भवती. हा शेर कवितेसाठी लिहिलेला आहे. किती खोल घनघोर अंधार भवती, किती खोल घनघोर अंधार भवती, तुझ्या सोबतीने प्रकाशाप्रमाणे. तुझ्या सोबतीने प्रकाशाप्रमाणे, कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे.
0: भुजंगप्रयात एकूणच आवडतं वृत्त आहे तुझं. मंडळी, दोन गझला दोन भिन्न अनुभव, दोन स्वतंत्र लेखण्या, पण दोघींच्याही शब्दात जीवनाचा

0: खोल घनघोर अंधार भवती तुझ्या सोबतीने प्रकाशाप्रमाणे तुझ्या सोबतीने प्रकाशाप्रमाणे कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे जिणे साचलेले तलावाप्रमाणे जिणे साचलेले तलावाप्रमाणे.
1: सुंदर भुजंग प्रयात एकूणच आवडतं वृत्त आहे तुझं. मंडळी, दोन गझला दोन भिन्न अनुभव, दोन स्वतंत्र लेखण्या, पण दोघींच्याही शब्दात जीवनाचा शोध आहे. आता हा शोध पुन्हा एकदा आपण निसर्गाकडे वळवणार आहोत, कारण माणूस कितीही दूर गेला तरी त्याची मुळे शेवटी मातीतच रुजलेली असतात. म्हणून तर मातीचेच पाय असं म्हणतो ना आपण. शिवारात उगवणाऱ्या प्रत्येक कुंभात, धान्याच्या प्रत्येक दाण्यात आणि मातीच्या प्रत्येक सुगंधात जीवनाची अखंड कविता दडलेली असते. याच भावविश्वात घेऊन जाईल पुढची कविता. शब्द माणसाला स्वतःकडे घेऊन जातात आणि मग नकळत त्याला पुन्हा मातीकडे परत आणतात, कारण आपण स्वतः कितीही आधुनिक झालो तरी आपल्या अस्तित्वाची मुळे अजूनही मातीतच आहेत. हीच माती आपल्याला अन्न देते, ऋतू देते, सुगंध देते आणि जगण्याची विनम्रताही शिकवते. भारतीय काव्य परंपरेत निसर्ग हा केवळ पार्श्वभूमी नसून मानवी भावविश्वाचा सहप्रवासी आहे. कालिदासाच्या मेघदूतमध्ये मेघ जसा प्रेमाचा संदेश वाहक बनतो, तसाच मराठी कवितेत माती, शिवार, पाऊस आणि ऋतू हे जीवनाचे प्रतीक बनतात. ऐकूया मातीचा सुगंध, धान्याची सोनेरी लय, रानफुलांची निरागस्ता आणि सृष्टीच्या प्रत्येक कणात दडलेले सर्जनाचे चैतन्य हे सगळं साकार करणारी प्रणिता कुलकर्णी यांची कविता शिवार.
2: होता शिवारी सुगंधित माती, उमलून येतो ऋतू देखणा. होता शिवारी सुगंधित माती, उमलून येतो ऋतू देखणा. किती साठविली रत्ने निमोती, किती दानव्याने देते पुन्हा.
1: वा वा वा.
2: कसा जन्म घेतो जिरे साळी भात, कसा जन्म घेतो जिरे साळी भात, बहरून येतो शाळू आणि पानात दडती मोती मक्याचे, द्राक्षास लगडून येती म्हणी. कशी गोडी आंब्यात येते कळेना, कशी गोडी आंब्यात येते कळेना, कळेना कशी चिंच गाभूळते, कडू कारल्याशी नाते जडावे असे कोण राणी चवी शिंपते. अशी मोहरूनी फुले रातराणी, अशी मोहरूनी फुले रातराणी, मिटतात अन कमळाची दले, आकाश उठता पेटू नसारे, चहू बाजूनी गुलमोहर फुले. अबोलीसना गंध कोणी दिलेला, अबोलीसना गंध कोणी दिलेला, गुलाबास असती काटे जरा, पिवळ्या कुड्यांनी बाभूळ सजते, वेली सना पिंपळाची जरा.
1: वा वा वा.
2: शिवारामध्ये कोण सांडून जाते सुगंधी कुपी अनवार्यावर, येता झऱ्याला झुळझुळ पाणी, रानात रुजवी रसांचे स्वर.
1: वा वा वा.
2: कितीदा भुईला माती म्हणावे, कितीदा भुईला माती म्हणावे, अशी माय नाही कुठे पाहिली, माती मधुनी रुजतो नव्याने की सृष्टी करता राणी. माती मधुनी रुजतो नव्याने की सृष्टी करता राणीवनी.
1: सुरेख. मंडळी, मातीतून अंकुर फुटतो आणि माणसाच्या मनातून कविता, बरोबर आहे ना?
3: अगदी.
1: दोघांचाही जन्म शांत असतो पण परिणाम मात्र जीवनाला समृद्ध करणारा असतो. कवीच्या मनातही काही भावना असतात ज्या बोलून व्यक्त होत नाहीत, त्या शब्दात उतरतात आणि शब्द संपल्यानंतरही त्या मनात जगत राहतात. काही नाती काळाच्या पलीकडे जातात, काही शब्द उच्चारले जात नाहीत तरी ते आयुष्यभर ऐकू येत राहतात. अशाच एका हळव्या, सूक्ष्म आणि चिरंतन भावनेचा स्पर्श घडवणारी कविता ऐकूया प्राजक्ता पटवर्धन यांची. कवितेचं शीर्षक आहे माझ्यानंतर. लय श्वासाची बिघडून अचानक राही, मी लिहिते जेव्हा काही.
3: वा वा.
1: लय श्वासाची बिघडून अचानक राही, मी लिहिते जेव्हा काही, जे नसते लिहायचे ते लिहून जाते, जे नसते लिहायचे ते लिहून जाते, अनिवार तुझी सय होते, तू अढळ किनारा लाटच मी भिडणारी, तू अढळ किनारा लाटच मी भिडणारी, बाहूत तुझ्या मिटणारी, तू मे

0: मेघ आर्द्रता भरला तू मेघ आर्द्रता भरला क्षितिजाद्वारी मी विद्युत बागडणारी
1: वा वा
0: मी स्वप्न दिगंतावरचे धूसर लेणे मी स्वप्न दिगंतावरचे धूसर लेणे तू मावळतीचे देणे मी सर कोसळती मला न ठाव तराणे मी सर कोसळती मला न ठाव तराणे तू अव्यक्ताचे गाणे
1: सुरेख
0: ही तृष्णा आदिम इतकी युगायुगांची ही तृष्णा आदिम इतकी युगायुगांची स्वप्नांच्या रम्य खगांची पुंजके ढगांचे डोळा उतरून येती पुंजके ढगांचे डोळा उतरून येती ओढाळ किती सांगाती मी कुठे नेमकी आहे समजत नाही मी कुठे नेमकी आहे समजत नाही अस्तित्वाची नागवाही मी कुठे नेमकी आहे समजत नाही अस्तित्वाची नागवाही हे तुझ्यात माझे असणे तरल निरंतर हे तुझ्यात माझे असणे तरल निरंतर राहू दे माझ्या नंतर राहू दे माझ्या नंतर
1: सुंदर
0: धन्यवाद मंडळी कवितेचं एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती आपल्याला मोठ्या आनंदाचा शोध घ्यायला सांगत नाही उलट दैनंदिन आयुष्यात नकळत आपल्या हातून निसटून जाणाऱ्या छोट्या छोट्या आनंदाची जाणीव करून देते खिडकीवर बसलेले एखादे पाखरू वेलीवर उमललेले छोटेसे फूल मुलाच्या चेहऱ्यावरचे हास्य हे सारे जगण्याचे खरे तर उत्सव असतात जीवनातला आनंद शोधण्यासाठी मोठ्या प्रसंगाची गरज कुठे असते फक्त पाहण्याची दृष्टी हवी असते अशा साध्या सहज आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या क्षणांची आठवण करून देणारी कविता कविता क्षीरसागर यांची आहे आनंद मोठा
2: पक्ष्यांची ह्या किलबिल किलबिल रोज सकाळी होते पक्ष्यांची ह्या किलबिल किलबिल रोज सकाळी होते दुर्लक्षुन ती उठल्यावरती पेपर वाचत बसते वाऱ्यावर मृदगंध पसरतो वळवाची सर येता वाऱ्यावर मृदगंध पसरतो वळवाची सर येता भाजी पोळी चहा मध्ये पण उसंत नसते हाता
1: अगदीच
2: किती दिसांनी वेलीवरती फूल उमलले असते किती दिसांनी वेलीवरती फूल उमलले असते सुकून जाते तसे शेवटी लक्ष कुणाचे नसते खिडकीवरती निळे पाखरू सुंदर गाणे गाते खिडकीवरती निळे पाखरू सुंदर गाणे गाते विवंचनांच्या तंद्रीमध्ये ध्यान कडे नसते उत्साहाने लेख सांगते शाळेमधल्या गोष्टी उत्साहाने लेख सांगते शाळेमधल्या गोष्टी हू हू करते हटवत नाही टीव्ही मधली दृष्टी
1: बरोबर
2: कळते परंतु का ना वळते हे ना सांगू शकते कळते परंतु का ना वळते हे ना सांगू शकते छोट्या छोट्या आनंदाला उगा का बरे मुकते
1: खरे
2: अशाची मुकल्या गोष्टींमध्ये आनंदाना तोटा राजू
1: बरोबर
2: अशाची मुकल्या गोष्टींमध्ये आनंदाना तोटा परंतु आपण करत राहतो का दुःखांचा साठा
1: अगदी अगदी
2: परंतु आपण करत राहतो का दुःखांचा साठा
0: किती साधी गोष्ट असते पोळी फुगली तरी आपल्याला आनंद होतो आयुष्यातल्या गोष्टी पण आपलं त्याकडे लक्षच नसतं खूप सुंदर कविता
1: खूप छान
0: मंडळी लहानशा आनंदापासून पुन्हा एकदा आपण वळूया निसर्गाकडे आकाशात दाटलेले मेघ काळी सुपीक माती विठ्ठलाची पंढरी आणि वारकऱ्यांच्या पावलांवरून चालत आलेला पाऊस सुरुवातीला आपण कालिदासांच्या मेघाला भेटलो आता या काव्य प्रवासाच्या अखेरीस तोच मेघ पुन्हा विठ्ठलाच्या सावळ्या रंगात न्हावून आलेला दिसतो आहे जणू या संपूर्ण कार्यक्रमाचे वर्तुळ पूर्ण होते आहे ऐकूया डोंगराच्या खाली ही कविता ज्यामध्ये भक्ती निसर्ग आणि विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचे सुंदर प्रतीकात्मक दर्शन घडवले आहे प्रणिता कुलकर्णी यांनी
3: डोंगराच्या खाली जरा वाकू न बघता डोंगराच्या खाली जरा वाकू न बघता विठोबाचा रंग मेघा आवडला होता रंग घेतला जरासा मेघानं चोरून
0: वा
3: रंग

0: त्याला जरासा मेघानं चोरून अचानक त्याचे आले काळीज भरून. हसला गाला तर विठू कळ त्याचं चोरी. हसला गाला तर विठू कळ त्याचं चोरी. चोरलेला रंग नाही घेतला माघारी. रंगामध्ये रंगलेला सावळा श्रीरंग. रंगामध्ये रंगलेला सावळा श्रीरंग. मेघासवे आतुरेला सखा पांडुरंग. अलगद सुरू धारा डोळ्यातून भाव. अलगद सुरू धारा डोळ्यातून भाव. हृदयात खळबळ कालवा कालव. समजेना मेघास हे दाटू नका येते. समजेना मेघास हे दाटू नका येते. विठोबाच्या रंगामध्ये असे काय
1: सुरेख.
0: माती संगे झाली भेट झरताना धारा. माती संगे झाली भेट झरताना धारा. कस्तुरीच्या सुगंधानं ओलावली धरा. काळ्या मातीसाठी झाले काळजाचे पाणी. काळ्या मातीसाठी झाले काळजाचे पाणी. बीजासाठी सारे काही विठोबाची. भिजलेल्या राणीवनी कुंभ फुलताना. भिजलेल्या राणीवनी कुंभ फुलताना. पानाआड खुदकन कळी हसताना. मेघ होतो वारकरी बुक्का पसरतो. मेघ होतो वारकरी बुक्का पसरतो. आभाळाला पंढरीचे श्यामरूप देतो. आभाळाला पंढरीचे श्यामरूप देतो.
1: अतिशय प्रवाही आणि तरल कविता ना मंडळी. भक्तीशाया ओलाव्यानंतर आता पुन्हा एकदा गझलेच्या शिस्तबद्ध लयीत प्रवेश करूया. गझल म्हणजे प्रेम कविता नव्हे, ती जीवनाचा अनुभव नेमक्या शब्दात मांडण्याची एक सुंदर शैली आहे. या कार्यक्रमातील शेवटच्या दोन गझला या काव्य प्रवासाचा भावनिक परिपाक म्हणता येतील. आयुष्य, स्वप्न, दुःख आणि कवितेवरचा अविचल विश्वास या साऱ्यांचा समतोल साधणारी कविता क्षीरसागर यांची गझल ऐकूया.
2: असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण. असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण. कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण. नादी लावून झिडकारे ती जी माझ्या जगण्याचे कारण. नादी लावून झिडकारे ती जी माझ्या जगण्याचे कारण. पुन्हा पुन्हा लोचटा प्रमाणे कविते चरणी घेते लोळण. ठाऊक असते काय गोंदले सटवाईने भाळावरती. ठाऊक असते काय गोंदले सटवाईने भाळावरती. मुठभर सौख्यासाठी मगती खुशाल ठेवे स्वतः सतारण. कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण. नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या. नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या. रात्र बिचारी सोशिक बाई दिसून देते दुःखाचे. नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या. रात्र बिचारी सोशिक बाई दिसून देते दुःखाचे वण. आयुष्याच्या पटलावरती इंद्रधनुही खुलते हल्ली. आयुष्याच्या पटलावरती इंद्रधनुही खुलते हल्ली. जेव्हा पासून मनास माझ्या श्रीरंगाची झाली लागण. आणि पुढचा शेर आहे का
1: इर्शाद.
2: दुःखाचे उपकार असे की लिहिते त्यावर काही बाही. दुःखाचे उपकार असे की लिहिते त्यावर काही बाही. आणि त्या लिहिण्याने होते मनात आनंदाची शिंपण. आणि त्या लिहिण्याने होते मनात आनंदाची शिंपण.
1: सुरेख सुरेख.
2: असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण. कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण.
1: सुंदर सुंदर सुंदर सुंदर प्रतीकात्मक गझल. आणि आता आजच्या काव्य मैफिलीतील अखेरची रचना. शेवटची कविता म्हणजे समाप्ती नव्हे बरं, तर पुढेही मनात गुणगुणत राहणाऱ्या प्रवासाची सुरुवात म्हणूया आपण. प्रवास, नाती, स्मृती आणि जगण्यावरचा विश्वास या साऱ्यांचा हळूवार मागोवा घेणारी ही प्राजक्ता पटवर्धन म्हणजे माझी गझल ऐकूया. सादर करते सुचू लागली मनास गाणी तुझ्यासोबती रस्ताभर. सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर. खाचा खळगे अवघड वळणे आपसुक झाली सुंदर.

0: वाह सुंदर.
1: सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ता भर, खाचा खळगे अवघड वळणे आपसुक झाली सुंदर. आजीचे घर जवळच आहे घरापासून आबांच्या, कविता ते आजीचे घर जवळच आहे घरापासून आबांच्या, रोज रात्री नात मोजते ताऱ्यांच्या मधले अंतर. रोज रात्रीस नात मोजते ताऱ्यांच्या मधले अंतर. आणि हा जरा नाजूक शेर प्रणिता, बोभाटा केलास गावभर माझ्या सुंदर फुलण्याचा. बोभाटा केलास गावभर माझ्या सुंदर फुलण्याचा, आरोपच केला चाफ्याने मंदवाहत्या वाऱ्यावर. आरोपच केला चाफ्याने मंदवाहत्या वाऱ्यावर. आणि शेर आहे, नकळत संपून ग्रीष्म दरारा पाऊस सहजच अवतरला. नकळत संपूर्ण ग्रीष्म दरारा पाऊस सहजच अवतरला, कुणासही ना कळले घडले कसे नेमके सत्तांतर. कुणासही ना कळले घडले कसे नेमके सत्तांतर. आणि हा शेर, तुकडे केले त्याने तरीही दरवळली तुकड्यांमधुनी. तुकडे केले त्याने तरीही दरवळली तुकड्यांमधुनी, प्रेम सुपारीचे जडलेले पहा किती अडकित्यावर. प्रेम सुपारीचे जडलेले पहा किती अडकित्यावर. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची, सन्मानाने धाड लगेचच त्याला माझ्या पत्त्यावर. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची, सन्मानाने धाड लगेचच त्याला माझ्या पत्त्यावर. आणि शेवटचा शेर आहे, वाईट साईट बोलत नाही वागत नाही कोणीही. वाईट साईट बोलत नाही वागत नाही कोणीही, चांगुलपण हे जगा सैथल्या मानवेल सांगा कुठवर. सांगुल पण हे जगा सैथल्या मानवेल सांगा कुठवर. सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ता भर, खाचा खळगे अवघड वळणे आपसुक झाली सुंदर. आपसुक झाली सुंदर.
0: वा वा छानच, खूपच सुरेख,
1: धन्यवाद. मंडळी, आजचा हा काव्य प्रवास इथेच संपतो आहे, पण मगाशी म्हटलं तसं कविता संपत नसते, ती श्रोत्यांच्या मनात पुढेही जगतच राहते. आज आपण महाकवी कालिदासांच्या स्मरणातून या प्रवासाची सुरुवात केली, आषाढाच्या पहिल्या दिवसाची चाहूल ऐकली, वारीच्या भक्तिरंगात न्हालो, पावसांच्या सरींमध्ये भिजलो, निसर्गाच्या कुशीत विसावलो, गझलेच्या अंतर्मुख वाटेने चाललो आणि पुन्हा एकदा माणसाच्या मनातल्या आशेकडे परतलो. तीनही कवयित्रींनी आपल्या स्वतंत्र काव्यस्वरातून हा प्रवास अधिक समृद्ध केला. प्रणिता कुलकर्णी यांच्या कवितांमधली निसर्गाची चित्रमयता, कविता क्षीरसागर यांच्या शब्दातील आत्मसंवाद आणि माझ्या कवितातील भावस्पर्शी संवेदनशीलता, या तीनही प्रवाहांनी आजची ही काव्य मैफिल अविस्मरणीय केली आहे असे म्हणायला हरकत नाही. शेवटी महाकवी कालिदासांच्या स्मरणानेच निरोप घेऊया. मेघ येत राहतील, ऋतू बदलत राहतील, शब्द नवे जन्म घेत राहतील. आणि कविता, ती प्रत्येक पिढीत नव्याने उमलत राहीलच. धन्यवाद.
2: सख्यांनो, कवितांच्या या त्रिवेणी संगमात आपण सचैल भिजलो आहोत. आषाढाच्या या प्रथम दिवशी असा काव्यानंद देणाऱ्या या तिन्ही कवयित्रींचे मनापासून आभार. हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल तेव्हा आपले अभिप्राय prasaran.pune@gmail.com या मेल आयडीवर अवश्य कळवा. बरे तर मैत्रिणींनो, याबरोबरच मी यशश्री पुणेकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने 12:25 12:34 हा कार्यक्रम आपण ऐकू शकला नाही त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा

0: यासारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मेंडा यांनी व्यक्त केली. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी व्यक्त केली. हा करार आजपासून लागू झाल्याचं औचित्य साधून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. परदेश व्यापार महासंचालनालयानं आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं. यावेळी रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाइम्स आणि मसाले इत्यादी मालाची पहिली फेरी रवाना झाली. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल.
1: शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे संश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
2: आयुर्वेद का भविष्य आपके हातो में है. आप सभी को जिज्ञासा, स्वच्छनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्र में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा.
1: या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्य चिकित्सक विज्ञानाच्या एकात्मित वापरावर सखोल चर्चा करणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MIR सुविधेचं उद्घाटन केलं जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या जालंधर कंटोनमेंट रेल्वे स्थानकाचं उद्घाटन ते करणार आहेत. याच योजनेअंतर्गत देशातल्या विविध ठिकाणच्या 74 रेल्वे स्थानकांचं उद्घाटनही दूरस्थ पद्धतीनं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केलं जाईल. अमृतसर ते वाराणसी दरम्यान सुरू होणाऱ्या संत रविदास एक्सप्रेस गाडीला प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत. याच दौऱ्यात प्रधानमंत्री चंदीगड इथल्या पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देणार असून तिथल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं ते उद्घाटन करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदारसंघ पुनर्रचना आणि घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे देशातल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या जागांमध्ये सरसकट 50% वाढ करण्याचा प्रस्ताव असेल तर आपला पक्ष या घटनादुरुस्तीला पाठिंबा देण्यास तयार आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सांगितलं. सर्व राज्यांमधल्या जागा 50% वाढल्यास महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48-72 तर उत्तर प्रदेशच्या जागा 80-120 होतील. हा फॉर्म्युला अधिक व्यावहारिक वाटत असून याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका इंडिया आघाडीशी चर्चा करून आणि विधेयक हाती आल्यानंतर 24 तासात स्पष्ट केली जाईल असं त्या म्हणाल्या. आपला पक्ष भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या. तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही कोणाशी संपर्क साधलेला नाही असंही त्या म्हणाल्या. केवळ लोकसंख्येच्या निकषावर पुनर्रचना केली तर दक्षिण भारतातल्या राज्यांवर अन्याय होण्याची भीती आहे जी अगदी योग्य आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदा नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली.

आली. आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे. इराणनं पुन्हा एकदा युद्धबंदीच्या चर्चेसाठी पुढे यावं, अन्यथा त्यांच्या विरोधातील लष्करी कारवाई पुढील आठवड्यापासून अधिक कठोर होईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीतून दिला आहे. इराणवरील अमेरिकेचे हल्ले पुढील काही दिवस सुरू राहतील. गरज भासल्यास इराणमधील वीज प्रकल्प, पूल आणि अन्य महत्वाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केलं जाऊ शकतं, असंही ट्रम्प यांनी सांगितलं. यापूर्वी अमेरिकेनं इराणच्या खर्ग बेटावर हल्ला केला होता, मात्र जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून तिथल्या तेल सुविधा केंद्रांना लक्ष्य केलं नसल्याचा दावा ट्रम्प यांनी या मुलाखतीतून केला. दरम्यान इराणच्या तेल पायाभूत सुविधांवर हल्ल्याची शक्यता अद्याप कायम असली तरी सध्या ती कमी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन अहमद अल थानी यांचे वडील आणि दिवंगत अमीर शेख अहमद बिन

असल्याची शक्यता अद्याप कायम असली तरी सध्या ती कमी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन अहमद अल थानी यांचे वडील आणि दिवंगत अमीर शेख अहमद बिन खलिफा अल थानी यांना श्रद्धांजली अर्पण केली. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं रिजिजू यांनी अमीर शेख तमीम बिन अहमद थानी यांचं सांत्वन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरावरून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षघटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू। सर्व स्तरातून कराराचं स्वागत। मुंबई जवळच्या न्हावा शेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना। मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना। मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू। आणि राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू। भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे। या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून रवाना झाली। रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला। या कराराच्या निमित्ताने आज मुंबईत ब्रिटिश उपउच्चायुक्त कार्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत। पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल। भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे। भारत आणि युकेमधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे। भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताची आर्थिक वाढ आणि जागतिक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे। देशाचे आर्थिक हितसंबंध बळकट करण्याबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं संरक्षण या करारामुळे होणार असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे। देशातल्या विविध उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे। हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला। या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यांसारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा यांनी व्यक्त केली आहे। तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी दिली आहे। शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांना जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे संश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं। त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
1: आयुर्वेद का भविष्य आपके हाथों में है। आप सभी को जिज्ञासा, स्वच्छनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्रों में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा।
0: या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्यचिकित्सक विज्ञानाच्या एकात्मिक वापरावर सखोल चर्चा करणार आहेत। या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MRI सुविधेचंही उद्घाटन केलं जाणार आहे। राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्या

यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवादी आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार हे विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. आपला पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या सकाळपासून प्रसिद्ध झाल्या, मात्र पक्षानं याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. सरसकट प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्या जातील असं एक सूत्र सरकारनं सुचवलं आहे. हा पर्याय योग्य वाटतो, मात्र आम्ही एनडीए आघाडीत चर्चा करून नंतर सांगतो. सर्वांना एकत्र बोलवा, वेगवेगळं बोलावू नका असं आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगितलं आहे. भविष्यात केंद्र सरकारकडून असा प्रस्ताव अधिकृतपणे प्राप्त झाला तर त्याचा सखोल अभ्यास केला जाईल, त्यानंतर पक्षाची भूमिका जाहीर केली जाईल असं सुळे यांनी स्पष्ट केलं. श्रद्धेच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपहार आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार बुलडाण्याच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जळगाव जामोद पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. त्या अगोदर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जुने भाजी मार्केट इथल्या श्रीराम मंदिरात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह केला. यावेळी भजन आरती आणि प्रसादान गाऊन आत्मक्लेश व्यक्त करण्यात आला. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीनं देखील आज रघुपती राघव राजाराम भजन आंदोलन केलं. जराराम चौक इथल्या हनुमान मंदिरात आंदोलनाची सुरुवात झाली. त्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जराराम चौक ते गांधी चौक अशी पदयात्रा काढत जोरदार घोषणाबाजी केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरु झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी सुरु झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात 46 देशांतर्गत ठिकाणांवर आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. सध्या या विमानतळावरून दररोज सुमारे 150 विमानांची वाहतूक होत आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड आणि सिडको यांच्या संयुक्त भागीदारीतून या विमानतळाचा टप्प्याटप्प्यानं विकास होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या 2 अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या प्रकरणी महापालिकेनं दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर त्यांनी केलेला खुलासा असमाधानकारक असल्यानं त्यांचं निलंबन झालं असून विभागीय चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. ओमानच्या किनारपट्टीजवळ जीएफएक्स गॅलेसिया या सायप्रसचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात पुण्याचे 30 वर्षीय मरीन इंजिनियर हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला. हे मालवाहू जहाज रविवारी पहाटे होर्मुझच्या समुद्रधुनीतून जात असताना हा हल्ला झाला. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून या जहाजावर कार्यरत होते आणि लवकरच त्यांचा हा कार्यकाळ संपणार होता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहराजवळ मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. गोव्याहून मुंबईला चाललेली क्रेटा गाडी रस्त्यात उभ्या असलेल्या डंपरला जोराने धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू झाला, त्यात 2 महिलांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रस्ते अपघातात गुजरातमधल्या 3 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यानं पुढे जाणाऱ्या कारला तो धडकला, त्यामुळे हा अपघात झाला. पेठ जवळच्या सावळगावमध्ये काल संध्याकाळी हा अपघात घडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून निर्यातीची पहिली

फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: प्रस्तुत है कार्यक्रम तराने नए पुराने।
1: तराने नए

0: सभी सुनने वालों को प्रीति मिश्रा का नमस्कार। इस कार्यक्रम में आप सभी का स्वागत है। कार्यक्रम का आगाज कर रहे हैं सोनू निगम और नीति मोहन की आवाजों से। संगीत अजय अतुल का, बोल अमिताभ भट्टाचार्य के फिल्म का नाम ब्रदर्स।
1: संध्याकाळचे 5:31 झालेले आहेत। युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी।
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात आज ऐकूयात 15 जुलै या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी पुणे चे संशोधन विकास आणि उद्योजकता विभाग समन्वयक सहाय्यक प्राध्यापक राजेश वाघुळदे यांच्याशी उद्योजकता विकास, स्टार्टअप आणि युवक याविषयी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद। सादर करते धीरज केदारी।
3: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते। मित्रांनो, युवक हे कोणत्याही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती असतात। देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण असते, परंतु अनेक तरुणांना शिक्षण पूर्ण केल्यानंतरही योग्य रोजगार मिळत नाही। याचे प्रमुख कारण म्हणजे आवश्यक कौशल्यांचा अभाव। म्हणूनच तांत्रिक शिक्षण, संगणक ज्ञान, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नवकल्पना शक्ती यांचा विकास करणे आवश्यक आहे। जागतिक युवा कौशल्य दिन या गरजेची जाणीव करून देतो आणि म्हणूनच जगभरातील तरुणांच्या कौशल्य विकासाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो। सामायिक भविष्यासाठी कौशल्य ही या वर्षाची थीम आहे। याविषयी आपण अधिक विस्तृतपणे जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापक राजेश वाघुळदे सर। सरांना या क्षेत्रामध्ये अध्यापनाचा 25 वर्षाहून अधिक कालावधीचा अनुभव असून ते सध्या AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे सहाय्यक प्राध्यापक आणि संशोधन विकास उद्योजकता विभाग समन्वयक म्हणून कार्यरत आहेत। चला तर मित्रांनो, आज स्टार्टअप या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार सर।
4: नमस्कार
3: सर, आजच्या मुलाखतीचा पहिला प्रश्न की उद्योजकता म्हणजे नेमकं काय आणि आजच्या युवकांसाठी या उद्योजकतेचे महत्व कसे वाढले आहे याबद्दल आपण काय सांगाल?
4: अगदी चांगला प्रश्न आहे। उद्योजकता, ज्याला आपण एंटरप्रिनरशिप असं म्हणतो, एखादी नवीन कल्पना, उत्पादन, सेवा किंवा व्यवसाय उभारून त्यातून मूल्य निर्माण करण्याची प्रक्रिया। उद्योजक हा संधी ओळखून जोखीम स्वीकारतो, तो खरा उद्योजक, आणि संसाधनाचं व्यवस्थापन सुद्धा करतो आणि नाविन्यपूर्ण उपायाद्वारे व्यवसाय विकसित करण्याचा प्रयत्न करतो। स्वतःच्या कल्पनेला व्यवसायाच्या रूपात यशस्वीपणे साकार करण्याची क्षमता आणि प्रक्रिया, ते म्हणजे उद्योजकता।
3: बर,
4: आणि आजच्या युवकांसाठी उद्योजकतेचं महत्व इतकं वाढलंय की याविषयी जर आपण बोलायचं झालं तर रोजगाराच्या मर्यादित संधी, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार, यामध्ये इंटरनेट, सोशल मीडिया, ई कॉमर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला आपण AI म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, यामुळे कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरू करणं अगदी शक्य झालंय। आणि त्यानंतर स्टार्टअप संस्कृतीचा विकास हा वेगाने वाढतोय।

0: कौशल्याचा विकास, समाजातील समस्या सोडवण्याची संधी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत उद्योजकतेकडे वळणं आजच्या काळात अधिक सोपं झालंय. शिक्षण घेत असताना लहान प्रमाणात व्यवसाय, स्टार्टअप किंवा स्वतंत्र प्रकल्प सुरू करून ते व्यावहारिक अनुभव आपण मिळवू शकतो, म्हणजे प्रोफेशनलिझम आपण त्याला म्हणतो. आणि आत्ता स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकास असा जो आपण उल्लेख करतोय, तर गेल्या 2-3 वर्षात खऱ्या अर्थानं शाळा महाविद्यालयात कौशल्य विकासाचं महत्व आता रूढ झालंय. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणामुळे इंटर डिसिप्लिनरी अप्रोच, तुमच्या आवडीनिवडी या सर्व विषयाला आणि घटकाला चालना देणं आणि त्यांना पुढं नेणं ही आजच्या काळाची गरज बनली असं मला वाटतं. नवे प्रत्यक्षरित्या साकारताना एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला दिसून येतोय.
1: अगदी सर, तुम्ही आत्ता म्हणालात की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबतच उद्योजकतेकडे कसं वळायचं याविषयी तुम्ही आत्ताच सांगितलं, तर माझा पुढचा प्रश्न तोच आहे की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच या उद्योजकतेकडे कसं वळायचं आणि युवकांनी उद्योजक बनण्यासाठी कोणते गुण त्यांना आवश्यक आहेत किंवा कोणती कौशल्य त्यांच्यामध्ये असावीत किंवा त्यांनी डेव्हलप करावीत याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत उद्योजकतेकडे कसं वळायला हवं या बाबतीत जर आपण विचार केला तर स्टार्टअप आणि पारंपरिक व्यवसाय याच्या समस्या ओळखणं आणि त्याचा उपाय शोधणं तितकंच महत्वाचं आहे. लहान स्तरावर आपण सुरुवात करायला पाहिजे. उद्योजकतेविषयी प्रशिक्षण सुद्धा घेणं आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: त्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर, कारण न्यू टेक्नॉलॉजी काही कालावधीनंतर काही वेळानंतर ती बदलते आणि ती नवीन बदल स्वीकारणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. नेटवर्किंग तयार करणं गरजेचं आहे. वेळेचं योग्य व्यवस्थापन सुद्धा त्यात महत्वाचं आहे. आणि युवकांनी उद्योजक बनण्यासाठी जे काही गुण आपल्याला विकसित करणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, त्यामध्ये सर्जनशीलता आणि नाविन्य असलं पाहिजे, जोखीम स्वीकारण्याची तयारी,
1: बरोबर,
0: नेतृत्व गुण ज्याला आपण लीडरशिप म्हणतो, लीडरशिप डेव्हलपमेंट, चिकाटी आणि संयम आणि निर्णय क्षमता म्हणजे डिसिजन पॉवर,
1: अगदी
0: हे आपल्याजवळ असणं खूप गरजेचं आहे.
1: सर, आता तुम्ही म्हणालात की टेक्नॉलॉजी ही नेहमी अपडेट होत असते, तर त्याविषयी मला तुम्हाला विचारायचंय, तर स्टार्टअप आणि पारंपरिक व्यवसाय यामध्ये काय फरक आहे आणि या स्टार्टअप मध्ये नवकल्पना म्हणजे इनोव्हेशन ज्याला आपण म्हणतो आणि संशोधन म्हणजे रिसर्च, सो इनोव्हेशन आणि रिसर्च यांचं काय महत्व आहे?
0: अगदी छान प्रश्न आहे. कारण आता विविध महाविद्यालयामध्ये मध्ये कला शाखा असो, विज्ञान शाखा असो, तांत्रिक इंजिनिअरिंग शाखा असो किंवा इतर शाखा असो, सर्व मी मगाशीच सांगितलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे असं धोरण आहे की आपण जर समजा तांत्रिक शिक्षण घेत असाल, दुसरा जो आपला आवडीचा व्यवसाय किंवा छंद आहे त्या छंदाचं आपण व्यवसायामध्ये रूपांतर नक्कीच करू शकतो, अशी पॉलिसी म्हणजे असं धोरण आता नुकतंच शासनानं, केंद्र शासनानं जाहीर केलेलं आहे. आणि आमच्या महाविद्यालयात आणि इतर महाविद्यालयामध्ये ते गेल्या 5 वर्षापासून अंमलात सुद्धा आलेलं आहे. त्याप्रमाणे अभ्यासक्रम निश्चित करणं हे महत्वाचं आहे. त्यानंतर स्टार्टअपमध्ये जलद आणि मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याचं लक्ष, उच्च स्तरावरील नवकल्पनांवर भर, पारंपरिक व्यवसाय यामध्ये तुलनेनं स्थिर असतो तो आणि टप्प्याटप्प्यानं वाढ त्याची होते, पारंपरिक पद्धती आणि सिद्ध व्यवसाय मॉडेलवर भर, मर्यादित क्षेत्र इत्यादी. उदाहरणच द्यायचं झालं तर ऑनलाईन शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नवीन प्लॅटफॉर्म तयार करणं हे एक स्टार्टअपचं उदाहरण असू शकतं.
1: अगदीच.
0: किराणा दुकान आहे, हॉटेल, कपड्यांचं दुकान किंवा पारंपरिक उत्पादन व्यवसाय जे आहेत हे पारंपरिक व्यवसायाचं उदाहरण आपण म्हणू शकतो. आणि स्टार्टअपमध्ये नवकल्पनेचं महत्व जर आपण विचार केला तर स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धेत वेगळेपणा निर्माण करते, ग्राहकांच्या समस्यांचं प्रभावी समाधान, नवीन बाजारपेठ निर्माण करण्याची संधी, व्यवसायाची जलद वाढ आणि गुंतवणूक आपल्याला आकर्षित करत असते. आणि पारंपरिक व्यवसाय हा स्थापित पद्धतीवर आधारित असतो, तर स्टार्टअप नाविन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञान आणि वेगवान वाढ यावर आधारित असते.
1: सर, तुम्ही आता बाजारपेठेबद्दल बोललात तर मग मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की स्टार्टअप सुरू करताना बाजार

0: बाजारपेठेचा अभ्यास हा किती महत्वाचा असतो आणि स्टार्टअपसाठी आवश्यक भांडवल उभारण्याचे प्रमुख मार्ग कोणते आहेत, तर याविषयी आपण काय सांगाल?
1: अगदी, स्टार्टअपच्या यशासाठी बाजारपेठेचा, म्हणजे ज्याला आपण मार्केट रिसर्च म्हणतो, हा प्रचलित आपला इंग्लिश वर्ड आहे, तो अभ्यास महत्वाचा असतो. कारण एखाद्या कल्पनेसाठी, म्हणजे आपली जी काही आयडिया आहे, त्याचा ग्राहक कोण आहे, त्याची गरज काय आहे त्या ग्राहकाला, आणि स्पर्धा किती आहे,

0: काही आयडिया आहे, त्याचा ग्राहक कोण आहे, त्याची गरज काय आहे त्या ग्राहकाला, आणि स्पर्धा किती आहे हे समजणं आवश्यक आहे. योग्य बाजार संशोधन आणि योग्य निधी उभारणं याचा समन्वय स्टार्टअपच्या यशाची शक्यता मोठ्या प्रमाणात आपण वाढवून घेऊ शकतो.
1: कृषी सेवा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधींबाबत आपलं काय मत आहे किंवा आपण काय सांगू शकाल आम्हाला?
0: अगदी छान प्रश्न आहे. कृषी सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातला त्यावरचा स्टार्टअप जे आहे, तर आजच्या काळामध्ये कृषी सेवा आणि तंत्रज्ञान ही तीन क्षेत्र स्टार्टअपसाठी अत्यंत आशादायक असे मानलं जात आहे. लोकांच्या बदलत्या गरजा, डिजिटल क्रांती आणि नवकल्पनामुळं या क्षेत्रामध्ये अनेक नवीन व्यवसाय संधी निर्माण होऊ पाहते. कृषी क्षेत्रात जर स्टार्टअप कल्पनेबद्दल बोलायचं झालं तर स्मार्ट शेती, सेंद्रिय शेती उत्पादनाची विक्री, मार्गदर्शन महाविद्यालयांच्या माध्यमातून आपण एक कृषीचं ऍप चांगला करू शकतो, डेव्हलप विकसित करू शकतो. त्यानंतर ड्रोनद्वारे पीक निरीक्षण हे सुद्धा खूप आता महत्वाचं झालेलं आहे. हवामान आणि बाजारभाव याची माहिती सेवा हे सुद्धा पूर्ण आपल्याला तितकंच महत्वाचं आहे. मग त्यासाठी छोटे छोटे प्रकल्प प्रोजेक्ट आपण शिक्षणाच्या माध्यमातून नक्कीच त्याला चालना देऊन आपण विकसित करू शकतो. त्यासाठी शासन जे काही योगदान आहे, जे काही फंडिंग आहे, ते शासन नक्कीच आपल्याला देत असतं. फक्त आपल्याला तिथपर्यंत सुचवणं, पोहोचवणं, अर्ज करणं हे महत्वाचं आहे. आणि फायदा जर बघितला तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यास मदत होते, उत्पादन खर्च कमी होतो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा वाढतो. सेवा क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी यामध्ये सेवा क्षेत्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचं महत्वाचं असं अंग आहे. स्टार्टअप कल्पना म्हणजे आयडिया यामध्ये डिजिटल मार्केटिंग सेवा, ऑनलाईन शिक्षण आणि प्रशिक्षण, घरगुती सेवा, करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य विकास, त्यानंतर फ्रीलान्सिंग आणि व्यावसायिक सल्लागार सेवा इत्यादी आपण सेवा क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी म्हणू शकतो. आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी याबद्दल जर बोलायचं झालं तर तंत्रज्ञान क्षेत्र हे सर्वाधिक वेगानं विकसित होणारं क्षेत्र आहे. स्टार्टअप कल्पना, AI आधारित उपाय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर आधारित उपाय, मोबाईल ॲप त्याचा विकास, सायबर सुरक्षा सेवा, क्लाउड कॉम्प्युटिंग सेवा, डेटा अॅनालिटिक्स आणि व्यवसाय बुद्धिमत्ता, तसंच शैक्षणिक तंत्रज्ञान त्यावर उपाय, आरोग्य तंत्रज्ञान इत्यादी इत्यादी असं मला वाटतं.
1: अगदीच सर. आणि तुम्ही या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपण कसं स्टार्टअप प्लॅन करू शकतो याविषयी खरंच खूप छान मार्गदर्शन केलं आपल्या सर्व युवक मित्रांकरिता.
0: अगदी.
1: पुढे मला तुम्हाला असं विचारायचंय की शासनाकडून आपल्याला काय मदत मिळू शकते किंवा कसं गायडन्स मिळू शकतं, तर त्यासाठी आपण अर्ज करणं म्हणा किंवा आपण तिथे अप्रोच होणं महत्वाचं आहे. तर मला असं विचारायचंय की शासनाच्या कोणत्या योजना अशा आहेत जे युवकांना त्यांच्या उद्योजकांसाठी उपयुक्त ठरू शकतात किंवा त्यांच्यासाठी त्या लाभदायक ठरू शकतात?
0: अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा. शासनाच्या ज्या योजना आहे युवकांसाठी, तर त्यामध्ये पहिली योजना मी असं सांगू शकतो की प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे PMMY. लघु आणि सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देणारी ही एक लोकप्रिय योजना आहे. त्यानंतर दुसरी योजना जी आपण आहे स्टार्टअप इंडिया स्कीम, यामध्ये नवीन स्टार्टअप नोंदणी, मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि निधी उभारणीसाठी मदत मिळते या स्टार्टअप इंडिया स्कीमच्या माध्यमातून. त्यानंतर पुढची जी नेक्स्ट पण योजना म्हणतो ती स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम. म्हणजे यामध्ये प्रोटोटाईप तयार करणं, म्हणजे आता आपली आयडिया डेव्हलप झाली किंवा आपल्याकडे जी काही समस्या आहे ती समस्या आपण ओळखली आहे, मग त्यानंतर पुढची जी स्टेप आहे, पुढची जी प्रक्रिया आहे त्याला आपण प्रोटोटाईप म्हणतो. आणि ते प्रोटोटाईप तयार करणं, उत्पादन चाचणी आणि बाजारपेठेतील पडताळणी यासाठी निधी उपलब्ध करून देते स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम. त्यानंतर चौथी स्कीम आहे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. यामध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी बँक कर्जासोबत अनुदान म्हणजे सबसिडी आपण ज्याला म्हणतो ती देणारी ही योजना आहे. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील युवकांना याचा लाभ घेता येऊ शकतो. मान्यताप्राप्त स्टार्टअप्सला कर्ज मिळवणं

0: सुलभ व्हावं यासाठी कर्ज हमी सुविधा दिली जाते. युवक स्वतःचा यशस्वी उद्योग उभारू शकतो आणि इतरांसाठी सुद्धा रोजगार निर्माण करू शकतो.
1: अगदी सर, आणि प्रायव्हेटली नाहीतर शासनाकडून देखील आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये मदत मिळू
0: शकते. पण त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आणि युवकांमध्ये चिकाटी आणि आत्मविश्वास फार महत्वाचा आहे असं मला वाटतं.
1: अगदी अगदी. आपण आता स्टार्टअप विषयी इतकं बोलतोय आणि तुम्ही आता एक खूप छान मुद्दा मांडलात की महिलांसाठी आणि जे इतर प्रवर्गातील आहेत तर त्यांच्यासाठी देखील अनेक योजना आहेत. त्या विषयाकडे मी येणारच आहे, परंतु त्याआधी मला तुम्हाला असं विचारायचंय की स्टार्टअप सुरू करताना, खरं तर स्टार्टअप ही कोणत्याही युवकासाठी खूप मोठी गोष्ट आहे,
0: अगदी खरं,
1: तर चुका होतात सुरुवातीला, कदाचित तेवढं ज्ञान नसतं. तर स्टार्टअप सुरू करताना युवकांकडून होणाऱ्या सामान्य चुका कोणत्या आहेत आणि अपयश आल्यानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी आपल्या युवक मित्रांनी काय करायला हवं याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: एक वेगळा असा प्रश्न तुम्ही विचारला. तर जर सांगायचं झालं तर बाजारपेठेचा पुरेसा अभ्यास नसणं, यामध्ये अनेक उद्योजक जे आहेत उत्पादन किंवा सेवेची कल्पना चांगली असल्याचं गृहित धरतात, म्हणजे पूर्वग्रह त्यांच्यामध्ये असतो. तो पूर्वग्रह असायला नको, म्हणजे ग्राहकांची खरी गरज आणि मागणी ते तपासत नाही, म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये किंवा डोक्यांमध्ये पूर्वग्रह असतो, तो पूर्वग्रह नसावा. त्यानंतर स्पष्ट व्यवसाय आराखडा नसणं, म्हणजे आपला जो व्यवसाय आहे तो त्याचा आपला पूर्वनियोजित आराखडा हा जर व्यवस्थित नसेल तर चुका नक्कीच होऊ शकतात. त्यानंतर आर्थिक नियोजनातील कमतरता, म्हणजे भांडवल जे आहे चुकीचा वापर किंवा अनावश्यक खर्च, अयोग्य व्यवस्थापन, अशा काही समस्या आर्थिक नियोजनामध्ये आहे कमतरता. त्यानंतर ग्राहकांच्या अभिप्रायाकडे दुर्लक्ष असतं, कारण एखादं स्टार्टअप आपण सुरू केलेलं आहे, एखादं प्रॉडक्ट असेल किंवा सेवा असेल, तर ती सेवा त्या ग्राहकांपर्यंत पोहोचते बरोबर आहे, पण तो ग्राहक कस्टमर कोण आहे हे पण तितकंच महत्वाचं आहे. मग त्याचा फीडबॅक घेणं, म्हणजे प्रतिसाद त्यांचा आपल्याला घेणं तितकंच महत्वाचं आहे. अभिप्राय असणं गरजेचं आहे, त्यानुसारच आपल्याला नक्की शाश्वत विकासाकडे नक्कीच आपल्याला जाऊ शकतो आपण. चिरंतन विकास आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, तर ते सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर खूप लवकर विस्तार करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात, काही ग्राहक किंवा जे उद्योजक आहेत ते करत असतात. तर योग्य टीम ते पण महत्वाचं आहे, म्हणजे तुमची व्यवसायाची जी टीम आहे ती योग्य आहे किंवा नाही, ती चुकीची निवडली गेली का, यामधून सुद्धा चुका होऊ शकतात. त्यानंतर तंत्रज्ञान आणि बदल स्वीकारण्यास उशीर करणे हा पण एक महत्वाचा भाग आहे, कारण बाजारपेठेतील बदल, नवीन तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या अपेक्षा समजून न घेतल्यास स्पर्धेत मागे पडण्याची शक्यता जास्त असते. आणि अपयश आल्यास जर आपण शिकून परत पुन्हा उभं राहण्यासाठी काय करायला पाहिजे असं जर आपण विचार केला तर उद्योजकतेच्या प्रवासामध्ये अपयश ही एक असामान्य गोष्ट नाही. अनेक यशस्वी उद्योजकांनी सुरुवातीला अपयश अनुभवलेलं आहे. महत्वाचं म्हणजे त्यातून शिकणं आणि पुन्हा प्रयत्न करत राहणं हेच खूप महत्वाचं आहे. कारण अपयशाचं वस्तुनिष्ठ जर आपण विश्लेषण करायचं झालं तर त्याचं बाजारपेठेचा चुकीचा अंदाज, आर्थिक अडचणी, उत्पादनातील त्रुटी आणि विपणनातील कमतरता, म्हणजे आपण ज्याला मार्केटिंग म्हणतो, तर हे कारण समजल्याशिवाय सुधारणा करणं कठीण असतं. म्हणून चुका स्वीकारा आणि त्यातून शिका, कौशल्य विकसित करा, ज्ञान वाढवणं तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर मेंटॉर आपण ज्याला म्हणतो की मार्गदर्शक, त्यांची मदत घ्या, त्याचं सहकार्य घ्या, नवीन योजना प्लॅन तयार करा. तो आपण कागदावर जर उतरवला, ही माझी आयडिया आहे, ही माझी कल्पना आहे, ती कागदावर मी उतरवलेली आहे, पण याला काहीतरी कुठेतरी सर्किट किंवा काहीतरी आपल्याला तयार करावं लागेल आणि त्याच्यासाठी मग आपल्याला मार्गदर्शक, मेंटॉर, जे कोणी आपले मदत करणारे घटक असतात त्यांची मदत घेणं तितकंच महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला एक दिशा मिळते.
1: बरोबर.
0: त्यानंतर लहान प्रमाणामध्ये आपण छोटा व्यवसाय सुरुवात करायला पाहिजे, कारण सुरुवातीला मोठी जोखीम घेण्यापेक्षा लहान स्तरावर आपण नवीन कल्पना तपासून पाहायला पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन हा एक महत्वाचा विचार, तो पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. यामध्ये आत्मविश्वास, चिकाटी आणि संयम, हे मगाशीच मी बोललो की आत्मविश्वास, चिकाटी आणि संयम हे फार महत्वाचं आहे उद्योजकता विकासाकडे वाटचाल करताना. आणि अपयशातून म्हणजे काही आपल्याला महत्वाचे धडे मिळतात,

0: त्यामध्ये ग्राहकांच्या गरजा समजणं आवश्यक आहे. आर्थिक शिस्त व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचं आहे. बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घ्यावं लागेल. यशासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुद्धा आवश्यक आहे आणि प्रत्येक अपयश भविष्यातील यशासाठी अनुभव काहीतरी देऊन जातं.
1: सर, एकूणच म्हणजे आपल्या पूर्ण चर्चेतून मला एक असं लक्षात आलंय की डिजिटल तंत्रज्ञान म्हणा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणा किंवा AI, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या स्टार्टअप मध्ये खूप इन्वॉल्व आहेत असं आपण म्हणूया. तर पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा या स्टार्टअपच्या यशामध्ये कसा उपयोग होतो, आणि तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता जे आपण AI ज्याला आपण म्हणतो किंवा ई कॉमर्स आहे आणि डिजिटल अर्थव्यवस्था असेल, तर यामुळे उद्योजकतेमध्ये कोणते बदल घडत आहेत, तर याविषयी काय सांगाल आपण?
0: अगदी. आता जग हे एक वैश्विक खेळ बनलं आहे, म्हणजे इट इज अ ग्लोबल विलेज.
1: बरोबर.
0: कशाच्या माध्यमातून? तर इंटरनेटच्या माध्यमातून. आणि असं असताना डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा स्टार्टअपचा यशामध्ये कसा उपयोग होतो, तर आजच्या डिजिटल युगामध्ये स्टार्टअपच्या यशामध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यामुळे व्यवसाय कमी खर्चात अधिक लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. मग ब्रँडची ओळख निर्माण करणं, कमी खर्चातील विपणन व्यवस्था, ग्राहकांशी थेट संवाद साधणं, ऑनलाईन विक्री वाढवणं, तसंच डेटा विश्लेषण. म्हणजे या डेटा विश्लेषणमध्ये डिजिटल साधनांच्या मदतीने ग्राहकांचं वर्तन, आवडीनिवडी आणि खरेदीच्या सवयी समजून घेता येतात, ज्यामुळे योग्य व्यावसायिक निर्णय आपल्याला घेता येतात. त्यानंतर जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश. इंटरनेटमुळे स्थानिक स्टार्टअपही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांपर्यंत आपण आता पोहोचू शकतोय या इंटरनेटच्या माध्यमातून. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता उल्लेख झाला, म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ई कॉमर्स आणि डिजिटल अर्थव्यवस्था, यामध्ये जे काही बदल होत आहेत, तर यामध्ये AI मुळे होणारे जे बदल आहेत ते म्हणजे स्वयंचलित कामकाज, म्हणजे ऑटोमेशन आता आलेलं आहे. कारण आता बऱ्याच औद्योगिक क्षेत्रामध्ये ऑटोमेशन खूप महत्वाचं आहे. AIच्या मदतीने ती ग्राहक सेवा, डेटा प्रक्रिया आणि नियमित कामं हे स्वयंचलितपणे करता येतात. त्यानंतर ग्राहकांच्या गरजेनुसार वैयक्तिक शिफारसी आणि सेवा सुद्धा देता येतात. निर्णय क्षमतेमध्ये वाढ, नवीन व्यवसाय संधी. त्यानंतर ई कॉमर्समुळे होणारे जे बदल आहेत त्यामध्ये भौतिक दुकानाशिवाय उत्पादनं आणि सेवा विकणं आता शक्य झालंय. ग्राहकांसाठी सोयी, घरबसल्या खरेदी, डिजिटल पेमेंट आणि जलद वितरणामुळे ग्राहकांचा कल ऑनलाईन व्यवहाराकडे अतिशय वाढलेला आपल्याला दिसून येतोय.
1: बरोबर.
0: त्यानंतर लघु उद्योजकांना संधी. यामध्ये लहान व्यवसायांनाही मोठ्या बाजारपेठेमध्ये आता प्रवेश मिळू लागलाय. मग डिजिटल पेमेंटचा प्रसार, ऑनलाईन व्यवहार अधिक वेगवान झालाय, सुरक्षित आणि पारदर्शक सुद्धा झालाय. त्यानंतर फ्रीलान्सिंग, ऑनलाईन सेवा आणि प्रोजेक्ट आधारित कामाच्या संधी सुद्धा वाढलेल्या आहेत. डिजिटल साधनं आणि क्लाउड तंत्रज्ञान कमी खर्चामध्ये नवीन व्यवसाय मॉडेल आता आपल्याला विकसित करता येऊ लागलं आहे. म्हणजेच काय की डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया यामुळे स्टार्टअपला ग्राहकांपर्यंत पोहोचणं, विपणन करणं, विक्री वाढवणं, व्यवसायाचा विस्तार करणं अधिक सुलभ झालं आहे. आणि त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, जे AI म्हणतो आपण, ई कॉमर्स, डिजिटल अर्थव्यवस्था, उद्योजकतेचं स्वरूप बदलत आहे. या तंत्रज्ञानामुळे व्यवसाय अधिक स्मार्ट, वेगवान, ग्राहक केंद्रित आणि जागतिक बनत असून नव्या पिढीच्या उद्योजकांसाठी अभूतपूर्व संधी निर्माण होत आहेत.
1: अगदीच सर, खूप छान सांगितलं तुम्ही की या डिजिटल तंत्रज्ञानाचा आणि सोशल मीडियाचा कसा वापर होतो आणि त्याच्यामुळे स्टार्टअपला एक वेगळं वळण येतं. सर, मगाशी आपण म्हणत होतो की महिला किंवा युवती ज्या उद्योजकतेकडे वळत आहेत किंवा जे इतर प्रवर्गातले देखील लोक आहेत, त्या धर्तीवरचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की युवतींना उद्योजकांसाठी कोणत्या विशेष संधी आणि योजना उपलब्ध आहेत, तर याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: तर आता युवकांबद्दल आपण योजना विषयी बोललोच, पण महिला उद्योजकांसाठी जी काही विशेष संधी आहे त्या, आज महिलांसाठी उद्योजकता हे केवळ करिअरचं साधन नसून आर्थिक स्वावलंबन, नेतृत्व आणि सामाजिक परिवर्तनाचं माध्यम बनलेलं आहे. डिजिटल तंत्रज्ञान, ई कॉमर्स आणि सरकारी प्रोत्साहनामुळे महिलांसाठी व्यवसाय सुरू करणं पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झालं.

0: त्यातलं गृहउद्योग आणि खाद्य प्रक्रिया म्हणजे घरगुती खाद्यपदार्थ, त्याच्यामध्ये बेकरी आणि केटरिंग व्यवसाय, मसाला, लोणची, पापड निर्मिती, त्यानंतर फॅशन आणि हस्तकला, यामध्ये ज्वेलरी डिझाईन आहे, हस्तकला उत्पादन आहे, ऑनलाईन कपडे विक्री आहे. डिजिटल आणि ऑनलाईन व्यवसायामध्ये डिजिटल मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन हा एक महत्वाचा मुद्दा सुद्धा आता वाढीस लागलेला आहे. आणि शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण या बाबतीत जर बोलायचं झालं तर ऑनलाईन ट्युशन्स या सुद्धा विस्तारित अधिक प्रमाणात आता वाढलेल्या आहेत. त्यानंतर कौशल्य विकास केंद्र, भाषा प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि कृषी आणि ग्रामीण उद्योग यामध्ये जर बोलायचं झालं तर सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय, मधमाशी पालन, शेती उत्पादन प्रक्रिया, असं महिला उद्योजकांसाठी विशेष संधी उपलब्ध आहेत.
1: अगदी महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेले आहेत सर. मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नाकडे आपण येत आहोत आणि मला तुम्हाला असं विचारायचंय की उद्योजकता क्षेत्रामध्ये जे युवक युवती करिअर करू इच्छितात तर या युवकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: तर उद्योजकता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी जर संदेश द्यायचा झाला तर नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे बना, असं मी युवकांना नक्कीच सांगू शकेल आणि आव्हान सुद्धा करू शकेल. उद्योजकता ही केवळ व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया नसून समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची वृत्ती आहे. मोठी स्वप्न बघा, धाडसाने सुरुवात करा आणि सातत्यानं पुढे जात रहा.
1: मित्रांनो, जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यामागील उद्देश हा केवळ रोजगार निर्मिती नसून सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासही आहे. कौशल्यांमुळे युवकांमध्ये आत्मनिर्भरता, सर्जनशीलता आणि नेतृत्व गुण विकसित होतात. ते समाजातील आव्हानांना अधिक प्रभावीपणे सामोरे जाऊ शकतात आणि राष्ट्र निर्माणात सक्रिय सहभाग घेऊ शकतात. शेवटी मित्रांनो, जागतिक युवा कौशल्य दिन हा युवकांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देणारा आणि कौशल्य विकासाचे महत्व पटवून देणारा दिवस आहे. प्रत्येक तरुणाने बदलत्या काळानुसार नवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. कौशल्य संपन्न युवक हेच देशाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार असतात. त्यामुळे कौशल्य विकासाला प्राधान्य देऊन सक्षम, आत्मनिर्भर आणि प्रगत भारत घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. सर, आज उद्योजकता विकास, स्टार्टअप आणि युवक याविषयी आपण अत्यंत छान माहिती दिलीत, आपल्या युवकांसाठी चांगला संदेश दिलात, त्यासाठी मी तुमचे आभार मानते.
0: धन्यवाद.
1: चला तर मित्रांनो, आजच्या भागात इथेच थांबते. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा.
2: आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता दिल्ली केंद्रावरून बातम्या.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं जागृति शर्मा. केंद्रीय मंत्रिमंडल ने आज उत्तर प्रदेश में राष्ट्रीय राजमार्ग 19 और वाराणसी रिंग रोड के बीच 46 किलोमीटर से अधिक लंबे 6 लेन वाले ग्रीनफील्ड एलिवेटेड कॉरिडोर को स्वीकृति दी. इसे हाइब्रिड एन्युइटी मॉडल के अंतर्गत बनाया जाएगा. नई दिल्ली में आज मंत्रिमंडल की बैठक के बाद सूचना और प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव ने मीडिया को बताया कि इस परियोजना की कुल लागत 14,400 करोड़ रुपये से अधिक है.
4: पहला है वरुणा नदी के किनारे किनारे कंप्लीट 6 लेन और 4 लेन एलिवेटेड कॉरिडोर. 43 किलोमीटर इसकी लेंथ है. 10,998 करोड़ रुपीस की इसकी इन्वेस्टमेंट आएगा और करीब करीब 4 साल में कंप्लीट होगा. दूसरा है गंगा जी के साथ साथ कंप्लीट 6 लेन का एलिवेटेड कॉरिडोर.

0: आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा. श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत हो च्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, जीवन जगताना अर्थार्जनाचं साधन म्हणून नोकरी किंवा व्यवसाय आपण करत असतो, पण आपण स्वतःला सतत नवनवीन कौशल्य आत्मसात करून अद्ययावत ठेवलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या आव्हानांना आपण तोंड देऊ शकू. कारण सतत गोष्टी बदलत असतात आणि बदल हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तर कौशल्य म्हणजे काय, ती कशासाठी आत्मसात करायला हवीत आणि कशी आत्मसात करायला हवीत, या सगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत कुंजन सावरटकर, जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल मुंबईचे संचालक आहेत. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओत आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार
0: सर. आत्ता मी म्हणाले तसं कौशल्य विकास हा खूप आवश्यक असा आपल्या जीवनातला एक घटक आहे. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किलची जी स्थापना झाली ती कोणत्या उद्देशाने झाली, कशा प्रकारे त्याची स्थापना झाली?
1: धन्यवाद आणि मला कार्यक्रमात बोलवल्याबद्दल धन्यवाद. आज तर मी इथे सांगू इच्छितो की जसं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगसाठी सगळ्यांना माहिती आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी सगळ्यांना माहिती आहे आणि जगभर प्रसिद्ध आहेत. तसंच 2017 जेव्हा आदरणीय पंतप्रधान मोदीजी सिंगापूरला गेले होते तेव्हा त्यांना असं वाटलं की स्किलिंगसाठी म्हणजेच व्होकेशनल एज्युकेशनसाठी भारतात एक फ्लॅगशिप इन्स्टिट्यूट असलं पाहिजे, जे की IIT, IIM आणि IIS असे तीन मुख्य इन्स्टिट्यूट इंडियामध्ये असले पाहिजेत. आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स असं एक नवीन इन्स्टिट्यूट स्थापन करायचा निर्णय घेतला. तिकडून जे चालू झालं ती एक मोठी वाटचाल होती, जिथे टाटा त्याच्यामध्ये उतरले. आणि जेव्हा 2018 हे सगळं निर्णय घेतला गेला, तिकडून 1890 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांची स्थापना केली होती भारतासाठी. आणि जेव्हा भारतामध्ये काही विज्ञानाचं गरज होती

0: पासून टाटासनी ह्याच्यामध्ये उतरायची जबाबदारी घेतली होती आणि ती जबाबदारी आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्ससाठी 2020 पासून टाटा IIS ही कंपनी 2020 मध्ये बनवली गेली. ती टाटा ट्रस्टच्या अंतर्गत आहे आणि मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप जी आपली भारतीय कौशल्य मंत्रालय म्हणून आपण त्यांना ओळखतो त्यांनी टाटासना हा प्रकल्प बनवायला दिला आहे. मुंबई आणि अहमदाबादमध्ये ही दोन मोठी कॅम्पसेस येणार आहेत आणि त्याचा उद्देश असाच आहे की ज्या लोकांना शिक्षणाचा चान्स मिळत नाही, जो IITs, IIMs, इंजिनिअरिंगमध्ये लोक मुलं जातात, डिप्लोमामध्ये जातात, ITIsमध्ये जातात आणि पण भरपूर अशी मुलं आहेत जी 10वी 12वी ITI नंतर पुढे शिकू शकत नाहीत आणि नवीन इंडस्ट्रीज ज्या येत आहेत इंडियामध्ये त्यांना अशा लोकांची खूप गरज आहे जी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करतील. आता आपण बघतोय की नवीन फॅक्टरीज टेस्ट आहेत, ह्या सगळ्या फॅक्टरीजना जी लोकं गरजेची आहेत मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्यांना कौशल्य देण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स स्थापित केलं गेलं आहे.
1: अच्छा, पण मग यात कोणकोणती कौशल्य शिकवली जातात सर?
0: सध्या जसं मी म्हणालो की मेक इन इंडिया जो प्रकल्प चालू केला होता त्याच्या अंतर्गत मॅन्युफॅक्चरिंगच्या साठी जी कौशल्य लागतात ती आपण आता मुंबई आणि अहमदाबाद या दोन कॅम्पसेसमध्ये शिकवतो. त्याच्यामध्ये रोबोटिक्स येतं, मेकॅट्रॉनिक्स येतं, वेल्डिंग येतं, रोबोटिक वेल्डिंग येतं, इलेक्ट्रिक व्हेकल्स येतं, इलेक्ट्रिक व्हेकल डिझाईन, इलेक्ट्रिक व्हेकल टेक्निशियन, 3D प्रिंटिंग येतं, CNC मशीनिंग येतं. ह्या सगळ्या ज्या आधुनिक टेक्नॉलॉजी आहेत त्याची गरज जी आता इंडस्ट्रीला आहे आजच्या दिवशी, त्या सगळ्या आपल्याकडे शिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध नाही आहेत आजच्या दिवशी. मुलांना शिक्षणाचा बेसिक खूप चांगलं मिळतं, ITIsमध्ये असो, डिप्लोमामध्ये असो, इंजिनिअरिंगमध्ये असो, पण जेव्हाही मुलं कंपनीमध्ये काम करायला जातात तेव्हा त्यांना ॲक्च्युली कंपनीमध्ये काय करायचं आहे हे त्यांना माहिती नसतं.
1: अच्छा.
0: आणि कंपनीज 6 महिने ते 1 वर्ष ट्रेनिंग देतात मुलांना जेणेकरून ते तयार होतात या सगळ्या मशीन्सवर काम करायला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचा उद्देश हाच आहे की ह्या सगळ्या मशीन्स ज्या कंपनीजला पाहिजेत त्या आपण कॅम्पसेसमध्ये लावल्या आहेत.
1: अच्छा.
0: आणि आपण 80% जे शिकवतो ते पूर्णपणे मशीन्सवर शिकवतो.
1: अरे वा.
0: फक्त 20% आपण थिअरी शिकवतो इथे.
1: अच्छा.
0: आणि त्या हिशोबाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्समध्ये एकच क्लासरूम मिळेल लोकांना आणि बाकी सगळे लॅब्स आहेत, सगळे मशीन वर्कशॉप आहेत. तर जेव्हा मुलं इथे येतात कॅम्पसमध्ये तेव्हा त्यांना असं जाणवतं की ते फॅक्टरीमध्येच आहेत.
1: अरे वा.
0: आणि त्यामुळे जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा त्यांना काही वेगळं नाही सापडत, कारण कॉलेजमधून जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा त्यांना असं वाटतं की आपण कुठल्या तरी नवीन जगात आलोय आणि मध्ये चाचपडत असतात की आपल्याला काय करायचं आहे इंडस्ट्रीमध्ये येऊन, पण ते आपल्याला इकडे गरज नाही लागत. आणि तो एक मुख्य उद्देश होता. आणि आता सध्या आम्ही चालू केलंय मॅन्युफॅक्चरिंगच्या कौशल्यांपासून, त्याच्यासोबत आपण चालू केलं आहे एक रिटेल कोर्स चालू केला आहे. त्याच्यामध्ये जे शोरूम आपल्याला माहिती आहेत जे सोने आणि हिऱ्यांचे दागिने विकतात त्या स्टोर्ससाठी जे स्टाफ लागतात त्या स्टाफला पण आपण ट्रेनिंग देतो. 35 ते 40 दिवसांचं ट्रेनिंग देतो आपण. आणि
1: ज्वेलरी डिझाईन,
0: डिझाईन नाही, ज्वेलरी सेल्स.
1: अच्छा.
0: तर त्यांचं ट्रेनिंग आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्समध्येही देतो.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यासोबत आपण अहमदाबादमध्ये आता इन हॉटेलमध्ये आपण कलिनरी स्किल्सचं ट्रेनिंग देतो. म्हणजे जे 5-स्टार हॉटेल्समध्ये तुम्हाला मुलं काम करताना दिसतात, मुलं मुली जे रेस्टॉरंटमध्ये काम करताना दिसतात त्यांचं ट्रेनिंग सुद्धा आपण ताजच्या किचनमध्ये देतो. आणि जेव्हा मुलं अशा वातावरणात शिकतात जे ॲक्च्युली त्यांना काम करण्याला वातावरण मिळणार आहे तेव्हा त्यांना नोकऱ्या ह्या खूप सहजी मिळतात. आमच्याकडे कंपनी अशा इंटरव्ह्यूसाठी येत नाहीत, ते येतात बघतात मुलांना काम करताना आणि त्यांना घेऊन जातात.
1: अरे वा. म्हणजे प्रत्यक्ष कामाचा अनुभव तुम्ही मुलांना तिथे देता जो त्यांना बाहेर गेल्यानंतरच्या जगात मिळणार असतो.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यामुळे मुलांना अधिक कॉन्फिडन्स येतो असं आपण म्हणू शकतो.
0: बरोबर.
1: पण मग नेमकी कोणकोणती कौशल्य त्यांना शिकवली जातात?
0: तर आता आम्ही कसं करतो ह्याच्यामध्ये ना 3 प्रकारची कौशल्य देतो आपण आणि ह्याच्यामध्ये 10वी 12वी ITI डिप्लोमा डिग्री सगळ्या परीक्षा संपल्यावर मुलं येतात आपल्याकडे. तर त्या मुलांना तर आधी आपण बेसिक शिकवतो जे त्यांना शिकायचे आहेत सब्जेक्ट.
1: म्हणजे
0: सब्जेक्ट म्हणजे आता मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सब्जेक्ट वेगवेगळे असतात. जर मुलं 10वी 12वी ITI नंतर आली तर त्यांना EV टेक्निशियन किंवा वेल्डिंग किंवा CNC ऑपरेशन्सचे कोर्स

0: उपलब्ध असतात. त्याच्यामध्ये त्यांना बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स, बेसिक्स ऑफ ज्योमेट्री, बेसिक्स ऑफ ड्रॉइंग, त्यांना ड्रॉइंग वाचता आले पाहिजेत. जर इलेक्ट्रिक व्हेकल उघडायची असेल तर त्याचं ड्रॉइंग वाचता आलं पाहिजे, सर्किट ड्रॉइंग. जर सीएनसी मशीनमध्ये काही लावायचं असेल तर ते त्यांचं ड्रॉइंग वाचता आलं पाहिजे, इंजिनिअरिंग ड्रॉइंग वाचणं. हे सहजासहजी येत नाही, ते एक फंडामेंटल होतं. त्याच्यानंतर आम्ही एक लेवल देतो ज्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल स्किल्स त्याला आम्ही म्हणतो. हे ऍक्च्युली सगळ्या मुलांना शिकवतो आपण 10वी ते 12वी. त्याच्यामध्ये आपण सेफ्टी, कारण वर्कशॉपवर काम करताना सेफ्टी हे सगळ्यात महत्वाचं असतं. त्याच्यानंतर आम्ही AI पण शिकवतो त्यांना, AI कसा वापरावा ज्याच्यामुळे त्यांना नॉलेज वाढता येईल आणि त्यांचं नॉलेज अप टू डेट राहता आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना टेक्नॉलॉजी यूज पण शिकवतो. मुलांना कम्प्युटर वापरून त्यांचे डेटा इनपुट करता आले पाहिजेत, कारण ते शॉप फ्लोअरवर खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या जगात. नवीन फॅक्टरीजमध्ये तुम्ही बघितलं तर पेपरलेस फॅक्टरीज असतात, आपण तेही आपण त्यांना शिकवतो. मग आपण त्यांना टेक्निकल कौशल्य देतो ज्याच्यामध्ये ते लोक मशीन वापरायला शिकतात.
1: अच्छा.
0: आणि मग मशीनचं ते, जसं मी म्हटलं, 80% प्रॅक्टिस ते लोक मशीनवर करतात. आणि त्या मशीनचं एकदा त्यांना पूर्ण नॉलेज आलं, त्याच्यानंतर आपण त्यांना इंटरव्ह्यू प्रिपेरेशन, CV प्रिपेरेशन, लिंक्डइन प्रोफाईल बनवणं,
1: अरे वा,
0: आणि त्याच्यासोबतच कम्युनिकेशन स्किल्स, जे त्यांना रोजच्या कामामध्ये बोलावं लागतं सुपरवायझरशी किंवा आपल्या टीमशी, तेही आपण त्यांना शिकवतो. त्याच्यानंतर आपण त्यांना फॅक्टरीवर पाठवतो. जसं तुम्ही म्हणालात, बाय द एंड ऑफ दिस कोर्स त्यांना पूर्ण कॉन्फिडन्स असतो की आपल्याला करायचं काय आहे इंडस्ट्रीवर जाण्यात.
1: छान, खूप चांगल्या. आणि जसं आपण म्हणतो की फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष त्यांना ज्ञान देऊन त्याच्यातून ही मुलं तयार केली जातात. पण मग हॉटेल व्यवसायात जाणाऱ्या मुलांच्यासाठी काय काय कौशल्य असतात?
0: हॉटेल व्यवसायात जाणाऱ्या मुलांसाठी आपण खूपच बेसिक देतो, कारण त्याच्यामध्ये कसं असतं, कौशल्य हे खूप लोकांना असं वाटतं की मुलांनी 2 महिने 3 महिने केलं की त्यांना येतं, पण ते खरं नाही आहे. कौशल्य हे आयुष्यभर शिकलं तरी कमी आहे असं एक गोष्ट आहे. तर तिथे कसं असतं की मुलं जेव्हा 3 महिने आपल्याकडे काढतात आणि जे शिकतात, त्याच्यामध्ये फक्त त्यांना कटिंग, म्हणजे भाज्या कापणं किंवा काही जे काही खाद्यपदार्थ आहेत ते कापणं, वेगळ्या प्रकारच्या ग्रेव्ही बनवणं, आणि सर्व्ह कसं करतात, आणि बेसिक चहा, कॉफी आणि सँडविच ह्या गोष्टी कशा बनवतात आणि कशा सर्व्ह करतात, एवढंच त्यांना शिकायला मिळतं. जर त्यांना जाऊन ऍक्च्युली काम करायचं असेल तर तिथून त्यांची सुरुवात होते हॉटेलमध्ये. एवढ्या शिकल्यावर त्यांना हॉटेलमध्ये ऍज अ पॅन्ट्री लेवल एम्प्लॉई मिळतं. तिथे ते लोक रेस्टॉरंटमध्ये सर्व्ह करतात, कॉफी बनवतात, चहा बनवतात आणि लोकांना सर्व्हिस देतात.
1: अच्छा.
0: तेवढं पण ते शिकू शकतात. त्याच्यानंतर त्यांना त्यांचं पूर्ण जबाबदारी असते की त्यांनी
1: पुढे
0: शिकायचं, आणि जेवढं ते शिकतील आणि जेवढं ते दाखवतील आपलं कौशल्य, त्याच्या हिशोबाने त्यांची वाढ होते.
1: अरे वा. पण मग या व्यतिरिक्त जे इतर गोष्टी आहेत त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टी शिकवल्या जातात?
0: मुलांच्या व्यतिरिक्त आम्ही आता कंपनीजना पण शिकवतो.
1: अच्छा.
0: आणि आम्ही ITIच्या प्राध्यापकांना पण शिकवतोय.
1: अच्छा.
0: आता कसं झालं आहे, कारण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स मुंबईमध्ये आणि अहमदाबादमध्ये ज्या मशिनरी आहेत त्या इंडस्ट्रीपेक्षा पुढच्या मशिनरी आहेत.
1: ओके.
0: कारण जे उद्देश होतं ते IIT, IIM, IIS बनवायचं होतं. तर आपल्याला माहिती आहे की IIT बॉम्बे किंवा IIM अहमदाबाद जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या भारतातल्या सगळ्यात चांगल्या इन्स्टिट्यूट आहेत. तसंच IIS मुंबई आणि IIS अहमदाबादनं इंडस्ट्रीच्या पुढे राहायचंय. त्याच्यामुळे काय होतं की भारतीय कौशल्य मंत्रालय जे आहे त्यांनी ITIच्या प्राध्यापकांना लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम असा एक

0: बॉम्बे किंवा आय आय एम अहमदाबाद जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या भारतातल्या सगळ्यात चांगल्या इन्स्टिट्यूट आहेत. तसंच आय आय एस मुंबई आणि आय आय एस अहमदाबादनं इंडस्ट्रीच्या पुढे राहायचं
1: आहे.
0: त्याच्यामुळे काय होतं की भारतीय कौशल्य मंत्रालय जे आहे त्यांनी आय टी आयच्या प्राध्यापकांना लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम असा एक 10 दिवसाचा प्रोग्राम करायला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स मुंबई आणि अहमदाबादमध्ये नॉमिनेट केलंय. आतापर्यंत आम्ही 300 प्राध्यापकांना इथे शिकवलं आहे लिडरशिप डेव्हलपमेंटसाठी. कारण जसं इंडस्ट्री बदलते आणि मुलं बदलतायत, जे आपण जेनजी बोलतो आज, त्यांना कसं शिकवावं आणि नवीन टेक्नॉलॉजी कशा शिकवल्या गेल्या पाहिजेत आय टी आयज मध्ये, ह्याचं आपण एक छोटासा कोर्स आपण प्राध्यापकांना सुद्धा देतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण कंपनीजलाही आता कंपनीच्या वर्कर्सना सुद्धा आपण अपस्किलिंग ज्याला म्हणतात ते कोर्सेस आपण सध्या चालवत आहे मुंबई आणि अहमदाबाद दोन्हीमध्ये.
1: अच्छा.
0: सगळ्या कंपनीच्या कामगारांना आपण पुढच्या टेक्नॉलॉजी शिकवतोय. कारण कंपनी जेव्हा अपग्रेड करतात टेक्नॉलॉजी तेव्हा आत्ताच्या कामगारांचं काय होणार, आत्ताचे जे वर्कर आहेत त्यांना सुद्धा अपग्रेड केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या कंपनीज पुढाकार घेत आहेत आणि त्यांच्या आत्ताच्या स्टाफला हे प्रशिक्षण देतात ज्याच्यामुळे ते लोक पुढच्या टेक्नॉलॉजीवर काम करू शकतात. तर ह्या तिन्ही प्रकारच्या दरम्यानी स्टुडंट्सना आम्ही शिकवतोय सध्या.
1: म्हणजे जसजसं काळ बदलतो तसतसं तंत्रज्ञान बदलतं आणि त्या बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी म्हणून तुम्ही मुलांना तयार करत असता असं आपण थोडक्यात म्हणू शकू.
0: बरोबर बरोबर.
1: पण मग ही कौशल्य जी आहेत त्याचा नेमका फायदा काय होतो?
0: फायदा खूप आहे. सगळ्यांना माहिती आहे की आता टेक्नॉलॉजी जेवढ्या पटापट बदलत आहे, म्हणजे ए आय पण आपल्याला माहिती आहे की मॉडेल रोजच बदलत आहेत, नवीन नवीन कंपनी येत आहेत, नवीन नवीन मॉडेल येत आहेत, आणि त्याच्यासोबत जर आपण अप टू डेट नाही राहिलो तर आपण मागे पडतो आणि कंपनी पुढे जात आहेत, कंपनी थांबणार नाही आहेत. ते खूप महत्वाचं आहे की जे काही लोक काम करत आहेत किंवा जे काही व्यवसायात आहेत त्यांना सगळ्यांना आत्ताच्या जगात अप टू डेट राहणं खूप गरजेचं आहे. आणि ही कौशल्य नसली तर करिअरची वाढ किंवा तुम्ही म्हणालात जर व्यवसायाची वाढ ही होऊ शकत नाही आजच्या जगामध्ये.
1: मागे पडू आपण कुठेतरी,
0: मागे पडतात लोक. आणि त्याच्यासोबतच जर नवीन मुलं जी बाहेर येत आहेत शिक्षण संस्थेमधनं त्यांना जर जॉब हवा असेल तरी पण त्यांना ही कौशल्य गरजेची आहेत. जसं की आता आम्ही जे बघतो, मुलं जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा त्यांना वेल्डिंगचं काही माहिती नसतं जास्त करून, आणि नवीन वेल्डिंगचं अजिबातच माहिती नसतं. जेव्हा ते शिकतात तेव्हा कंपनी त्यांना सरळ
1: नोकरी
0: देतात. आपण जे बघतो ते मुलांना पहिलं ट्रेनिंग पिरियड मिळतो नंतर मग परमनंट करतात, इथे तसं होत नाही. जेव्हा एकदा वेल्डिंग बघतात मुलांचं तेव्हा त्यांना परमनंट करतात डायरेक्ट,
1: म्हणजे पूर्ण प्रशिक्षित माणूस त्यांना मिळतो.
0: बरोबर बरोबर. तसंच जसे आमच्याकडे आले त्यांच्या मेंटेनन्सच्या लोकांना जेव्हा गरज होती पुढचं शिकायची तेव्हा ते आमच्याकडे 4 दिवसाच्या कोर्ससाठी आले. आमचे जे फॅकल्टी आहेत ते सगळे इंडस्ट्रीमधनं येतात, त्यांनी ह्या सगळ्या कौशल्यांवर काम केलं आहे फॅक्टरीमध्ये, त्यांनी ऍक्च्युली काम करून ते लोक आमच्याकडे येतात. मग ते लोक जाऊन ऍक्च्युली काही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह करतात त्यांचे. त्या हिशोबाने काय होतं की कंपनीजना पण कॉन्फिडन्स येतो, आणि ही जर कौशल्य नसली तर कंपनीजला सुद्धा प्रॉब्लेम होतं. कारण जर कौशल्य नसलं तर कंपनीजचे प्रोडक्शन बंद होतात, आणि जसं आपल्याला माहिती आहे भारत आज मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पुढे जायचा जो प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये जर आपल्याला किंमत कमी ठेवता नाही आली तर आपण कॉम्पीट नाही करू शकत जगासोबत. ज्या दुसऱ्या कंपनीज आता मॅन्युफॅक्चरिंग करतायत त्यांच्यासोबत जर आपल्याला बरोबर उभं राहायचं असेल तर गरज अशी आहे की आपण चुका नाही कराव्या.
1: बरोबर.
0: आणि त्या न करायला कौशल्याची गरज खूप जास्त आहे, आणि तिथे लोकांना माहिती नाहीये. ज्याला आपण कॉस्ट ऑफ क्वालिटी म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, क्वालिटी बरोबर नसल्यामुळे नुसतंच एक प्रोडक्ट नाही जात, मशीन चालवायचा वेळ जातो, कंपनीचे प्रोडक्शन बंद होतं, तेवढं आउटपुट कमी होतं, तेवढा लोकांचा पगार जातो, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात, आणि तिथून मग कौशल्याचं महत्व येतं.
1: अच्छा. या प्रशिक्षणात प्रवेश घेण्यासाठी काही वयाची मर्यादा असते की कशा प्रकारे प्रवेश मिळतो?
0: प्रवेश हा आता सध्या आम्ही नॅशनल स्किल्स टेस्ट आम्ही घेतो. जसं आय आय टी साठी जेईई असते, आय आय एम साठी कॅट असते, तसं आय आय एस साठी एन एस टी असते.

0: असते.
1: अच्छा.
0: आणि नॅशनल स्किल टेस्ट द्वारे आपण त्यांना एंट्रन्स देतो. वयाची मर्यादा नाही, 17 वर्षापासून कितीही वयापर्यंत
1: कोणीही
0: प्रवेश घेऊ शकतं. तर जसं मी म्हणालो, मुलांना प्रवेश आपण नॅशनल स्किल्स टेस्टद्वारे देतो. कॉलेजेस सुद्धा मुलांना पाठवतात इंटर्नशिप करायला, 2 आठवडे, 1 महिना, 3 महिने वगैरे. आयटीआय प्रिन्सिपल्सना मंत्रालय स्वतः नॉमिनेट करते शिक्षणासाठी. आणि आमच्याकडे आयटीआयचे प्राध्यापक जे आहेत ते 50 वर्षापेक्षाही अधिक वयाचे लोक आलेली आहेत शिक्षणासाठी. आणि कंपनीज सुद्धा जी माणसं पाठवतात आमच्याकडे त्यांचे स्टाफ शिकायला, त्यांचंही वय कितीही असू शकतं. त्याच्यामुळे वयाची मर्यादा कौशल्यासाठी नसते हे आम्ही धरूनच चालतो.
1: पण मग या सगळ्याचा फायदा नोकरीसाठी होतो की व्यवसायासाठी होतो?
0: ह्याचा फायदा आम्ही बघितलाय की दोन्हीसाठी होतो.
1: अच्छा.
0: मुलांना जसं मी म्हणालो की कंपनीज जेव्हा मुलांना बघतात काम करताना, तेव्हा त्यांना इंटरव्ह्यू वगैरे द्यायची गरज नाही पडत. आणि आम्ही अहमदाबादमध्येही चालवतो आणि सगळ्यांना माहिती आहे की गुजरातमध्ये एक व्यवसाय करायची जी वृत्ती असते लोकांची ती खूप जास्त असते. आमच्याकडे मुलं येतात किंवा कंपनीचे फाउंडर येतात जे शिकायला बघतात की त्यांच्या कंपनीमध्ये जर त्यांना ग्रोथ करायची असेल तर पुढची टेक्नॉलॉजी काय आहे, आणि ते स्वतः येऊन आमचे कोर्सेस करतात. सध्या आम्ही एमएसएमई असोसिएशनसाठी गुजरातमध्ये एक कोर्स चालवतो आहे ज्याच्यामध्ये आम्ही एमएसएमई ओनर्सना हे एक ट्रेनिंग देतोय नवीन प्रकारच्या टेक्नॉलॉजीजचं ऍज अन अवेअरनेस. तर आम्हाला एवढं कळलंय की मुलांनी, आणि जसं की हॉटेल व्यवसाय अहमदाबादमध्ये आम्ही तो कोर्स चालवतोय, खूप मुलांनी हा कोर्स घेऊन आपले स्वतःचे कॅफे चालू केले. खूप मुलांनी वेल्डिंगचे कोर्स घेऊन स्वतःचे वर्कशॉप टाकले. इलेक्ट्रिक व्हेकल टेक्निशियनचे कोर्स घेऊन मुलं त्यांचे स्वतःचं सर्व्हिस सेंटर करू शकतात. असं आम्ही खूप बघितलं की व्यवसाय मुलं चालू करतात. आणि जॉबसाठी तर आम्ही बघतोच आहे, 3000 पेक्षा जास्त मुलं ऑलरेडी आम्ही ट्रेन केली आहेत आणि 90% पेक्षा जास्त मुलांना जॉब्स मिळतात इथून. त्याच्यामुळे दोन्ही प्रकारे आम्ही बघतोय की कौशल्याचा फायदा कसा होतो ते.
1: खूप छान. आणि मला वाटतं की नोकरी देणारे आणि नोकरी घेणारे या दोघांसाठीही हा जो कोर्स आहे तो खूप उपयुक्त आहे. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल की कौशल्य विकास जीवनात किती महत्वाचा आहे?
0: जाता जाता मी एवढं सांगू इच्छितो की कौशल्य हे सगळीकडे आहे. कधीतरी आपण बाहेर जातो आणि बघतो की खूप स्वच्छ दिसतं आपल्याला काहीतरी, आणि आपण म्हणतो की हे किती स्वच्छ ठेवलंय, पण आपण असं नाही विचार करत की हे कोणी स्वच्छ ठेवलंय. आपण फक्त बघतो की हे खूप छान दिसतंय, ते पण एक कौशल्य आहे. आणि जर आपण बाहेर गेलो, भारताच्या बाहेर गेलो, तर जपानमध्ये किंवा जर्मनीमध्ये कौशल्याला जेवढा आदर मिळतो तेवढा भारतात आपण बघितला नाहीये. आपण म्हणतो की हे वर्कर आहेत किंवा हे लोक मशीनवर काम करतात आणि त्यांना कमी लेखलं जातं, पण जे कौशल्य त्यांच्याकडे असतं ते दुसऱ्या कोणी काम करू शकत नाही.
1: स्पेशलायझेशन आहे.
0: तर तो एक मला एक मेसेज द्यायचा आहे की तुम्ही सगळ्यांकडे ऍज अ स्किल्ड पर्सन बघा. तुम्ही असं बघा की त्यांच्याकडे काय कौशल्य आहे. आज जेव्हा आम्ही बसतो तेव्हा आपण बघतो की रेटिंग चांगलं आहे ड्रायव्हरचं, कारण त्या माणसाने ते शिकलंय की मी कस्टमरशी चांगलं बोललो तर माझं रेटिंग वाढेल. तर हे आपण कधी विचार नाही करत. जी गाडी लोक घेतात, पण एक नवीन गाडी घेताना आपण बघतो की गाडी किती छान आहे, पण गाडी बनवणाऱ्या माणसांना आपण वर्कर्स म्हणतो. पण ते एक जर आपण आपलं दृष्टिकोन जर बदलला की लोकांकडे, प्रत्येक माणसाकडे आपण कौशल्यवान माणसासारखं बघावं, तर आय थिंक भारताला पुढे जाण्यापासून कोणी थांबू शकणार नाही.
1: खूप छान. याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. सर, तुम्ही मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकं चांगलं मार्गदर्शन आणि माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद
1: मंडळी. याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आदरात
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी या घरात।

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: 6:55 झालेली आहेत. ह्यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या प्रसारित करू.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
6: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
4: आम्ही चर्चा करतो.
5: आम्ही गप्पाही मारतो.
6: आम्ही मजामस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
6: आपुलकी आधार
4: प्रत्येक मंगळवारी
6: दुपारी 12:00 वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
6: आपुलकी या घरात.

0: स्ट्रीमिंग के माध्यम से। तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात। श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा। आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाइटला भेट द्यावी। शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026।
0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात।
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
1: सहज संवाद।
3: सहज संवाद।

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार आहे. भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला, त्यानिमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील, असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी

0: साठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राज्यातल्या आणि देशातल्या व्यावसायिकांसाठी या कराराचे फायदे समजावून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन ब्रिटनचे मुंबईतले उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी यावेळी दिलं. या व्यापार कराराविषयी भारत आणि युके या दोन्ही देशांमध्ये उत्सुकता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्याच्या केवळ शहरी नाही तर ग्रामीण भागात सुद्धा निर्यातीसाठी मोठी क्षमता आहे आणि या कराराचा फायदा राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला मिळेल यासाठी प्रयत्न करू असं उद्योग सचिव पी अन्बलगण म्हणाले. या व्यापार करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. भारत युके संबंधांमधला हा नवा अध्याय सामायिक समृद्धी, नाविन्य आणि शाश्वत आर्थिक विकासाला हातभार लावेल तसंच दोन्ही देशांमधल्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करेल असा विश्वास उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. भारत युनायटेड किंगडम यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. राज्यात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषीपंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई इथं शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.
1: की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
0: राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 8 ते 12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यात 24 नवी धरणं बांधण्यात येणार असून 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहू नये यासाठी याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले. दरवर्षी येणाऱ्या पुराचं वाहून जाणारं 200 TMC पाणी वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात नेण्याची योजनाही फडणवीस यांनी यावेळी सांगितली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी 1,27,500 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद असेल. सेमिकॉन 1.0 या योजनेचं हे पुढचं पाऊल असून महत्वाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यासाठी तसंच आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यासाठी आवश्यक आरेखन, यंत्रसामग्री, आस्थापना आणि संशोधनावर या टप्प्यात भर दिला जाईल असं ते म्हणाले. मोबाईल फोन उत्पादनासाठीच्या योजनेकरता 62,500 कोटी रुपयांची तरतूद करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेद्वारे पुढच्या 5 वर्षात मोबाईल फोन निर्मितीकरता 2.25 ते 5% अर्थसहाय्य मिळेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा ही विमानसेवा चालणार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात 46 देशांतर्गत ठिकाणांवर आतापर्यंत 23 लाखाहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं उपलब्ध व्हावं, बियाणं उत्पादन साठवणूक तपासणी आणि विक्रीच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी राज्य

0: शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बियाणांच्या गुणवत्तेबाबत उत्तरदायित्व निश्चित करणं, शेतकऱ्यांचा विश्वास वाढवणं आणि बियाणं व्यवस्थेतील प्रत्येक टप्पा अधिक सक्षम करणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे. यासाठी साथी पोर्टलचा प्रभावी वापर, QR कोडद्वारे बियाणांचा मागोवा, स्रोत बियाणांची पडताळणी, खासगी प्रक्रिया केंद्रांची नोंदणी, सरकारी प्रयोगशाळांमध्ये नमुने जमा करणं, नमुने लवकरात लवकर तपासण्यावर भर, ई लॅब आणि कोड प्रणालीद्वारे पारदर्शक तपासणी, ग्रो आउट टेस्ट यासारख्या आधुनिक पद्धतींचा वापर, तसंच परराज्यातून येणाऱ्या बियाणांवर विशेष तपासणी यासारख्या उपाययोजनांचा नव्या धोरणात समावेश करण्यात येणार आहे अशी माहिती भरणे यांनी दिली. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. राम मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण तापलं असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपावर गंभीर आरोप करत राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. नागपुरात आयोजित रामरक्षा महाआरती कार्यक्रमासाठी आलेल्या दानवे यांनी प्रभू श्रीरामाच्या नावावर जमा झालेल्या पैशांचा गैरवापर झाला आहे असा आरोप केला. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या दोन अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:10:40 होत आहेत. यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम असेल. दरम्यान ऐकूया स्वच्छ भारत अभियान हे गीत. प्रणव हरिदास आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत.

प्रणव हरिदास आणि सहकलाकारांनी सादर केलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकत होतात. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत आणि युनायटेड किंगडम मधील व्यापारी संबंध आता एका नव्या सुवर्णयुगात प्रवेश करत आहेत. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार अर्थात सेटा आजपासून लागू झाला आहे. या कराराअंतर्गत देशभरातून 21 ठिकाणांहून युनायटेड किंगडमकडे जाणाऱ्या निर्यात मालाला आज हिरवा कंदील दाखवण्यात आला. यात मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स, नावाशेवा बंदर आणि सिब्ज सेज या ठिकाणी फ्लॅगिंग ऑफ सोहळे पार पडले. या व्यापार करारामुळे भारतीय उत्पादनांना युकेच्या बाजारपेठेत थेट आणि सुलभ प्रवेश मिळणार असून द्विपक्षीय व्यापाराला मोठी गती मिळणार आहे. भारत युके सेटा करारामुळे भारतीय वस्तूंची किंमत जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक होईल. या माध्यमातून देशात मोठी गुंतवणूक येण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर अजून मजबूत करण्याच्या दृष्टीनं हे एक अतिशय

0: महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. हा ऐतिहासिक करार नेमका काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्थानिक भारतीय व्यापाऱ्यांना, उद्योजकांना आणि तरुणांना या कराराचा कसा फायदा होणार आहे, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सनदी लेखापाल सनद चितळे यांच्यासोबत केलेली चर्चा आज आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार चितळे सर, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार
1: सर. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून अधिकृतपणे लागू झाला आहे. हा करार दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक का मानला जात आहे? याशिवाय या कराराची मुख्य उद्दिष्ट काय आणि प्रमुख वैशिष्ट्य काय आणि त्यामुळे हा आधीच्या करारांपेक्षा वेगळा ठरतो?
2: हा करार खरोखरच ऐतिहासिक आहे, कारण आपण जर बघितलं तर स्वातंत्र्यानंतर भारताने एखाद्या G7 म्हणजे डेव्हलप नेशन बरोबर केलेला हा सर्वात व्यापक व्यापार करार आहे. गेल्या वर्षी 24 जुलै 2025 रोजी हा कराराची स्वाक्षरी झाली आणि त्याच्यानंतर एका वर्षाने म्हणजे साधारण 15 जुलै पासून हा प्रत्यक्ष लागू करण्यात आलेला आहे. या कराराचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे दोन्ही देशांमधील व्यापारातील अडथळे कमी करणे आणि सध्या असलेले सुमारे 56 अब्ज डॉलर किंवा 56 बिलियन डॉलर ते द्विगुणित करायचं. 2030 पर्यंत ह्याचं लक्ष आहे, साधारण म्हणजे 100 ते 120 अब्ज डॉलर पर्यंत नेणे. या कराराचं वेगळेपण म्हणजे तो केवळ वस्तूंचा व्यापार पुरता मर्यादित नाहीये, पण यात एकूण 30 प्रकरणं आहेत ज्यामध्ये सेवा, डिजिटल व्यापार, गुंतवणूक, बौद्धिक संपदा, सरकारी खरेदी आणि अगदी सामाजिक सुरक्षा करार म्हणजे डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन याचाही समावेश आहे. भारताने आतापर्यंत मुक्त व्यापार करारांबाबत सावध भूमिका घेतली होती, पण या करारात दुग्ध व्यवसाय, सफरचंद यासारखी संवेदनशील क्षेत्र वगळून भारताने आपले हितसंबंधही जपले आहेत, जे आपल्यासाठी खूप सेन्सिटिव्ह सेक्टर्स मानले जातात.
1: भारताच्या आयटी आणि सेवा क्षेत्राकडे पाहता या करारामुळे भारतीय आयटी कंपन्यांना आणि व्यावसायिकांना UK बाजारपेठेत नव्यानं अशा कोणत्या संधी उपलब्ध होतील?
2: भारताचं आयटी आणि सेवा क्षेत्र या कराराचा सर्वात मोठा लाभार्थी ठरू शकतो. UKने आयटी सक्षम सेवा, वित्तीय व व्यावसायिक सेवा, बिझनेस कन्सल्टिंग, शिक्षण, दूरसंचार आणि अशा 137 सेवा उपक्षेत्रांमध्ये भारतीय कंपनी व व्यावसायिकांसाठी बाजारपेठ खुली केली आहे. म्हणजे काय की डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन हा सामाजिक सुरक्षा करारही लागू झाला आहे. यामुळे काय होणार आहे की तात्पुरत्या कालावधीसाठी का होईना UK काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना आता 5 वर्षापर्यंत UK नॅशनल इन्शुरन्स आणि भारतातील PF असं दुहेरी योगदान द्यावं लागणार नाही. त्यामुळे भारतीय कंपन्यांचे अंदाजे 4,000 कोटी रुपयांची बचत होईल आणि 75,000 अधिक व्यावसायिक वर 900 अधिक कंपन्यांना याचा फायदा होईल. आणि त्याच्या अजून अधिक काय की UK वार्षिक सुमारे 135 बिलियन डॉलर म्हणजे 135 अब्ज डॉलरची सरकारी खरेदी बाजारपेठही आपल्याला डायरेक्ट ऍक्सेस त्याला दिला जातोय. त्याचा नक्कीच फायदा भारतीय आयटी व सेवा कंपन्यांना सहभागी होण्याची संधी त्याच्यात मिळणार.
1: आणि भारतीय लघु आणि मध्यम उद्योगांना या करारामुळे जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी कशी मदत होईल, काय सांगाल?
2: लघु आणि मध्यम उद्योगांसाठी करारात Chapter 19 हे स्वतंत्र प्रकरण ठेवण्यात आलं आहे. या दोन्ही देशात SME साठी संपर्क केंद्र, ऑनलाईन माहिती पोर्टल स्थापन करण्याची तरतूद आहे, जिथून कायदेशीर नियामक व प्रक्रियात्मक माहिती मिळेल. सीमा शुल्क प्रक्रिया अधिक जलद व पेपरलेस झाल्यामुळे कागदपत्रांचा भार कमी होईल आणि ब्युरोक्रेसी किंवा रेड टेपिझम म्हणतो त्याला पण आळा बसेल. पुन्हा एक्सपोर्टर्सचा जो खर्च तो थेट कमी होईल आणि मोठ्या स्पर्धकांशी टक्कर देऊ शकते. UK सरकारी खरेदी बाजारातही ठराविक मर्यादेवरील निविदांसाठी सहभागी होण्याची संधी लघु उद्योगांना नक्कीच मिळणार. एकंदरीत बघता आपली क्षमता बांधणी कार्यक्रम डायरेक्ट ऍक्सेस मिळाल्यामुळे MSME किंवा लघु उद्योग ज्याला आपण म्हणतो त्याला जागतिक पातळीवर पाऊल टाकण्या आधीपेक्षा खूप सोपं होणार आहे.
1: सर, महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं विचार केला तर भारत UK मुक्त व्यापार करार इथल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी कशी मदत करेल आणि यामुळे कोणत्या प्रमुख पिकांच्या निर्यातीला चालना मिळेल?
2: सध्या जर आपण UK इकॉनॉमी बघितली तर भारताची UK होणारी कृषी निर्यात अत्यंत कमी आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर UK जागतिक कृषी आयात सुमारे 37.5 म्हणजे 37.5 बिलियन डॉलर आहे, पण त्यातला भारताचा अगदीच खालीचा वाटा आहे, म्हणजे जेमते 800 मिलियन किंवा 800 दशलक्ष डॉलरच्या आसपास आहे. त्यामुळे जर बघितलं तर वाढीला संधी किंवा वाव भरपूर आहे. त्यात आपण महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक भागातील द्राक्ष आणि कांदा या दोन

0: प्रमुख पिकांना याचा थेट फायदा होऊ शकतो. शुल्क मुक्त प्रवेशामुळे भारतीय द्राक्ष युकेच्या बाजारात इजिप्त, साऊथ आफ्रिका आणि ब्राझील सारख्या जे आतापर्यंतचे स्पर्धक देशांशी अधिक चांगल्या पद्धतीने स्पर्धा करू शकतील. याशिवाय फळं, भाज्या, धान्य, हळद, मिरी, वेलची यासारखे मसाले आणि आंब्याचा घर, लोणचं यासारखी प्रक्रिया केलेली म्हणजे फूड प्रोसेसिंग ज्याला म्हणतो अन्न पदार्थांनाही शुल्क मुक्त प्रवेश मिळणार आहे. यामुळे रत्नागिरी देवगड भागातील हापूस आंबा प्रक्रिया उद्योगालाही चालना मिळू शकते. आता जर बघितलं तर गुणवत्ता, पॅकेजिंग आणि प्रमाणीकरण म्हणजे सर्टिफिकेशन ला भर दिल्यास शेतकऱ्यांना उत्पन्न वाढण्याची खूप मोठी संधी मिळू शकेल. फक्त यात आपल्याला बघण्यासारखं काय की जेव्हा आपण युके सारख्या डेव्हलप्ड मार्केटमध्ये जातो तर तिथे क्वालिटी आणि सर्टिफिकेशन मध्ये आपल्या लघु उद्योग आणि बाकी शेतकऱ्यांना खूप इन्व्हेस्ट करायला लागणार आहे आणि त्याचं आपल्याला प्रमाण साधारण 3 ते 5 वर्षात दिसायला हवं.
1: भारतीय व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं हा करार गेम चेंजर कसा ठरेल? विशेषतः कापड किंवा लेदर आणि दागिने या क्षेत्रांना याचा कसा फायदा होईल?
0: आतापर्यंत काय होत होतं की कापड आणि चामडे, दागिने या सगळ्यांवर आधी 12% शुल्क होत होतं, चामड्यांवर 16% शुल्क होतं. ते आता पूर्णपणे शून्य झाल्यामुळे बांगलादेश आणि व्हिएतनाम सारख्या स्पर्धक देशांच्या तुलनेत भारतीय एक्सपोर्टर्सना समान संधी मिळणार आहे, कारण या देशांना आधीपासूनच युकेच्या बाजारात शुल्क मुक्त प्रवेश होता. त्यामुळे आता चामडं आणि पादत्राणं क्षेत्रावरील 16% शुल्क पण शून्य झालंय. त्यामुळे आता आपल्या इंडियन एक्सपोर्टर जे उत्तर प्रदेश, तामिळनाडू सारख्या चामडा उद्योगांच्या केंद्रांना मोठा फायदा होईल. तर महाराष्ट्र बघितलं तर कोल्हापूर चप्पल सारख्या जीआय म्हणजे आपल्याला जे जीआय मानांकित उत्पादन आहे त्याचा थेट लाभ मिळेल. दागिने, फर्निचर आणि क्रीडा साहित्यावरील पण 4% शुल्कही पूर्णपणे रद्द होणार आहे. ही सर्व क्षेत्र कामगार आणि केंद्रित असल्यामुळे म्हणजे लेबर इंटेन्सिव्ह, यातून थेट रोजगार निर्मितीवर फार मोठा परिणाम होईल आणि याचा सर्वाधिक फायदा लघु व मध्यम उद्योगांना होईल जे सर्वात जास्ती आपल्या इथे एम्प्लॉयमेंट जनरेट करतात भारतामध्ये.
1: सर, हा जो करार झालेला आहे तो यशस्वीरित्या अंमलात आणताना भारतीय व्यापाऱ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या आव्हानांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो?
0: करारात रुल्स ऑफ ओरिजिन म्हणजे मूळ उत्पत्ती नियमांचं स्वतंत्र प्रकरण आहे ज्याद्वारे एखादी वस्तू खरोखरच भारतीय किंवा ब्रिटिश उत्पत्तीची आहे हे ठरवलं जाईल, जेणेकरून काय होईल की तिसऱ्या देशातून येणारा माल या सवलतीचा गैरफायदा घेऊ शकणार नाही. सरकारने करार लागू होण्यापूर्वीच याबाबतचे नियम अधिसूचित केले आहेत आणि त्याच्याबरोबर डिजिटल पेपरलेस व्यापार सुविधांमुळे कागदपत्रांची प्रक्रिया पण सोपी होईल. मात्र भारतीय व्यापाऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. एक म्हणजे मूळ उत्पत्तीचं प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्र व्यवस्थित ठेवणे, अन्यथा काय होऊ शकतं तर शुल्क सवलत नाकारली जाऊ शकते. दुसरं अजून एक महत्वाचं आहे की युकेची गुणवत्ता, सुरक्षा व लेबलिंगचे मानदंड पूर्ण करण्यासाठी प्रमाणीकरणात खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागेल, आता जे करतात त्याच्याहून जास्ती करावी लागेल. तिसरं म्हणजे स्कॉच विस्की आणि काही ऑटो उत्पादनांवर शुल्क कमी झाल्यामुळे भारतीय बाजारातही स्पर्धा वाढणार आहे. यासाठी स्थानिक उद्योगांनी सज्ज राहण्याची गरज आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विशेषतः लघु उद्योगांमध्ये या नव्या तरतुदींबाबत जागरूकता वाढवणं खूप आवश्यक आहे.
1: सर, तरुणांच्या दृष्टीने विचार केला तर या करारामुळे भारतात नवीन रोजगार निर्मितीला किती गती येईल?
0: तरुणांसाठी या कराराचे परिणाम अनेक पातळ्यांवर दिसायला हवेत. सर्वात आधी कापड, चामडं, दागिने यासारख्या कामगार केंद्रित म्हणजे लेबर इंटेन्सिव्ह क्षेत्र शुल्क मुक्त झाल्यामुळे एक्सपोर्ट मध्ये किंवा निर्यात मध्ये वाढ खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे आणि थेट कारखाना पातळीवरील रोजगार वाढायला हवे. दुसरं म्हणजे आयटी आणि सेवा क्षेत्रात युकेची बाजारपेठ खुली झाल्यामुळे आणि सामाजिक सुरक्षेवरील दुहेरी भार म्हणजे डबल टॅक्सेशन ज्याला म्हणतात कमी झाल्यामुळे कंपन्यांना युकेमध्ये प्रकल्प वाढवणं आणि तरुण व्यावसायिकांना तिथे पाठवणं अधिक किफायतशीर ठरेल. तिसरं म्हणजे अजून काय होऊ शकतं तर या करारात दरवर्षी सुमारे 1800 भारतीय आचारी, योग प्रशिक्षक आणि शास्त्रीय संगीत कलाकारांचे युकेमध्ये काम करण्याची संधी देणारा एक वेगळाच कोटा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे जे आपल्याला दिसू शकेल की भारतीय सांस्कृतिक कौशल्यांना जागतिक व्यासपीठावर मिळण्याचं हे उत्तम उदाहरण आहे. चौथं म्हणजे लॉजिस्टिक्स, गुणवत्ता, प्रमाणीकरण, कम्प्लायन्स, कन्सल्टिंग सारख्या नव्या सहाय्यक सेवा क्षेत्रांनाही रोजगाराच्या नव्या संधी नक्कीच निर्माण होतील. अर्थात

0: सर्व फायदे लगेच नाही तर पुढच्या 3 ते 5 वर्षात टप्प्याटप्प्याने दिसू लागतील.
1: नक्कीच सर, आजच्या या विशेष चर्चेत सहभागी होऊन अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण मांडल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधीचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं. भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार कराराच्या अंतर्गत आयात निर्यात सुरू करण्याच्या औपचारिक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशनर आणि प्रमुख राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
3: आवर आयटी कंपनीज, फिनटेक फर्म्स अँड ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स विल बेनिफिट फ्रॉम द डीपर कोलॅबोरेशन. आवर क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अँड प्रोफेशनल सर्व्हिसेस फर्म्स will also find exciting new avenues for collaboration. Our farmers stand to benefit immensely. The world already values the quality of Nashik grapes, Kokan Alfonso mangoes, pomegranates, processed foods and marine products from Maharashtra. This agreement opens the doors to one of the world's most discerning consumer markets, enabling our farmers and food processors to secure greater value for their products. The India-UK CETA is an opportunity for every district of Maharashtra, from Mumbai to Nagpur, from Pune to Chhatrapati Sambhajinagar, from Nasik to Ratnagiri, and from Kolhapur to Gadchiroli. Every region has the opportunity to participate in the new chapter of growth.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अमिता बडे.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीय कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार. माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आणि जयश्री पाटीलचा नमस्कार. मंडळी, आज कृषी संवाद या अंतर्गत पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुषे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये

0: 15, 16, 17, 18 व 19 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 15, 16, 17, 18 व 19 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच मध्य व पूर्व भागात 15, 16, 17, 18 व 19 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 19 जुलै पर्यंत कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 94 ते 96%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 65 ते 76%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 13 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 15, 16, 17, 18 व 19 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 16, 17, 18 व 19 जुलै रोजी तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 19 जुलैपर्यंत कमाल तापमान 31 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 86 ते 89%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 55 ते 63%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 18 ते 21 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 15, 16, 17, 18 व 19 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागात 15, 16, 17, 18 व 19 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच मध्य व पूर्व भागात 15, 16, 17, 18 व 19 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 19 जुलैपर्यंत कमाल तापमान 31 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 71 ते 75%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 63 ते 70%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 14 ते 17 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. 16 जुलै रोजी सातारा जिल्ह्यामध्ये तसेच जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाळ्याचे दिवस म्हटले की आपल्याला जशी स्वतःची काळजी असते तशी आपल्या जनावरांची काळजीही असतेच. आपण मागच्या आठवड्यामध्येच पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुशे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग ऐकला होता. आता ऐकूया या मुलाखतीचा दुसरा भाग. त्यांच्याशी बातचीत करतायत डॉक्टर दीपक ठमके.
2: शेतकरी बांधवांना एक अर्थार्जनाचा म्हणा किंवा त्यांच्या संसाराला एक हातभार लागतो तो दुभत्या जनावरांचा. तर या दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनावर पावसाळ्यात काय परिणाम होतो?
3: पावसाळ्यामध्ये प्रति जनावर दररोज 1 ते 3 लिटर पर्यंत दुधाचे नुकसान होते. तर कशामुळे? मस्टायटिस म्हणजे जो कासेचा दहा आहे तो जनावरांमध्ये उद्भवतो. तर हा कशामुळे उद्भवतो किंवा ह्याचा धोका का वाढतो? पावसाळ्यामध्ये जो गोठा आहे तो ओला राहतो आणि गोठा ओला राहिला की जसं मी आधी म्हटले की जनावरांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि जो मस्टायटिस किंवा दाह आहे ज्याच्यामध्ये आपले जे दूध तयार करणारे जे पेशी असतात त्या त्याच्यामध्ये अफेक्ट होतात. तर दूध तयार करण्याची जी क्षमता आहे तीच कमी होते. मग ह्यामध्ये काय करावं? आता हा फार मोठा विषय आहे. तसं आपण बोलायला गेलो मस्टायटिस हा जो आहे त्याचे बरेच प्रकार असतात. जीवाणूजन्य आहे, विषाणूजन्य आहे, त्याच्यानंतर बुरशीतून होणारे आहेत, काही सीझनल आहेत. तर ह्याचं प्रतिबंधात्मक म्हणजे हा पूर्णपणे तुमचा मॅनेजमेंटल डिसीज आहे. जर तुमचं व्यवस्थापन चुकलं तर हा रोग उद्भवतो. तर पावसाळ्यामध्ये संसर्गजन्य रोग जे आहेत ते कमीत कमी आपल्याला त्याचा प्रादुर्भाव करणं आहे. जसं की प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वापर करावा. त्याच्यानंतर जे परजीवीचे आहेत जसं की गोचिड, माशा, पोटातील जंत ह्याचं आपल्याला नियंत्रण करावं लागतं जेणेकरून जनावरं आपले हेल्दी राहतात. आणि आहाराचं जे आहे ते संतुलित आहार देणं फार गरजेचं असतं. संतुलित म्हणजे जनावरांच्या आहारात हिरवा चारा, त्याच्यानंतर कोरडा चारा प्लस तुमचं भरडा आणि खनिज मिश्रण हे संपूर्ण असेल तर एक रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते. त्याच्यामुळे आपण दूध उत्पादन

0: उत्पादन हे टिकवून ठेवू शकतो.
1: मॅडम, तुम्ही आता सांगितलं की जनावरांमध्ये पावसाळ्यात मस्टायटिस अर्थात स्तनदाह हा रोग होतो, तर हा जो आजार असतो तो कसा असतो, त्याची लक्षणं काय असतात आणि त्याची कारणं काय असतात?
0: हो, तर मस्टायटिस म्हणजे आता आपण दूध देणाऱ्या दुभत्या जनावरांच्या रोगाबद्दल बोलतोय. तर मस्टायटिस म्हणजे कासेचा दाह किंवा कासेची सूज. तर हा जीवाणू, विषाणू, बुरशी असे बरेच त्याच्या मागे कारणं आहेत, पण हा पूर्णतः मॅनेजमेंटल डिसीज आहे. त्यामुळे मॅनेजमेंटल मी का म्हणते, कारण जर आपला गोठा स्वच्छ असेल तर जे संसर्गजनिक रोग आहेत, जीवाणू आहेत, विषाणू आहेत, ते पसरत नाही. त्याच्यानंतर दूध काढताना जी स्वच्छता आपली असावी, अस्वच्छता जर होत असेल दूध काढताना, जसे की न धुतलेले हात, त्याच्यानंतर दूषित दूध काढण्याची उपकरणे आणि चुकीच्या दूध काढण्याच्या पद्धती, दूध काढण्याच्याही पद्धती असतात. फुल हँड मेथड आहे, नकलिंग आहे. तर जर तुम्ही नकलिंग करत असाल तर ते दूध काढताना त्यांचे जे स्तन असतात त्याला इंजुरी होतात, म्हणजे जखमा होतात, आणि मग तिथून ते जीवाणू विषाणू एंटर करतात बॉडीमध्ये आणि मस्टायटिस हा डेव्हलप होतो. त्यानंतर ओले अंतरुण म्हणजे काय, आता जर गोठा ओला असेल, जेव्हा जनावरं बसतात खाली, कास आहे, ते खालच्या फ्लोअर म्हणजे गोठ्याचा जो खालची फरशी असते त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि जे संसर्गजन्य विषाणू आहेत ते त्यातून एंटर करतात, म्हणजे जी कास आहे तिथून आतमध्ये एंटर करून ते डिसीज कॉज करतात. तर मस्टायटिस कसा ओळखावा? तर आता मस्टायटिस म्हणजे काय, तर कासेला सूज येणे, त्याच्यानंतर कासेला हात लावलं तर ती गरम लागते आणि लालसर होते, हे आपल्याला अक्यूट केसमध्ये म्हणजे प्राथमिक टप्प्यामध्ये दिसतात. जर क्रॉनिक केस असेल किंवा सब अक्यूट म्हणजे काय, की एक दोन दिवस सूज आली, सगळं झालं आणि तुम्ही काही औषधोपचार केले नाही, तर मग 28 दिवसांनी किंवा एक महिन्याने जनावराचं दूध जे आहे ते घटतं, 50% घट दिसते आपल्याला. तर आपण ओळखावा कसा? जर समजा सब अक्यूट मस्टायटिस आहे, म्हणजे एक महिना होऊन गेला आहे, तर ह्याच्यामध्ये लक्षणं काहीच दिसत नाही, कास नॉर्मल असते, साईज तुम्हाला तेवढाच दिसेल कासेचा, लालसरपणा नसतो, गरम नसतं, पण अचानकपणे दुधाच्या गाठी यायला लागतात. जेव्हा तुम्ही दूध पिता तर त्यामध्ये गाठी येतात, मग ह्यामध्ये काय करावं लागतं, आपल्याला एक टेस्ट असते, कॅलिफोर्नियन मस्टायटिस टेस्ट, CMT आपण जी म्हणतो, जे तज्ज्ञ आहेत किंवा पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत ती ही टेस्ट परफॉर्म करतात. तर त्या टेस्टद्वारे आपण ह्याला ओळखू शकतो आणि मग औषधोपचार सुरू करून आपण त्या जनावरचं दूध उत्पादन वाचवू शकतो. त्याच्यानंतर होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक काय करावं, तर गोठ्याचं नियोजन हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जो आपला पशुपालक आजारी आहे, काही रोग हे पशुपालकाकडून जनावरांना होतात, जसं की TB हा रोग आहे, तर हे झुनॉटिक डिसीजेस आहेत. तर ज्या पशुपालकाला ताप आला आहे किंवा तो आजारी आहे, त्याने शक्यतो पशूची जी आहे धार काढू नये, कारण तिथून तो रोग त्यांना पसरू शकतो. आणि दूध काढताना क्लीन मिल्क प्रोडक्शन असं असतं, म्हणजे तुम्ही जितकं हायजीन मेंटेन कराल, तुम्ही तंबाखू किंवा गुटखा नाही खाल्ला पाहिजे, स्वच्छ कपडे घातले पाहिजेत, आणि दूध काढून झाल्यानंतर जर तुम्ही मिल्किंग मशीनने दूध काढत असाल तर त्या मशीनला अँटीसेप्टिक जे असतात, जसं पोटॅशियम परमॅग्नेट, त्याच्या पाण्यामध्ये ते बुडवले पाहिजेत व स्वच्छ केले पाहिजेत, असं आपण वाचवू शकतो.
1: मॅडम, पावसाळ्याच्या दिवसामध्ये गोचीड, गोमाशा किंवा डासांचा प्रादुर्भाव वाढलेला असतो, तर यांच्यापासून जर वाचायचं असेल तर जनावरांमध्ये कोणती काळजी घ्यावी आणि यापासून पसरणारे जनावरांमध्ये आजार कोणते आहेत?
0: हो, तर पावसाळ्यामध्ये वातावरणात जे बदल होतात त्याच्यामध्ये जी आर्द्रता असते त्याच्यामुळे हे जे कीटकनाशक आहेत किंवा डास आहेत ह्यांचा आपल्याला फार प्रमाणात प्रादुर्भाव वाढतो ह्यांचा. तर काय करावं, आपण गोठा होता होईल तेवढा स्वच्छ ठेवावा, म्हणजे गोठामध्ये फक्त जनावरं असावी. काही काही गोठे असे असतात की जिथे भरपूर गोष्टी, घरात नको असणाऱ्या सगळ्या गोष्टी गोठ्यात साठवलेल्या दिसतात आपल्याला, आणि त्याच्यामुळे ते एक ब्रीडिंग प्लेस होते, म्हणजे जे कीटक आहेत त्यांच्यासाठी ते ब्रीडिंग प्लेस होते, तिथं जाऊन ते अंडी घालतात. जसं की काही टायर वगैरे असतात, काही बऱ्याच गावांमध्ये असं दिसतं,
1: जुनी भांडी,
0: हा जुने भांडे टायर, तर त्याच्यामध्ये पाणी साठतं पावसाळ्यात आणि मग त्या पाण्यामध्ये ते डासांचे अंडे होतात, गोचीड, माशा, सगळेच अंडे होतात. त्याच्यामुळे स्वच्छता ही आहे. त्याच्यानंतर मी जसं सांगितलं, पावसाळ्यापूर्वी चुन्याचा आपण एक थर मारू शकतो आणि होता होईल तेवढं व्हेंटिलेशन, म्हणजे हवेशीर गोठा असावा, ह्याच्यामुळे आपण ते प्रिव्हेंशन करू शकतो. आता जर झालेच, होतातच, म्हणजे जर कीटक डास माशा झाल्या तर काय करावं, तर तुम्ही नियमितपणे गोठा स्वच्छ करण्यासाठी जंतुनाशक जे आहेत त्यांचा वापर करू शकता, जसं की फिनेल आहे, त्याच्यानंतर सोडियम हायपोक्लोराईड असतं, जे आपण व्हायरल डिसीजेस

म्हणजे विषाणूजन्य रोग होऊ नये म्हणून वापरतो. आणि त्याचबरोबर काही आयुर्वेदिकही आहेत, जसं आपण कडुलिंबाच्या ओला पाल्याचा धूर करतो, तर ह्यामुळे बऱ्यापैकी डासांचे माशांचं जे आहे प्रमाण ते कमी होतं. त्यानंतर पसरणारे रोग, तर पसरणाऱ्या रोगांमध्ये पहिले तर आपण बोलूया डास आणि माशा चावणाऱ्या. तर माशा ज्या आहेत, आत्ता 2-3 वर्षापूर्वी एक भयानक सिरियस डिसीज जो आला आपल्या दुभत्या जनावरांमध्ये, तो आहे लंपी चर्मरोग किंवा लंपी स्किन डिसीज. तर हा आहे विषाणूजन्य, आणि हा रोगाचं यापूर्वी आपल्या इथे भारतामध्ये आला नव्हता, ऑक्रन्स नव्हता. तर काय होतं, चावणाऱ्या माशा आणि डास हा रोग पसरवतात. तर ह्याच्यामध्ये आपल्याला मेनली सोडियम हायपोक्लोराईड जे आहे त्याचा फवारणी करणं फार जास्त गरजेचं आहे, त्यामुळे हा रोगाचा प्रसार होत नाही. त्यानंतर दुसरा आहे की गोचिडने जे पसरणारे रोग आहेत, तर ह्याच्यामध्ये दोन आहेत, एक आहे थायलेरिया आणि दुसरा आहे बबेशिया, म्हणजे हे गोचिडताप.

0: त्याचा फवारणी करणं फार जास्त गरजेचं आहे, त्यामुळे हा रोगाचा प्रसार होत नाही. त्यानंतर दुसरा आहे की गोचिडने जे पसरणारे रोग आहेत, तर ह्याच्यामध्ये दोन आहेत, एक आहे थायलेरिया आणि दुसरा आहे बबेशिया, म्हणजे हे गोचिडताप. तर ह्याच्यामध्ये काय होतं, जनावर तीव्र ताप येतो, जी लघवी आहे ती लालसर लघवी असते आणि अशक्तपणा येतो, ब्लड लॉस झाल्यामुळे अॅनिमिया होतो आणि त्याच्यामुळे दुधाचं प्रमाणही घटते. काही वेळी ह्याच्यामध्ये आपल्याला कावीळची लक्षणंही दिसतात. तर ह्या सगळ्यामध्ये जनावरं जी आहेत ती दगावतात. तर हे रोग आहे, त्याच्यापासून आपल्याला बचाव करण्याचा आहे. तर आता उपाययोजना काय आहेत या रोगांवर? उपाययोजना आहे, लंपी चर्मरोग जो आहे त्याच्यासाठी एक तर तुम्ही कीटकनाशकांचा वापर करणे आहे आणि प्रतिबंधात्मक लसीकरण हे अनिवार्य आहे. त्याच्याचबरोबर गोचिडतापसाठीही सध्या आपल्याकडे प्रतिबंधात्मक लसीकरण उपलब्ध आहे, तर ह्या लसीकरणांचा फायदा घ्यावा. त्याचबरोबर स्वच्छ पाणी आणि खाद्य जनावरांना द्यावे, ज्याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते, आणि गोठ्याची स्वच्छता आणि पाण्याचा निचरा हा नियमितपणे करावा.
1: मॅडम, पावसाळ्यामध्ये अचानक जनावराला पोटफुगी होते किंवा अतितीव्र ताप येतो, तर पशुपालकांना पटकन ते जनावर घेऊन डॉक्टरांजवळ जाणं शक्य होत नाही, तर डॉक्टरांना बोलवल्यानंतर जो काही कालावधी लागतो, या मधला कालावधीमध्ये पशुपालकांनी कोणते उपाय करावेत घरच्या घरी?
0: हो, तर प्राथमिक उपचार हे आपण घरच्या घरी करू शकतो. जसं की मी सांगितलं, पोटफुगी ही अत्यंत तीव्रही असू शकते, म्हणजे जवळजवळ 15 ते 20 मिनिटात जनावर दगावू शकतं.
1: अच्छा.
0: हो, तर ह्यासाठी आपण काय करावं की जनावराला हळूहळू चालवावे. चालवल्यावरती काय होईल, जेणेकरून त्याच्या पोटाची जी आहे ती हालचाल झाल्यानंतर जे आता पोटफुगी म्हणजे तिथं ब्लोटिंग झालंय, म्हणजे गॅस साठलेले आहेत, तर त्या गॅसचं चालल्यामुळे थोडंसं तोंडावाटे इरप्शन होतं, म्हणजे ते बाहेर येतात. त्यानंतर फेस विरोधी म्हणजे अँटी फोमिंग जे औषधं आहेत ती आपण वापरू शकतो, किंवा मी जसं म्हटलं जनावरांना काही पशुपालक तेल पाजतात खाण्याचं तेल, तर तुम्ही ते 250 ते 500 मिलीपर्यंत तुम्ही तेल पाजू शकता. त्यानंतर बेकिंग सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट पाण्यात गार पाण्यात घालून आपण तेही पाजू शकतो. आपत्कालीन उपाय जर म्हटलं आपण, तर आपण काय करतो, जेव्हा ही फुगीची समस्या अत्यंत गंभीर आहे, म्हणजे जनावराला श्वास घेण्यास त्रास होत आहे, यावेळी आपण काय करतो की जो साठलेला गॅस आहे किंवा वायू आहे तो बाहेर काढण्यासाठी पोटाच्या डाव्या बाजूने वरच्या भागेत आपण मसाज करतो. ठीक आहे, म्हणजे मसाज केल्यामुळे ते गॅसेस आहेत ते बाहेर येण्यास मदत होतात, आणि जर गरज पडली तर आपण त्यांना छिद्रही पाडू शकतो, ज्याच्यासाठी ट्रोकर अँड कॅन्युला यूज करतात, हे तज्ज्ञ करतात. पण पशुपालकही जर अत्यंत तीव्र असेल कंडिशन, तर तुम्ही घरी हे करू शकता, म्हणजे पोटाच्या वरच्या भागाला जिथे आपली शेवटची जी बरगडी असते ती संपते, असा एक त्रिकोण दिसतो आपल्याला, खड्डा, तर त्याच्यामध्ये गॅस साठल्यावरती तो फुगतो, तर त्यामध्ये आपण छिद्र करू शकतो. ह्याच्यासाठी फक्त काय आहे की स्टरिलाइज्ड जी सुई असते इंजेक्शनची ती वापरावी, त्याच्यामुळे गॅसेस बाहेर येतात. हे झालं पोटफुगी. आता दुसरं आहे की तीव्रताप. तर तीव्रतापावरील प्राथमिक उपचार आपण काय करावे, तर योग्य निवारा आणि सावली उपलब्ध करून द्यावा. जनावरं जर पावसात भिजली असतील तर त्यांना आपल्याला आधी तर योग्य निवारा, म्हणजे जिथं शेड आहे त्या शेडमध्ये घेऊन त्यांना चांगलं पुसणे आणि सावली उपलब्ध करून द्यायची आहे. त्याच्यानंतर थंड पाण्याने अंग पुसणे. आता जनावरांमध्ये ताप आला हे ओळखायचं कसं, तर जो कान असतो जनावरांचा त्याचा जो बेस आहे तिथे आपण हात लावलं की गरम लागतं, किंवा शेपटीचा जो आपला मूळ जॉईंट जिथं असतो तिथे हात लावलात की गरम लागतो, त्याच्यावरून कळतं की ताप आलाय. तर माझा पशुपालकांना सल्ला असा आहे की त्यांनी जनावरांसाठी एक थर्मामीटर हे ठेवलंच पाहिजे, म्हणजे ताप बघणं हे काही फार अवघड गोष्ट नाही आहे, आणि हे शिकून घेतलं तर त्वरित उपचार करता येतात. तर मग काय करावं, जर तीव्र ताप आला तर थंड पाण्याने आपण अंग पुसतो, जसं आपण माणसांमध्ये पट्ट्या वगैरे ठेवतो तसं आपण थंड पाण्याने आंघोळ घालू शकतो किंवा अंग पुसून घेणे. त्याच्यानंतर जनावरांना मऊ अंतरण देणे, जेणेकरून जर एखादं जनावर जास्तीच अशक्त असेल आणि ते पडलंच तर त्याची इंजुरी होऊ नये, त्याच्यासाठी आपल्याला गोठ्यामध्ये जरासं त्याला सॉफ्ट बेडिंग किंवा मऊ अंतरण करून देणे, जे की आपण गवत चारा ह्याने बनवू शकतो. त्यानंतर पशुवैद्यकीय औषधे. पशुवैद्यकीय औषधे जर आपत्कालीन किट असेल, गोठ्यामध्ये एक आपत्कालीन किट असावं ज्याच्यामध्ये तापावरचं औषध, म्हणजे जे साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या आपण पशुवैद्यकीय डॉक्टर किंवा अधिकारी येईपर्यंत करू शकतो, असं एक किट तयार करून ठेवणे गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये ताप कमी करणारी औषधं आहेत, जसं की ॲनाल्जिन आहे, जे आपण ॲनाल्जिन म्हणजे एविलची गोळी ती आहे, देन पॅरासिटामॉलची गोळी येते ती ठेवावी. त्याच्यामुळे ताप हा

0: होतो. आणि औषधांचं सुरक्षित मात्रा देण्यासाठी पशुपालकांनी पशुवैद्याशी फोनवर सल्ला मसलत करणे अत्यंत गरजेचे आहे.
1: मॅडम, आपल्या भागामध्ये जनावरांना पाणी पाजताना ते नदी, ओढा, तलाव याच्यामधले पाजलं जातं, तर पावसाळ्यामध्ये काही वेळेला पाऊस पडल्यानंतर हे पाणी दूषित होतं, गढूळ होतं, तर या पाण्याचं शुद्धीकरण कसं करावं?
0: जे आता पावसाळ्यातलं पाणी आहे याच्यामध्ये वादळ वारा सुटतो आणि मग कचरा हे सगळं उडतं पाण्यामध्ये. तर जनरली आता पशुपालकांकडे भरपूर पशु असतात, जसं तुम्ही शेतीला पूरक व्यवसाय आहे त्याच्यामुळे पाण्याची आपली टाकी असते. तर काय करावं, जे गढूळ पाणी आहे ते एका टाकीत किंवा जलाशयात 12 ते 24 तास स्थिर होऊ द्यावं, म्हणजे त्याला हालू द्यायचं नाही. स्थिर असेल तर जो गाळ आहे तो सगळा खाली साठतो आणि जे धूळ माती आहे वरती जी तरंगते तीही आपल्याला काढून टाकण्यास इझी पडते. त्यानंतर आपण जलद प्रक्रिया जर करायची असेल तुम्हाला त्याचा जो गढूळपणा आहे तर त्यासाठी मोरिंगा ओलिफेरा म्हणजे शेवग्याची जी झाडाच्या बिया आहेत ह्या अतिशय चांगलं काम करतात. ह्या शेवग्याच्या झाडाच्या बियांचा वापर करावा जेणेकरून जो गाळ आहे तो खाली सेटल डाऊन होतो आणि मग जे वरचं पाणी आहे ते आपण जनावरांसाठी वापरू शकतो.
1: पण आता तुम्ही शेवग्याच्या बियांचा वापर म्हटलं तर शेवग्याच्या बियांचा वापर कसा करावा?
0: शेवग्याच्या झाडाच्या ज्या बिया असतात त्या तुम्ही बियाही टाकू शकता पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये, म्हणजे त्या बियांमध्ये ऍब्झॉर्ब करण्याची शक्ती आहे. जी धूळ माती आहे तिला ते सायंटिफिकली आपण आता जर बोलायला गेलो तर एक जो चार्ज असतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज कॅटायन्स जे आपण म्हणतो तर ह्या चार्जमुळे ते अट्रॅक्ट होऊन ते सेटल डाऊन होतात. तर तुम्ही ऍसच बिया टाकू शकता किंवा मग त्याची पावडर करून ती पावडरही टाकू शकता. आता पहिला टप्पा झाला गाळणे, गाळ काढणे. दुसरा टप्पा आहे की गाळ काढून झाल्यानंतर पाणी, खडी, बारीक वाळू आणि कोळसा असलेल्या बहुस्तरीय डीप बेड फिल्टरमधून हा आपण पाणी गाळू शकतो. म्हणजे ही थोडी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, जे सूक्ष्म कण आणि जीवाणू आहेत ह्यांचा भार कमी होतो पाण्यातील. आणि तिसरं म्हणजे निर्जंतुकीकरण करणे, म्हणजे जे रोगजंतू आहेत त्यांना मारून टाकणे. तर हे कसं करतो आपण, क्लोरीन डायऑक्साईड जे आहे ते आपण पाण्यामध्ये टाकू शकतो, जसं की सोडियम हायपोक्लोराईड म्हणजे ब्लीच ती आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर हौदा आणि नळांची देखभाल, हौदा आणि जो नळ असतात जिथं आपण पशूंना पाणी देतो तर याच्यामध्ये शेवाळ, चिखल आणि बायोफिल्मचा साठा टाळण्यासाठी पाण्याचे हौद आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ करावे आणि ते रिकामे करावे. आणि ज्या ठिकाणी निचरा होणार नाही अशा ठिकाणी हे पिण्याचे पाण्याचं आपण साठवलं पाहिजे.
1: मॅडम, आता पावसाळ्यातील जनावरांचे आजार याबद्दल बऱ्यापैकी आपण मार्गदर्शन केलेलं आहे, तर जाता जाता पशुपालकांकडून पावसाळ्यात सर्वाधिक कोणत्या चुका होतात आणि तुम्ही पशुपालकांना कोणता सल्ला द्याल?
0: तर पावसाळ्यामध्ये आपण आता बऱ्यापैकी बोललेलो आहे, पण सर्वात महत्वाचं म्हणजे नियमित जंतनाशक करणे आणि लसीकरण करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. बऱ्याच गावांमध्ये असा गैरसमज आहे की लसीकरण जर आपण जनावरांना केलं, जसं की लाळेची लस आहे, पशुपालक घेत नाहीत, नकार देतात. तर कशामुळे त्यांना असं समज झालेला आहे की बाबा आपण लस घेतली तर जनावराला ताप येतो आणि ताप आलं की त्याचं दूध घटतं. आता बायोलॉजी आहे, बायोलॉजीमध्ये 100 मध्ये एखादी केस अशी असते, म्हणजे प्रत्येक जनावराची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वेगळी असते. जसं आपल्याला कोरोनाची आपण लस घेतल्यानंतर एखाद्या माणसाला ताप येतो, एखाद्याला नाही येत. तर जर जनावराला ताप आलाच तर काय होतं, ताप आला तर एक दिवस तो खायचं कमी करतो आणि त्याच्यामुळे दूध उत्पादन घटतं. पण जर तो ताप आला तर आपण त्याला अँटीपायरेटिक म्हणजे पॅरासिटामॉल असे दिलं की तो ताप कमी होतो आणि मग जनावर एक दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी खायला लागतं आणि त्याचं दूध परत वाढतं. त्यामुळे पशुपालकांनी हा गैरसमज दूर करणं फार अत्यंत महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे लाळ्या खुरकूत रोग हा आपल्याला भारत लाळमुक्त करता येईल, जे आपलं विजन आहे गव्हर्नमेंटचं आत्ताचं त्याच्यावरती थोडस फायदा होईल. तर लसीकरण हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवणे. जनावरांना हिरव्यागार कोवळ्या गवतावर चरण्यासाठी सोडणे, पण ते 30 ते 60 मिनिट, 2-3 तास किती चरलं तर ते पोटफुगे होणार आणि ते जनावर दगावणार. त्याच्यानंतर आहे खुरांच्या काळजीकडे लक्ष देणे, दुर्लक्ष करू नये. खुरांची काही लक्षणं असतील तर ते आपण बघितल्या बघितल्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे. त्याच्यानंतर आहे की जनावरांना झाडांजवळ किंवा विजेच्या खांबाजवळ बांधून न देणे. काय होतं, पावसाळ्यामध्ये वादळ वारं सुटतं आणि अशामुळे झाडंही पडतात आणि वीज पडतात. तर ह्यासाठी संरक्षण म्हणून आपला गोठा पावसाळा चालू होण्यापूर्वीच जे शेड आहे ते भक्कम आहे की नाही आणि जिथे वीज पडणार नाही अशा पासून दूर असावं आणि जनावरांना

0: वेळी बाहेर मोकळं सोडू नये, शक्यतो गोठ्यामध्ये बांधून ठेवू।
1: मॅडम, आता आपण पावसाळ्यात जनावरांची घ्यायची काळजी याबद्दल खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलंच आहे, तर जाता जाता आमच्या पशुपालकांना काय सल्ला द्याल?
0: सल्ला हाच राहील माझा, निवारा आणि निवास मध्ये पाणी साचणे टाळा, त्याच्यानंतर गळती रोधक रचना असावी, पाण्याचा निचरा होण्यासाठी जमिनीला किंचित उतारा असावा, स्लोप असावा, त्याच्यानंतर गोठ्यामध्ये कोरडे हंतरुण आपण वापरू शकतो आणि गोठ्यात पुरेशी खेळती हवा असावी। त्यानंतर खूर आणि कासेची काळजी, म्हणजे फूट रॉट आणि जो मस्टेटिस आहे तो रोखण्यासाठी आपण नियमित आपलं त्याच्यावरती लक्ष राहिलं पाहिजे। आणि नंतर आहे बाह्य परोपजीवी, जसं गोचीड, डास, माशा यांच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण केल्या पाहिजे। आणि खाद्य आणि पोषक सुक्या चाऱ्याची साठवण, तर जे खाद्य आहे म्हणजे जो भरडा असतो, दूध उत्पादनासाठी ह्याचा फार इम्पॉर्टंट रोल आहे, तर हा भरडा जनावरांना आपण नियमित दिला पाहिजे, खनिज मिश्रण दिलं पाहिजे आणि हिरव्या चाऱ्यासोबत आपण सुका चाराही त्यांना दिला पाहिजे। म्हणजे एक संतुलित आहार दिला तर रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते आणि हे जे संसर्गजन्य रोग आहेत ह्यांचा प्रादुर्भाव कमी होतो। त्यानंतर व्यवस्थापन गोठ्याचं जे आहे आपण जसं बोललो, हे व्यवस्थापन चांगल्या प्रमाणात करून घेतलं पाहिजे, याच्यासाठी फार काही खर्च येत नाही पण हे फार महत्वाचं आहे। त्यानंतर तणाव कमी करणे, म्हणजे जनावरांची ने आण करणे, ट्रान्सपोर्टेशन जे आहे हे आपण कमीत कमी करणे। त्यानंतर जो घटसर्प रोग आहे, गालगटू, हा मेन रोग जो सुरुवात होतो तो ट्रान्सपोर्टेशनमुळे जो स्ट्रेस किंवा तणाव येतो याच्यातूनच रोग प्रतिकारशक्ती कमी होते आणि रोग उद्भवतात। त्याच्यामुळे होईल तितकं जनावरांचा ताणतणाव कमी करणे, त्यांना पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स प्रोव्हाइड करणे, ही सगळी काळजी घेतली पाहिजे।
1: मॅडम, आज आपण आकाशवाणी कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये येऊन पावसाळ्यात घ्यायची जनावरांची काळजी याबद्दल अत्यंत उत्तम प्रकारे साध्या सोप्या पद्धतीमध्ये साध्या सोप्या शब्दांमध्ये आपण मार्गदर्शन केलं, याबद्दल खूप खूप धन्यवाद।
0: धन्यवाद सर।
2: पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अक्षता रेणुशे यांची दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत। हा होता या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग।

0: माझे शेत माझे शिवार या कार्यक्रमात निरोप घेत असताना जाणून घेऊया उद्याचे कृषी विषयक कार्यक्रम. उद्या सकाळी कृषी वार्ता या अंतर्गत मत्स्य बीज वाहतूक नियोजन याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. तर संध्याकाळी 7:30 वाजता हॅलो किसान या कार्यक्रमामध्ये जनावरांचं लसीकरण याविषयी प्रश्नोत्तर आपण ऐकू शकाल. उद्याचे तज्ज्ञ आहेत डॉक्टर पुष्पनाथ चौगले. तेव्हा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कार्यक्रम जरूर ऐका. आपले अभिप्राय आपल्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पाठवा. कार्यक्रमात जयश्री पाटीलला निरोप द्या. नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.

शिवार हा कृषी विषयक कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजामस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आढळ.
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा। आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी। शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026। श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
1: सहज संवाद।
3: सहज संवाद। आकाशवाणी मुंबई केंद्र। यानंतर थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल आणि त्यानंतर 18:15 पुरी इथं होत असलेल्या श्री जगन्नाथ यात्रेच्या पूर्वसंध्येनिमित्त विशेष कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू।
4: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार लागू। या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप न्हावाशेवा बंदरातून रवाना। देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। महाराष्ट्रात शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आणि अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची आज 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई। आणि आता बातम्या विस्तारानं। भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला। या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
5: भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। मुंबईत या कराराच्या अंतर्गत आयात निर्यात सुरू करण्याच्या औपचारिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला तसंच या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे। या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले। उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला। राज्यातल्या आणि देशातल्या व्यावसायिकांसाठी या कराराचे फायदे समजावून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन ब्रिटनचे मुंबईतले उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी यावेळी दिलं। या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली। रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाइम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला।
4: पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या कराराअंतर्गत युकेमध्ये रत्न आणि आभूषणांच्या

0: निर्यातीची पहिली फेरी आज समारंभपूर्वक रवाना झाली. भारत युके संबंधांमधला हा नवा अध्याय सामायिक समृद्धी, नाविन्य आणि शाश्वत आर्थिक विकासाला हातभार लावेल, तसंच दोन्ही देशांमधल्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करेल असा विश्वास उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केला आहे. भारत युनायटेड किंगडम यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधीमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, उद्योगमंत्री पियुष गोयल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी तसंच देशातल्या उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यासारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा यांनी व्यक्त केली आहे. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेमध्ये संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंग यांनी दिली आहे. देशात सेमी कंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी 1,27,500 कोटी रुपये अंद अर्थसंकल्पीय तरतूद असेल. सेमिकॉन 1.0 या योजनेचं हे पुढचं पाऊल असून महत्वाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यासाठी तसंच आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यासाठी आवश्यक ते आरेखन, यंत्रसामुग्री, आस्थापना आणि संशोधनावर या टप्प्यामध्ये भर दिला जाईल असं ते म्हणाले. मोबाईल फोन उत्पादनासाठीच्या योजनेकरता 62,500 कोटी रुपयांची तरतूद करायला देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेद्वारे पुढच्या 5 वर्षात मोबाईल फोन निर्मितीकरता 2.25-5% अर्थसहाय्य मिळेल. वैष्णव यांनी सांगितलं,
1: आज जो कॅबिनेट ने अप्रूव किया है मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग स्कीम, उसका आउटले 62,500 करोड रुपीज का है. 5 इयर्स का ड्युरेशन है. डोमेस्टिक सोर्सिंग के लिए बहुत सारे इन्सेंटिव्स रखे गए क्योंकि अब इकोसिस्टम बन गया है. अब बहुत सारे कंपोनेंट्स है जो भारत से एक्सपोर्ट होने लगे हैं ऑलरेडी. इसमें करीब 39 लाख करोड़ रुपीज का क्यूमुलेटिव प्रोडक्शन होगा और 60,000 डायरेक्ट जॉब्स नए क्रिएट होंगे.
0: युरिया उत्पादनात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय धोरणाला आज बैठकीमध्ये मंजुरी मिळाली. नवीन धोरणानुसार युरियातल्या गुंतवणुकीवर 12-15% दरानं परतावा मिळेल. याखेरीज ओदिशा आणि झारखंडमधल्या 145 किलोमीटर रेल्वेमार्गाचं बहुपदरीकरण, उत्तर प्रदेशामध्ये 6 पदरी ग्रीनफील्ड उन्नत मार्ग, पादचारी पूल तसंच वरुणा नदी किनाऱ्यावरती उन्नत मार्गांच्या बांधकामाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. महाराष्ट्रात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांची वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई इथं शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यामध्ये ते बोलत होते.
2: की 7.5 हॉर्सपॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
0: राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 8-12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यात 24 नवी धरणं बांधण्यात येणार असून 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहू नये यासाठी याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमान सेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं.

0: नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यात देखील या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा ही विमानसेवा चालणार आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी आज शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. अंडर 19 गटामध्ये 51 किलो वजनी गटामध्ये भारताच्या चंद्रिका पुजारीनं प्रतिस्पर्धी खेळाडूचा 5-0 तर 57 किलो वजनी गटामध्ये प्राचीनही प्रतिस्पर्धी खेळाडूवर 5-0 अशी मात करत 2रं सुवर्णपदक मिळवलं. याच गटामध्ये गुंजन जॉयश्री चाहत अंशिका मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. दुसरीकडे अंडर 23 या गटामध्ये 54 किलो वजनी गटामध्ये भारताच्या निशा हिनं जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटामध्ये नितिका चंद काजल मुस्कान आणि प्रियांका यांना रौप्य पदकं मिळाली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये आज दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये गतविजेता अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. अमेरिकेतल्या अटलांटा इथे भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा सामना सुरू होईल. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रामध्ये तपास केलेल्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयामध्ये हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार लागू. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप नावाशेवा बंदरातून रवाना. देशात सेमी कंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारताची आज 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ये आकाशवाणी है. अब प्रस्तुत है महाप्रभु जगन्नाथ जी धाम ओडिशा के पावन क्षेत्र पुरी में कल यानी गुरुवार 16 जुलाई 2026 को आयोजित होने वाली रथ यात्रा पर पूर्वावलोकन.
2: करोड़ों लोगों की आस्था और विश्वास का जीवंत स्वरूप एक अनुपम महापर्व है पूरी की विश्व विख्यात रथ यात्रा. प्रतिवर्ष आषाढ़ मास के शुक्ल पक्ष की द्वितीया तिथि को उड़ीसा के समुद्र तट पर बसे पवित्र नगर पुरी में श्रद्धा का ऐसा महासागर उमड़ पड़ता है जिसकी भव्यता शब्दों में व्यक्त करना कठिन है. वर्ष भर भगवान मंदिर के गर्भगृह में भक्तों को दर्शन देते हैं, परंतु वर्ष में एक बार स्वयं भगवान अपने भक्तों के बीच आने के लिए आतुर होते हैं. यही है भगवान और भक्त के मिलन का उत्सव.

भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता ऐकूया दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम.

0: पंडित राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन आपण ऐकत होतात. राग हमीर त्यांनी सतारीवर सादर केला. तबला साथ प्रसून चटर्जी यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला